नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948, 7 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. या प्रातःकालीन प्रसारणसभेत मी केतकी भट आपणा सर्वांचं स्वागत.

0: वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित केला होता.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझिल अँड बिल्डिंग पुणे.
8: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस.

0: कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
8: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11:00 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून विषय मीच माझी राणी.

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर थोड्याच वेळात श्री रामचरितमानस गान याचा भाग 242 आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आपण ऐकलात श्री रामचरित मानस गान भाग 242. सकाळचे 7:15 झाले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील

0: कुशलता चिकाटी म्हणजे योग।
1: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
0: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
0: संपर्क 97-64-12-55-33
1: 9764125533।
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
4: जितेंद्र घोडके सराफ।
5: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
4: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
1: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
0: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ। संपर्क 866-91-67-67-2।

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील तिसरा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा तिसरा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, भगवंत म्हणतात तू माझा भक्त आणि प्रिय सखायस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे। गीताईमध्ये पूज्य विनोबांनी लिहिलंय, तोची हा बोलिलो आज तुझ योग पुरातन, जीवांचे गुज हे थोर तू ही भक्त सखा तसा। आपल्या विभूतींचं वर्णन करताना भगवंत म्हणतात वृष्णी नाम वासुदेवोस्मी, वृष्णी वंशीयांमधला मी वासुदेव आणि पांडवांमधला धनंजय मीच आहे। मानवी दृष्टिकोनातून दोन्हीही उच्च मानवच, परंतु दिव्यत्वाच्या पातळीवर एक आहे तो स्वतः नारायण आणि दुसरा आहे नरांमधला सर्वोत्तम नर। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदिरयेत। महाभारताचा हा आदिम श्लोक देवी सरस्वती आणि व्यासमुनी यासह नरोत्तम नर आणि नारायण यांना नमस्कार करून महाभारत म्हणण्यास सुरुवात करावी। कोण होते हे नरनारायण? दक्ष प्रजापतीची मूर्ती नावाची कन्या जी धर्माची पत्नी होती। आदिपुरुषांनी तिच्यापासून ऋषीश्रेष्ठ शांतचित्त अशा नर आणि नारायण या रूपाने अवतार धारण केला। याच नरनारायणांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला असं भागवत पुराणात सांगितलेलं आहे। धर्मरक्षणासाठी बद्रिकाश्रमात हजारो वर्ष तप करणारे नर आणि नारायण हे दोन ऋषी म्हणजे द्विधा झालेला साक्षात परमात्माच। नर म्हणजे शौल ब्रह्म तर नारायण म्हणजे सगुण ब्रह्म असंही म्हणता येईल। जिथे जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य सूचित आहे, मानव आणि ईश्वर यांच्या ऐक्याचं प्रतीक असलेली अशी ही नर आणि नारायण यांची जोडी आहे। मग ही जोडी विभक्त कशी असेल? नर आणि नारायण म्हणजेच कृष्ण आणि अर्जुन होत। कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं मोठं विलक्षण होतं। या नात्याचं वर्णन करावं तर माऊली ज्ञानेश्वरांनीच। माऊली लिहितात या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले हो का जया।

चिया प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती म्हणजे एकवकी याची स्थिती आवडतू असे। पार्थाने असं कोणतं महापुण्य केलं की ज्या योगाने त्याच्या ठिकाणी जगदीश्वराचं अनुपमेय प्रेम दृष्टीला पडतं? पहा, ज्याच्या प्रीती करता निराकार साकार झाला त्या दोघांची एकरूपता मला चांगलीच पटते। महाभारत काळी कृष्ण अर्जुनाच्या रूपाने जन्माला आलेल्या या दोन महापुरुषांमधल्या सख्यत्वाचा मैत्रीचा दाखला युगानुयुग दिला जातोय आणि यापुढेही दिला जाईल। दोघांमध्ये लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरही नातेसंबंध होते, म्हणजे अर्जुन कृष्णाचा आतेभाऊ तर कृष्ण अर्जुनाचा मामेभाऊ होता। शूरसेन नावाचा यादव राजा होता। वसुदेव आणि पृथा अशी त्याची दोन अपत्य होती। पैकी पृथेला त्यांनी आपला आतेभाऊ कुंतीभोज याला दत्तक दिलं। ही पृथा म्हणजे पांडव माता कुंती होय। नात्यानी ती कृष्णाची सख्खी आत्या। तिचा आपल्या या भाच्यावर खूप विश्वास होता, प्रेम होत। वेळोवेळी ती कृष्णाचा सल्ला घेत असे। कृष्ण अर्जुन सख्खे आत्ते मामे भावंड होते। त्याही पेक्षा ते एकमेकांचे जीवलग मित्र होते। आणखीही एक नातेसंबंध दोघांमध्ये होता, तो म्हणजे कृष्ण हा अर्जुनाचा मेहुणाही होता, कारण कृष्ण बहीण सुभद्रा हिच्याशी अर्जुनाचा विवाह झाला होता। कृष्णाचं पांडवांवर प्रेम होतं, परंतु त्याला विशेष लोभ होता तो अर्जुनाचा, आणि काही प्रसंगी तो विशेषत्वाने व्यक्तही झाला होता। मग ते खांडववन दहन असो, सुभद्रा हरण असो वा आताच्या या भारतीय युद्धात अर्जुनाचं सारथ्य पत्करणं असो, जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन द्वारकेला कृष्णाला भेटायला गेले तेव्हा प्रथम दृष्टीला पडलेल्या अर्जुनाला कृष्णांनी आपण स्वतः आणि आपलं सैन्य यापैकी एकाची निवड करण्याची संधी दिली। पार्थानी एका क्षणाचाही विचार न करता आपल्या सर्वात प्रिय अशा मित्रालाच म्हणजे श्रीकृष्णाला निवडलं। शिवाय त्याला युद्धात आपलं सारथ्य पत्करण्याची विनंती केली। केवढं विलक्षण प्रेम! मनरूपी अर्जुनाचा लगाम बुद्धिरूपी श्रीकृष्णाकडे असा अलगद दिला गेला। ज्या रथाचा सारथी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि ज्या रथाचा रथीही परमात्मा परमेश्वर, त्याची कथा काय वर्णावी। आणि आता तर हे नातं गुरु आणि शिष्य अशा उच्चतम पातळीवर येऊन पोहोचलं होतं। ज्या धर्मस्थापनेच्या कार्यासाठी भगवंतांनी मानव अवतार धारण केला होता त्या कार्याचं माध्यम म्हणून त्यांनी अर्जुनाची निवड केली होती, ती काही केवळ अर्जुन श्रीकृष्णांचा मित्र सखा होता म्हणून नव्हे, तर त्यामागे अजूनही काही कारण होती। भगवंतांनीच पुढे सांगितलेलं आहे, इदं ते नातपस्काय ना भक्ताय कदाचन। हे गुह्य ज्ञान तप न करणाऱ्याला तसंच भक्तिहीन माणसाला सांगू नये। परंतु अर्जुन या दोन्ही कसोट्यांवर पूर्णपणे उतरला होता। पूज्य विनोबा म्हणतात, तपात तीन गोष्टी आहेत, चित्तशुद्धी, निर्माण शक्ती आणि ज्ञान। अंतःकरणाने शुद्ध तर अर्जुन होताच, कर्तव्य मूढता त्याच्या अंगी कधीच नव्हती। आताही केवळ गुरुजनांच्या वधाचं दुःख त्याला त्याच्या कर्तव्यापासून च्युत करत होत, नाहीतर वनवासाची संपूर्ण वर्ष त्यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पार पाडली होती। जे लक्ष होतं त्याच्या पूर्ततेचे सर्वतोपरी प्रयत्न आणि तयारी झाली होती। अनासक्ती आणि वैराग्याचा योग त्याला या वनवासाने कधीच जगायला शिकवलेला होता। ज्ञानी तर तो होताच, कमतरता होती ती आत्मज्ञानाची, त्यामुळे तो असा शोकाकुल झाला होता। ज्या क्षत्रिय राजांवर समाजाचं संरक्षण करण्याची, प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी होती त्यापैकी अर्जुन होता, जो त्याचं क्षात्र तेज असं गमावून बसला होता। म्हणूनच भगवंत वारंवार त्याला महाबाहो, परमतप, भारत, कौंतेय अशा नामावलीने संबोधत होते। श्रीकृष्णांचा भक्त तर अर्जुन होताच। इथे भगवंतांचं अंतःकरण माऊली ज्ञानदेवानी उघड केलंय। माऊली म्हणतात, हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढी ऐसी तू मज म्हणून या। तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीयेची चितकळा धनुर्धरा। म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती कशी चोरून ठेवू, कारण तू अगदी माझा लाडका आहेस। अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि सख्याची जीवनकळा आहेस। भगवंतांनी कर्मयोगाचं विवेचन चालू केलंय आणि त्याची परंपराही अर्जुनाला सांगितलेली आहे। हा कर्मयोग किती पुरातन आणि सनातन आहे हेच त्यांना अर्जुनाला सूचित करायचं होतं। विश्वशक्ती या वैश्विक नियमांनुसार आचरण करत असतात, परंतु मनुष्याने मात्र नीती नियमांची पायमल्ली करून आपली उपभोग तृष्णा समवण्यासाठी विवेकाला तिलांजली दिली आणि जो योग अविनाशी आहे त्याचं पतन घडवून आणलं। म्हणूनच हा निष्काम

कर्मयोग गुह्य आणि एक रहस्य अशा पदाला पोहोचला होता, याची संस्थापना करण्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केला होता. याच योगाचं त्याच्या सर्व बारकाव्यांनिशीचं कथन ते अर्जुनाला करतायत. हे असं गुह्य ज्ञान भगवंत अर्जुनाला प्रदान करणार आहेत की जे कुठल्याही यज्ञ तप दान इतकंच काय तर वेद पठणानेही आकलन होण्यासारखं नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक नातं पात्रता विश्वास आणि त्यातून होणारा संवाद याचं महत्व अधोरेखित करणार आहे. उदाहरणार्थ मित्रत्वाचं नातं, हे नातं मित्र होण्यासाठी आपण पात्र आहोत का, या नात्यात विश्वास आहे का, या दोन कसोट्यांवर गाढ होत जातं, त्यातूनच पुढे संवाद वाढत जातो. नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीला आपण फक्त माहिती ज्ञान एवढं देऊ शकतो कारण त्यात एक प्रकारचा कोरडेपणा असतो, पण गाढ मैत्री असलेल्या मित्राला आपली अनुभवांची शिदोरी ही उघडून विचारांचं आदान प्रदान होतं, समजून घेणं समजावून सांगणं हेही आपोआप घडतं. कोणत्याही नात्यात आदर आपुलकी काळजी या भावना असतील तर संवाद उत्तम होतो, कारण दोन्ही व्यक्तींच्या मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडे असतात. आताच्या काळात बोलायचं झालं तर सोशल मीडियावरचे फ्रेंड्स आणि जवळचा मित्र यात हा फरक आपल्याला सहज लक्षात येतो. आपल्या अवतीभोवती जी नाती आहेत त्यात आदर विश्वास मोकळेपणा आहे का ते तपासून पाहायला हवं. ही फक्त आणि फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला तिसरा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. द्वारा केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
5: ती वेळ आहे जीएस चहाची.
0: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: यानंतर थोड्याच वेळात ऐकूयात कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

श्रोतेहो, भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतर पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली.

0: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
2: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी, सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे

0: अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथे सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान

0: सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्या मुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजत आहेत, यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, काही काही गाणी आपल्या मनात कायम घर करून राहतात. त्यातलंच हे एक गाणं अनेक वेळा आपण गुणगुणतो, नाही का? पण हे गाणं कुठल्या चित्रपटातलंय हे मात्र बऱ्याचदा त्यावेळी आपल्याला आठवत नाही. हे असंच एक गाणं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत दोस्ती या चित्रपटातलं. 1964 मध्ये सत्यम बोस दिग्दर्शित राजश्री प्रोडक्शन द्वारे निर्मित दोन मुलांच्या मैत्रीवर केंद्रित असलेला दोस्ती हा चित्रपट. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट म्हणून घोषित झाला आणि 4th मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल देखील झाला. दोस्ती या चित्रपटाने 6 फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले. त्यापैकी संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने मिळवून दिला आणि चित्रपट सृष्टीत त्यांना लोकप्रिय देखील केलं. या फिल्मफेअर पुरस्कारांच्या मध्ये दोस्ती या चित्रपटाच्या विरुद्ध राज कपूर यांच्या संगम या चित्रपटाचा समावेश होता. तसंच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. तुम्हाला माहितीये मंडळी, ताराचंद बडजात्या यांना नेहमीच नवोदित कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच दोस्ती या चित्रपटात सुद्धा त्यांनी सुशील कुमार आणि सुधीर कुमार या दोन नवोदित कलाकारांची निवड केली. चित्रपटामुळे हे दोघं रातोरात स्टार झाले, पण पुढे मात्र त्यांच्या कारकिर्दीला कधीच गती मिळाली नाही. संगीत दिग्दर्शक रोशन येऊ न शकल्याने लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आणि या चित्रपटाच्या यशानंतर हे दोघे सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले. मंडळी, तुम्हाला आठवतंय का राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके हे कोण या चित्रपटात टफी नावाच्या एका पॉमेरियन कुत्र्याला घेतलं होतं? अहो, पण याची सुरुवात सुद्धा दोस्ती या चित्रपटातनं झाली. टोपी नावाच्या पॉमेरियन कुत्र्याला या चित्रपटात एका गोंडस भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ती या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. तुम्हाला माहितीये मंडळी, अत्यंत कमी बजेटमध्ये बनवलेल्या दोस्ती या चित्रपटाने प्रचंड नफा कमवला. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आणि असं म्हणतात की बॉक्स ऑफिसवर 2 कोटी रुपये त्या काळात जमा झाले. अहो, या चित्रपटातली गीतं मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि संगीत लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी दिलेलं होतं. संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन यांनी राही मनवा दुःखी चिंता क्यू सताती हे या गाण्यात हार्मोनिका वाजवली होती. मंडळी, असं म्हणतात की या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी R.D. बर्मन यांच्या स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, पण दिलेला शब्द पाळण्यासाठी लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी जोपर्यंत टेक ओके दिला नाही तोपर्यंत ते स्टुडिओमधून बाहेर निघाले नाहीत. इतकी शब्दाची किंमत, कामावरची श्रद्धा, एकमेकांबद्दलचा आदर, निष्ठा या लोकांमध्ये होता, म्हणूनच कदाचित ते त्यांच्या क्षेत्रात इतके यशस्वी झाले. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं दोस्ती या चित्रपटातलं अजून एक गीत.
4: दुख हो या सुख जब सदा

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, यानंतर ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
5: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
6: नमस्कार.
5: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये आयव्हीएफ ट्रीटमेंटमध्ये खास काही इंजेक्शन दिले जातात, तर त्या इंजेक्शनचे काही साइड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
6: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो. कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स आयव्हीएफच्या इंजेक्शन बद्दलचं सुद्धा असतं. सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं एएमएच काय आहे, सोनोग्राफीमध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस काय आणि आपण आयव्हीएफ का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, या सगळ्याच्यावरनं इंजेक्शनचा डोस डिसाईड केला जातो. आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोन्स असतात. हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळतः असतात. ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन बीज तयार करतात. पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीज तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीज जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही.

0: म्हणून हे इंजेक्शन्स बाहेर न दिले जातात. आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शन्सचा पेशंटला साईड इफेक्ट होत नाही.
1: अच्छा.
0: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इनटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन्स पाळली पाहिजे हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही.
1: अच्छा, याबद्दल अजूनही बोलूयात. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, त्याविषयीच्या सगळ्या शंका दूर करणं. त्यामुळे IVF डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता IVF म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक विचारांनी त्या ट्रीटमेंटला पुढे जा. या प्रत्येक गोष्टी IVFचा सक्सेस काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7:45 वाजले आहेत.

0: आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, 866-9197672.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आज जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ऐकूया रचना खडीकर, योगेश खडीकर आणि शमा खळे यांच्या स्वरात राजा मंगळवेढेकर यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोतेहो, यानंतर 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड आम्ही प्रसारित करू।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
3: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ। तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर। मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत, नमस्कार।
5: नमस्कार
3: मोडकसर। सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
6: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे। आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकून हातामध्ये घालता येतं। आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं।
3: बरोबर।
6: आता तसेच जे गोठ दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात।
3: अच्छा,
6: सोन्याच्या

0: वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोट बनतो. इन्व्हेस्टमेंट गोट असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाखराचा असतो. हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोट असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात. नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो म्हणजे ते पोकळ राहतात आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात. आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोट म्हणतात, व्याघ्रमुखी गोट म्हणतात किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडून चे गोट म्हणतात किंवा पानाफुलाच्या आकाराच्या यांनी ते बंद केलेले असतात. तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात. साधारण हे जे गोठे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात. मजुरीचा जर विचार केला तर 12-14% पर्यंत मजुरी लागते. पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोट म्हटलं त्याला 2% मजुरी लागते कारण ते सॉलिड असतात त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते. त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत. एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ आणि त्या पोकळ मध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं किंवा प्लेन गोल गोळे असतात किंवा पानाफुलांची.
1: अच्छा, इन्व्हेस्टमेंट गोट जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात 24 कॅरेटचे असतात.
0: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 9.95 बनवू शकता, 4.9 बनवू शकता, 3.9 बनवू शकता. नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात आणि बाकीच्या गोठ्यांची मजुरी साधारण 12-14% असते.
1: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
0: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत. जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात किंवा आपण वेणी म्हणू किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन. त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात. आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठ्यांवरती केलं होतं. फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमती रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं. पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचं किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो. फक्त पिळाचे वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मल याला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण आता सध्या जो काही विषय काढलेला आहे तो सगळा यंग जनरेशनच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आहे. आता काही काही लोक असेही आहेत, काही काही तरुण असे आहेत की जे फ्रीलान्सर म्हणून काम करतात, त्यांचं महिन्याचं असं फिक्स इन्कम नसतं पण काही ना काहीतरी अमाऊंट ही त्यांची येत असते. वार्षिक इन्कम त्यांचं ठरलेलं असतं पण ते प्रत्येक महिन्याला येईलच अशी गॅरंटी नसते. मग अशा वेळेला त्यांनी इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करावी? SIP चा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे का? जर तो नसेल तर अजून कुठले पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल सांगा.

0: फार छान प्रश्न मॅडम तुम्ही विचारलाय, म्हणजे फ्रीलान्सरसाठी गुंतवणूक कशी करावी, यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत? तर पहिला मुद्दा नेहमीप्रमाणे आपण कुठल्याही गुंतवणुकीला जे सांगतो, विच इज इमर्जन्सी कॉर्पस, आपत्कालीन निधी सर्वात आधी तयार करा. ओके, म्हणजे कमीत कमी 6 ते 12 महिन्यांचा घर खर्च किंवा व्यावसायिक खर्च भागेल इतकी रक्कम बाजूला काढा, हळूहळू काढा, टप्प्याटप्प्याने काढा, इमर्जन्सी कॉर्पस तयार करा. हा कुठे ठेवायचा आहे? तर आयदर हा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये आपण ठेवू शकतो किंवा बँकेच्या शॉर्ट टर्म फिक्स डिपॉझिट मध्ये आपण हा ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा लगेच तो काढता येईल. दुसरं, इन्कम स्प्लिट हा रूल आपल्याला फॉलो करायचा आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा क्लायंट कडून पेमेंट येईल, इन्कम स्प्लिटिंग आपण ज्याला म्हणतो, पेमेंट येईल तेव्हा तेव्हा त्या पैशाचे 3 भाग करायचे आहेत. 1 भाग व्यवसाय आणि कर, दुसरा भाग घर खर्च आणि 3रा भाग गुंतवणूक. म्हणजे आपला व्यवसाय कर भरून झाला, त्याच्यानंतर आपले नियमित खर्चाचे पैसे बाजूला काढले गेले, तर राहिलेली साधारण 25-30% रक्कम ही इन्व्हेस्टमेंटसाठी बाजूला काढलीच गेली पाहिजे. तिसरा आणि महत्वाचा, तुम्ही विचारलं तसं एसआयपी करायची का आणखीन काही पर्याय, तर एसआयपी जर आपल्याला रेग्युलर इंटरवलला पैसे येणार आहेत असं फ्रीलान्सर म्हणून आपल्याला माहिती आहे तरच एसआयपी करा. जर ते माहिती आहे की ते इरेग्युलर फॉर्म मध्ये असणार आहेत, ते नक्की कधी येणार आहेत ह्याची शाश्वती नाहीये, तर लमसम इन्व्हेस्टमेंटचा वापर करा. सगळा खर्च जाऊन महिन्याला जर माझ्याकडे जे काही शिल्की पडेल ते टाकत राहा, असं आपण रेग्युलर करत राहिलो, डिसिप्लिन वेने करत राहिलो, तर डेफिनेटली आपलं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग हे होऊ शकतं, जरी आपण फ्रीलान्सर असलो तरी. आणि कमाईच्या काळात जास्तीत जास्त बचत करा संथ काळात, म्हणजे जेव्हा आपल्याला इन्कम येत नाही, ड्राय स्पेल आहे, ते आपत्कालीन निधीचा आपला वापर करा. गुंतवणुकीचे सातत्य महत्वाचे, रक्कम कितीही असो.
1: या विषयावरती आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, धन्यवाद, गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Bank Fee Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, सकाळचे 8 वाजले आहेत. यानंतर ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती, पुणे. ठळक बातम्या. पुणे आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून खडकवासला जलाशय आज पहाटे 4 वाजता 62% क्षमतेनं भरला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन खडकवासला, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांच्या उपविभागीय आयुक्तांनी केलं आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदी शहरात येणं सध्या सुरक्षित नाही. वारकरी आणि भाविकांनी आळंदी आणि देहू इथं न जाता पुणे शहरातच थांबावं, तसंच प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं पालन करावं, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही राज्य सरकारनं केलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संततधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून चिंचवड इथलं प्रसिद्ध मोरया गोस्वामी मंदिर पाण्याखाली गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत एकंदर 1500 अधिक नागरिकांना महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरबाधितांसाठी महापालिकेनं विविध ठिकाणी निवारा केंद्र तयार केली असून तिथं भोजन आणि आरोग्य सुविधांसह आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या

0: पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार उद्या संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, सकाळचे 8:03 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
5: आज पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं हे शुभदा सुभेदार यांचं गीत.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरावर असणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106. महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज. तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
5: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणीही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आज श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं देहूवरून प्रस्थान होईल. त्यानिमित्त संत तुकाराम महाराजांचा हा अभंग ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
7: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
6: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
7: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
6: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या सांधी

0: च्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा झपूर्चा भेटीचा योग.
1: श्रोते हो नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTIच्या संचालिका माननीय माधवी शिंदे मॅडम आलेल्या आहेत. आज त्या आपल्याला MNVTI मधल्या फॅशन ह्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार. फॅशन हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, पण फक्त आपल्याला फॅशन करायला आवडते इथपर्यंतच थांबायचं का? तर खूप मोठं करिअर याच्यामध्ये होऊ शकतं, त्याची थोडक्यात मी माहिती देते. MNVTI मध्ये 2 वर्षाचा फुल टाइम आणि 3 वर्षाचा पार्ट टाइम असा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कोर्स आपल्याकडे आहे. हा MSBT चा कोर्स असल्यामुळे पुढे डिग्री करता येते. फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी फॅशन डिझायनर्सची, तशीच मास्टर्सची पण खूप मोठी मागणी आहे. तर आपण प्रोडक्शन युनिटही चालवतो, ते इन्क्युबेशन कम प्रोडक्शन युनिट असं आहे. आपण बरेच आपण आयटम्स असे बनवतो की ज्याच्यामुळे हाताला तुमच्या सफाई येते.

0: करता येते. फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी फॅशन डिझायनरची, तशीच मास्टर्सची पण खूप मोठी मागणी आहे. तर आपण प्रोडक्शन युनिटही चालवतो, ते इन्क्युबेशन कम प्रोडक्शन युनिट असं आहे. आपण बरेच आपण आयटम्स असे बनवतो की ज्याच्यामुळे हाताला तुमच्या सफाई येते. म्हणजे फक्त आपण वर्गामध्ये आपण हा काही प्रॅक्टिकल्स घेतले इथपर्यंत याला मर्यादित न ठेवता जे सेलेबल प्रॉडक्ट्स आहेत असे प्रॉडक्ट्स आपण या प्रोडक्शन युनिटमध्ये बनवतो आणि मग इथे आपण आपल्या मुलींच्या हाताला काम देतो. आपल्याकडे फ्रायडे बाजार नावाचं एक कन्सेप्ट आहे, तिथे मुली ज्या स्वतः हे प्रॉडक्ट्स बनवतात ते विक्रीसाठी घेऊन थांबतात. आपण वर्षातून 2 वेळा आपल्या इथे मोठी एक्झिबिशन सुद्धा करतो. दिवाळीच्या वेळेला लकाकी आणि विमेन्स डेच्या वेळेला आपण एक एक्झिबिशन करतो. त्यात आपण छोट्या छोट्या ज्या उद्योजिका आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. त्यानंतर या कोर्सचं खास अट्रॅक्शन जे आहे तो म्हणजे आपला वर्षातून एकदा जो फॅशन शो होतो तो फॅशन शो. बाहेरून प्रोफेशनल ज्युरीज येतात आणि ते ज्युरी मग प्रत्येक सिक्वेन्स बघून हा फॅशन शो आपण खूप सुंदरपणे सादर करतो. आपल्याकडे हॉस्टेलची सोय असल्यामुळे पालकांना ही चिंता पण करावी लागणार नाही की जर आपण मुलीला घरापासून लांब ठेवतो तर ती कशी सुरक्षित राहील याची नक्की सोय आपल्या प्रांगणात आहे. तर तुम्ही नक्की या कोर्सला ऍडमिशन घ्या आणि या क्षेत्रातलं एक उत्तम करिअर आपलं बनवा. धन्यवाद.
1: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
4: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
3: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
4: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
4: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
5: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
6: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
8: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
7: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
8: वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
7: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुमठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
8: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराज यांची रचना, शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या स्वरात. संगीत डॉक्टर धनंजय दैठणकर यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: टचलाइन सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात शेवटी ऐकूया अजय गोगावले यांच्या स्वरात दासू यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मानसू निश्चय सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
4: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
4: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
4: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575। आंबेकर लॉन्स। शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर। इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा, ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909। पुन्हा एकदा 9834931909।
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर यात जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, आज जागतिक क्षमा दिन। आपसातले मतभेद आणि संघर्ष बाजूला ठेवून समोरच्याला मोठ्या मनाने माफ करायला पाहिजे ही शिकवण देण्यासाठी आजचा हा दिवस। आजच्या कार्यक्रमातून आपण अशीच काही गीतं ऐकणार आहोत जी आपल्याला क्षमाशील राहायला शिकवतात। सुरुवातीच्या या गीतात गदिमा अनेक संतांची उदाहरणं देऊन आपल्याला सांगतात की अनेक लोकांची निंदा सहन करून, अनेक तडाखे खाऊन, या सगळ्यांना क्षमा करूनच या सर्व संतांची महती सिद्ध झाली आहे। ऐकूया देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं हे गीत सुधीर फडके यांच्या स्वरात, संगीत राम कदम यांचं।
5: हातोळ्याचा घाव करी दगळाचा देव, छन्नी हातोळ्याचा

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240.
3: 9689911240.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, क्षमाशीलता जर कोणाकडून शिकायची असेल तर ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्यांना कैकेयी मातेने 14 वर्ष वनवासाची आज्ञा देऊनही त्यांनी अजिबात न रागवता संयमाने ती आज्ञा पाळली आणि चिडलेल्या भरतालाही समजावलं की यात कोणाचाही दोष नाही. क्षमेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम आणि त्यांच्या याच प्रसंगाचं गदिमांनी या पुढच्या गीतात अगदी

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन. सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98-220-98-215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78-23-84-11-20.
3: 7823-84-1120.

0: प्राइवेट लिमिटेड कॉन्टैक्ट नंबर 9764125533 कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.
3: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 9595524559.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595524559.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: आजच्या या क्षमा दिनाच्या निमित्ताने आपणही आपल्या आजपर्यंत झालेल्या चुकांची, अपराधांची क्षमा मागूया. कारण समोरच्याला मोठ्या मनाने माफ करणं ही जशी मोठी गोष्ट आहे, तशीच आपल्या चुकांची जाण ठेवून माफी मागणं देखील खूप महत्त्वाचं आहे. देवाला रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतोच, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वराबा तू घाल पोटी. देवा, माझ्या सर्व चुकांना माफ करून तुझ्या आशीर्वादाचा हात सदैव पाठीवर असू दे, ही भावना व्यक्त करणारं गदिमांचं गीत आता ऐकूया. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा. चित्रपट वरदक्षिणा.

0: याबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8:58 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक मार्गिकेवरील दोनही बाजूंची प्रत्येकी एक मार्गिका काल रात्री वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला राडारोडा, सिमेंटचे खांब, दगड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक काल ठप्प झाली होती. दरम्यान पुणे शहर, पिंपरी चिंचवड, महापालिका हद्दीतील सर्व शाळांसह मावळ, मुळशी, भोर, राजगड, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि हवेली या तालुक्यातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे, असं जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी सांगितलं. राज्याच्या किनारपट्टी आणि घाट भागात मुसळधार पाऊस सुरूच असून आज पालघर, रायगड तसंच नाशिक आणि पुणे इथल्या घाट क्षेत्रातील अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील भागात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथक सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुंबई, कोकणासह राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा निरीक्षक डॉ संदीप कडू यांनी याबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे. हा निर्णय राज्यातील संलग्न महाविद्यालयं आणि विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. हवामान खात्याने आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या 5 तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले असून आठवडे बाजारही बंद राहणार आहेत. 5 तालुक्यातील तहसीलदार, तलाठी, गटविकास अधिकारी अशा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर आणि वणी सप्तशृंगी देवी मंदिर आज बंद राहणार आहे. थायलंडमध्ये झालेल्या 20 गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकंदर 20 कमाई केली आहे. महिला गटात भारतानं 184 दुसरं तर पुरुष फ्रीस्टाईल संघानं 152 सांघिक क्रमवारीत 3 स्थान मिळवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोतेहो, सकाळचे 9:01 झालं आहे. आता ऐकूया कार्यक्रम
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: आजच्या कार्यक्रमात मी केतकी भट आपलं मनापासून स्वागत करते. आधुनिक काळातल्या मराठी लेखक, गीतकार आणि कवींबद्दल बोलताना प्रामुख्याने एक नाव येतं, ते म्हणजे कवी गीतकार वैभव जोशी. त्यांच्या अतिशय साध्या पण संवेदनशील लिखाणानं, लेखनशैलीनं अनेक रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केलंय. सध्या सगळीकडे वारीचं वातावरण आहे आणि सर्वजण विठ्ठलमय होत असतानाच त्या रखुमाईची थोरवी सांगणारे गीतकार म्हणजे वैभव जोशी. या गीतानेच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: पोस्टर गर्ल या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं. मृण्मयी दाडके, प्रगती जोशी, रसिका गानू, कस्तुरी वावरे आणि पल्लवी तळेगावकर यांनी. संगीत अमित राज यांचं. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: वारीच्या अनुषंगाने त्यांची आणखी एक कविता आहे, ती वाचते. अगदी सगळ्यांच्याच भावना खूप सोप्या पद्धतीनं या कवितेत मांडल्या आहेत. घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घन भरून येता मन आणि मन भरून येतं. धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर. आम्ही उरतो घरी जग चंद्र भागे तिरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संथ लईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने डुलू लागतात होऊ निसंग. नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग. बसल्या जागी आम्ही म्हणतो यंदा जरा सॉरी, बसल्या जागी आम्ही म्हणतो यंदा जरा सॉरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी.

संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, आधीच अंतर फार, त्यात डोंगरा एवढा आळस. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, आम्ही फक्त म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. त्यांच्या कवितांचं मला हे विशेष वाटतं की अगदी आपल्या रोजच्या वापरातले शब्द, मांडणीतला साधेपणा हा आपल्याला खूप जवळचा वाटतो, पण तरीही त्यातून मांडलेला विचार हा सर्वसामान्य नसतो. देवाला उद्देशून ते म्हणतात, आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे, आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे, मधलाच कोणीतरी मनावर घेत नाही, कारण आम्हाला आत जाता येत नाही आणि तुला बाहेर येता येत नाही.

0: आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं आनंदी गोपाळ या चित्रपटातलं. शब्द वैभव जोशी यांचे आणि संगीत ऋषिकेश सौरभ जसराज यांचं. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: पर्रिकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921075575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स. पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924559.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल आपण ऐकलीत राहुल देशपांडे यांच्या स्वरात. शब्द अर्थातच वैभव जोशी यांचे. इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं असलं तरी त्यांची ओढ ही कविता लिहिण्याकडेच राहिली. आणि त्याबद्दल सांगतानाही ते असं म्हणतात की कविता लेखनाआधी ज्या ज्या गोष्टी आयुष्यात केल्या, जे रोजच्या जगण्यातले अनुभव घेतले, त्या सगळ्यांमुळेच त्यांचं लेखन जास्त समृद्ध झालं. चारोळ्या, कविता, गझल, चित्रपट गीतं, मालिकांची शीर्षक गीतं अशा कितीतरी प्रकारचं लेखन त्यांनी केलंय. आत्ताच्या या पावसाबद्दल सुद्धा ते खूप छान दृष्टिकोन मांडतात. ऋतुचक्रचं होते केवळ नेमस्त दाटले होते, ऋतुचक्रचं होते केवळ नेमस्त दाटले होते, बरसेल जरासे आणिक थांबेल वाटले होते, पण काय असे मेघांच्या डोळ्यात साठले होते, पण काय असे मेघांच्या डोळ्यात साठले होते, आभाळ नसावे बहुधा काळीज फाटले होते. किती वेगळ्या दृष्टीने पाहिलंय पावसाकडे या चार ओळींमधून. वैभव जोशींच्या अशाच सुंदर कल्पनांबद्दल, त्यांच्या गीतांबद्दल जाणून घेऊया पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आपल्या गीतांमधून वैभव जोशींनी अनेक रसांच्या छटा दाखवल्या आहेत। अगदी प्रेमभावना व्यक्त करताना सुद्धा ती व्यक्ती कुठल्या वयात आहे, ती भावना कुठल्या वयात व्यक्त केली जात आहे हे त्यांच्या अभ्यासात आधी येतं। म्हणजे तारुण्यातल्या हलक्या फुलक्या प्रेमाला व्यक्त करणारी कविता वेगळी, आणि ज्या प्रेमाने अनेक पावसाळे पाहिले आहेत अशा प्रगल्भ प्रेमाला व्यक्त करणारं गीत हे खूपच वेगळं होतं। मुरांबा चित्रपट

0: आपल्या सोप्या पण आशयपूर्ण मांडणीने ते आजपर्यंत सर्व रसिकांची मनं जिंकत आले आहेत आणि पुढेही अशीच जिंकत राहतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. मी केतकी भट आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकूया संगीत मानापमान नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद, संगीत गोविंदराव टेंबे यांचं आणि स्वर प्रभाकर कारेकर यांचा.

पुना आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम

0: सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगीळ आणि सन्स मधूनच.
3: पुणा गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात, आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: संत गोरा कुंभार या नाटकातलं अशोक जी परांजपे यांचं पद आता ऐकूया. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर प्रकाश घांगरेकर यांचा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात आता ऐकूया स्वयंवर नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद, संगीत भास्कर बुआ बखले यांचं.

0: पुना आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला 11:00 आणि 2:53

0: 1717 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
1: द्रौपदी या नाटकातलं पद ऐकूया संपदा थिटे यांच्या स्वरात. पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीत भास्कर बुआ बखले यांचं.

0: याबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक

0: तणुक सुखद भविष्य एकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर असून काल इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांचं इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं राष्ट्रपतींच्या वतीनं औपचारिक स्वागत करण्यात आलं. आज उभय देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर करार होण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आज इंडोनेशियाच्या संसदेच्या सभापतींशीही चर्चा करणार असून संसदेच्या संयुक्त सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या वतीनं आजपासून ओदिशाच्या भुवनेश्वर इथं देशातल्या आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्थांना अधिक मजबूत बनवण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कार्यशाळा 2 दिवस चालेल. आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम हे या कार्यशाळेचं उद्घाटन करणार असून त्यात देशभरातल्या संस्थांचे सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हवामान खात्यानं आज नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात रात्रभर पाऊस सुरू आहे. इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं निफाडमधल्या नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग 3000 क्युसेक करण्यात आला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये असून आजची ढगफुटीची शक्यता लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या 5 तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत. आठवडी बाजारही आज बंद असतील. त्र्यंबकेश्वर आणि वणी इथलं सप्तशृंगी देवीचं मंदिरही आज बंद राहणार आहे. नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड एक्सप्रेस या 2 गाड्यांना कालपासून सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे तर नांदेड रेल्वे स्थानकावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता संकटांना सामोरं जाण्याची क्षमता अंगद विकसित करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं विद्यानगरीमध्ये बोलताना केलं. सीड्स ऑफ इन्स्पिरेशन या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार आणि ज्येष्ठ समाजसेवक सुधा मूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
2: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
4: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
0: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, यानंतर ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते हो नमस्कार.
7: आज आपण जी केस बघणार आहोत त्यांना स्नेहल असं आपण म्हणूयात. त्यांचं वय 49 वर्ष, उंची 156 सेंटीमीटर, वजन 75 किलो आणि बऱ्यापैकी त्यांना सुद्धा मेडिकल इश्यूज होते. 3 वर्षापूर्वी मेनोपॉज होता, बीपीची गोळी त्यांची चालू होती. अशा कंडिशनमध्ये ते आपल्याकडे आल्या होत्या, तर काय हेल्थ इश्यूज होते आणि काय रिझल्ट आला?
8: सांगतो, स्नेहल मॅडमची केस सांगतो. आपल्याकडे आल्या तेव्हा 156 सेंटीमीटर आणि 75 किलो वजन, त्यामुळे उंचीनुसार वजन वाजवीपेक्षा खूप जास्त होतं. पहिली गोष्ट म्हणजे असं झालं की त्यांना अर्ली मेनोपॉज आला. म्हणजे युजली मेनोपॉज हा 45 ते 50 मध्ये येतो, त्यांना वय वर्ष 42 लाच मेनोपॉज झाला. त्यानंतर त्यांनी गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट केल्यानंतर गायनेकॉलॉजिस्टनी रिपोर्ट करायला सांगून कन्फर्म केलं की हा मेनोपॉज आहे. आता त्या मेनोपॉजच्या कालावधीमध्ये एक दीड वर्षात व्हॉटएव्हर, त्याच्यामध्ये त्यांना इमोशनल आणि मेंटल डिस्टर्बन्सेस खूप यायला चालू झाले आणि तेव्हा त्यांना थोडंसं डिप्रेशन आणि क्लिनिकल अँझायटी ही त्यांना त्याच्यामध्ये आली, ज्याच्याकरता त्यांनी डॉक्टरांकडनं कन्सल्ट करून अँटी अँझायटी आणि अँटी डिप्रेशनचे मेडिकेशन चालू केले. आता ते जे मेडिकेशन होते, तो जो त्यांचा मेनोपॉजचा पिरियड होता, त्या मेनोपॉजच्या पिरियडमध्ये 1-1.5 वर्षात हे मेडिकेशनची पॉवर खूप वाढत गेली. कारण का ऑफकोर्स मेडिकेशन जे दिलं होतं त्यांनी ते कंटेन होत नव्हतं आणि खूप हाय पॉवरचे अँटी डिप्रेसंट्स आणि अँटी अँझायटी मेडिकेशन त्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्ष घेत होत्या आणि त्या म्हणत होत्या की त्या काळामध्ये त्यांचं जे वजन आहे हे दणदणीत वाढलं. म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांचं वजन हे 65 खालतीच असायचं कायम. पण हा मेनोपॉज एक तर पहिले तो अर्ली मेनोपॉज आणि त्याच्यामध्ये आलेले इमोशनल डिस्टर्बन्सेस ज्याच्यामुळे अँटी डिप्रेसंट्स आणि अँटी अँझायटी मेडिकेशन त्याच्यामुळे अजून त्यांचं वजन हे वाढत गेलं. तर तेव्हा

0: आता आपल्याकडे जेव्हा आल्या होत्या तेव्हा सुद्धा त्यांची दोन औषधं चालूच होती, अँटी डिप्रेशन अँटी अँग्झायटीची, आणि त्यामुळे अजून एक इश्यू होता. आणि त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंत वजन वाढणार आणि वजन कमी करायला अवघडही जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग पटकन वाढलेल्या वजनामुळे थोडासा जॉईंट पेन, नी पेन, आणि मग ब्लड प्रेशरची गोळी बेसिकली चालू झाली होती.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. विक्रमक, स्नेहल यांचा आपल्याकडचा रिझल्ट काय होता आणि कशा प्रकारे तो आला?
0: राईट, सो स्नेहल मॅडमला मी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. मी त्यांना म्हटलं की म्हणलं मॅडम अँटी डिप्रेशन्स आणि अँग्झायटीसाठी मेडिकेशन चालू असेल तरी त्याचा अर्थ असा नाही होणार की तुमचं वजन वाढतच जाणार किंवा कधीच कमी होऊ शकणार नाही, असा त्याचा अर्थ घेऊ नका. म्हणलं वजन कमी होईल फक्त, प्रॉबेबली फक्त जरा इतरांपेक्षा हळूहळू कमी होईल. मी स्नेहल मॅडमला समजावून सांगितलं, म्हटलं तुम्ही निरपेक्षपणे वर्कआउट चालू करा, वेळच्या वेळेस झोपायला लागा, वेळच्या वेळेस चांगलं घरी बनवलेलं उत्तम पाचक अन्न पोटात जाऊ देत, आणि सगळ्या गोष्टी नीट शास्त्रशुद्ध पद्धतीने छान पद्धतीने फॉलो करायला लागा. म्हटलं त्याच्याने फायदाच होईल आणि वजन ही गोष्ट डोक्यात पकडून तुम्ही काही करू नका. त्यांना जे काही मी सांगितलं होतं ते पटलं, कटाक्षेने फॉलो करायला चालू केलं, कारण का खूप मिझरेबल सिच्युएशन होती आल्या तेव्हा. आणि पहिल्या महिन्यात त्यांचं 1.5 किलोनी वजन कमी झालं, जास्त नाही पण 1.5 किलोनी वजन कमी झालं हे बघून सुद्धा ते शॉक्ड होत्या की हे जे म्हणजे बेताल पद्धतीने वाढत चाललेलं वजन आहे, महिन्याभरात थांबलं पण 1.5 किलोनी कमी झालं पण. आणि मग अजून जोमाने फॉलो करत गेल्या. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेत. 3 महिन्यात आज त्यांचं हळूहळू होतंय वजन कमी, तरी सुद्धा 6 किलोनी वजन कमी झालंय. म्हणजे जे त्यांचं वजन 75 होतं ते आता ते 69 आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना ज्या एनर्जी लेवल्स स्वतःच्या डाऊन झालेल्या वाटत होत्या त्या जरा आता परत व्यवस्थित सुधारलेल्या आहेत. ऑफकोर्स ब्लड प्रेशरची गोळी वगैरे कमी व्हायला किंवा जायला ते सगळं व्हायला बराच वेळ लागेल, अजून वजन भरपूर कमी व्हायची गरज आहे. पण अटलिस्ट या सिच्युएशनमध्ये त्या डिप्रेशनच्या अँग्झायटीच्या मेडिकेशनमुळे वाढलेलं जे वजन आहे ते आता अटलिस्ट कमी व्हायला लागलंय हे बघून आज त्यांना जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते सर्वात माझ्या दृष्टीने सक्सेस स्टोरी आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा

0: दीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटी वरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर आपण बोलत होतो फायनान्शियल डेट या विषयावरती आणि खरंच हा इतका चांगला विषय आहे ना, म्हणजे यामुळे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं वाटतं. किंवा कदाचित याआधी जेव्हा ही कन्सेप्टच लोकांना माहिती नव्हती त्यावेळेला बऱ्याचदा लग्नानंतरचे वाद हे पैशांमुळे होत होते असं वाटत होतं, पण तसं नाहीये. पैशांबद्दल न बोलल्याने किंवा आर्थिक गोष्टींवरती डिस्कशन न केल्याने गैरसमज होतात आणि म्हणून वाद होतात, म्हणून डिवोर्सचं प्रमाण वाढतं. याबद्दलही आता एक डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे, याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल?
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, आपण म्हणतो ना की अनेकदा लग्नानंतरचे वाद हे पैशांमुळे नसतात, तर पैशांबद्दल न बोलल्यामुळे होतात. ओके, आता हे पैशांवर न बोलल्यामुळे काय होतं किंवा काय आपण स्वतःला अडचणीत आणतो, म्हणजे बघा, एक आता आमच्याच क्लायंटचं एक तुम्हाला उदाहरण देईल की चर्चा अनेकदा घरात झाली इन्व्हेस्टमेंट बद्दल, म्हणजे मी पॉझिटिव्ह अँगलने सांगतोय.

0: कसं त्या लेडीने स्वतःच्या नवऱ्याला आणि ओव्हरऑल कुटुंबाला सेफगार्ड केलं, म्हणजे केस स्टडी आपण याला म्हणूयात.
1: ओके,
0: तिने नवऱ्याला न सांगता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली. SIP कुठल्या तरी मैत्रिणीकडून ऐकलं आणि SIP ला सुरुवात केली. अगदी 1000 रुपयांपासून SIP ची सुरुवात झाली. हळूहळू नवऱ्याकडून जसे महिन्याला पैसे मिळत होते आणि त्याच्या पगारांमध्ये जशी वाढ होत होती तसं तसं तिने इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ करायला सुरुवात केली. 2-3 वर्षानंतर तिला थोडं प्रॉडक्टचं अंडरस्टँडिंग आल्यानंतर मॅक्झिमम SIP कसे पैसे जातील, घर खर्च पूर्ण भागवून ओके याच्याकडे ती कटाक्षाने लक्ष द्यायला लागली. आणि साधारण 12 वर्षानंतर मॅडम अशी परिस्थिती आली की अचानक तिच्या नवऱ्याची नोकरी गेली. 27 लोकांना MNC कंपनीने पत्र दिलं आणि गेटवरूनच लॅपटॉप हँडओव्हर करून कंपनीकडे त्या लोकांना बाहेर काढलं. तो माणूस घरी आला, प्रचंड प्रेशरमध्ये होता. 2 मुलं पदरात होती, वडील होते, वडिलांचं औषध पाणी, मुलांची शिक्षण किंवा त्यांचे करिअर आणि एकंदरीत त्यांना ट्रॅव्हल करायला आवडायचं, तर ट्रॅव्हल प्लॅनिंग हे सगळंच आता पणाला लागणार होतं किंवा इथे सगळीकडेच क्वेश्चन मार्क उभा राहणार होता. आता ह्या लेडीने त्या जी घरकाम करणारी आहे, कुटुंब सांभाळणारी आहे, होम मेकर तिला आपण म्हणतो, तिने 11-12 वर्ष सलग SIP मध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या कुटुंबाचा पुढच्या साधारण 3.5-4 वर्षाचा खर्च हा भागणार होता. इतका व्हॉल्यूम किंवा इतकी चांगली ऍसेट तिथे क्रिएट झालेली होती. हे जेव्हा त्या मिस्टरांना कळलं ते भारावून गेले आणि त्यांना व्यवसाय सुरू करायचा होता तर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. सो असा हा केस स्टडी आहे. म्हणूनच मी असं म्हणतो की जेव्हा आपलं लग्न होणार आहे तेव्हाच जर आपण फायनान्शियल डेट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हे त्या नवरा बायकोंचं कसं असलं पाहिजे, कुटुंब प्रति कसं असलं पाहिजे, स्वतःसाठी कसं असलं पाहिजे, स्वतःच्या स्वप्नांसाठी कसं असलं पाहिजे याच्याबद्दल व्यवस्थित मनमोकळ्या गप्पा मारा, पैशांबद्दल बोला. ओके, घर खर्च, ट्रॅव्हल प्लॅन, गाडी, घर व इतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी याचं डिटेल डिस्कशन, याची पूर्ण समरी कुठे आपल्या बुकमध्ये, डायरीमध्ये ज्याची नोंद करून जर आपण ठेवली तर वेळोवेळी आपल्याला आपलेच गोल रिडिफाईन करता येतील, नवरा बायकोमध्ये वाद टाळता येतील, किंबहुना पैशांमुळे वाद होणार नाहीत ओके याची काळजी घेतली जाईल. आणि जरी एकटा व्यक्ती कमवणारा असला किंवा दोघेही कमवणारे असले तरी ते प्लॅनिंग उत्तमरित्या पुढे नेता येईल. सो म्हणूनच फायनान्शियल डेटला तितकं महत्व आहे.
2: अगदी खरंय, खूप छान मुद्दा आपल्याला आताच वाणी सरांनी सांगितलाय. म्हणून मलाही सगळ्या पुणेकरांना, नाशिककरांना, सातारकरांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा लग्न करत असाल तर त्याआधी एकदा फायनान्शियल डेटवर जरूर जा. जर तुमचं लग्न झालेलं असेल, 2-5 वर्ष लग्नाला झाली असतील आणि अजूनही तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलला नसाल तर त्यासाठी या फायनान्शियल डेटवर जा. आणि याच्या अनुषंगाने कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्हाला गरज वाटत असेल तर क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला नक्की संपर्क करा. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, आपण बोलत होतो की फायनान्शियल डेटवरती जाण्याबद्दल, आता एखादं सक्सेसफुल मॅरेज आपण जर का म्हणलं किंवा ते जर लग्न टिकवायचं असेल तर त्यासाठी या गोष्टी कशा मदत करतात याबद्दलही सांगा.
0: वा, काय प्रश्न आहे बघा. म्हणजे सक्सेसफुल मॅरेज टिकवायला किंवा सक्सेसफुल मॅरेज लाईफ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा विचारांची योग्य देवाणघेवाण गरजेचीच आहे. आनंद हा तितकाच गरजेचा आहे आणि तो आनंद अबाधित ठेवण्यासाठी योग्य फायनान्शियल प्लॅनिंगही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मी इथे म्हणेल बघा, लव प्लस ट्रस्ट प्लस फायनान्शियल कम्युनिकेशन तर ते सक्सेसफुल मॅरेज असेल असं मला वाटतं. आणि फायनान्शियल अवेअरनेस साठी त्या फायनान्शियल डेटला तितकंच महत्व आहे. म्हणजे सुंदर नात्याची सुरुवात ही फक्त होकाराने नाही तर एकमेकांना समजून घेण्याने होते, पण त्यात आर्थिक विषय जर आधीच मांडला गेला तर ते नातं चिरकाळ टिकतं आणि त्याला बिकॉज ऑफ पैसे यामुळे अडचण येत नाही. आता हे सगळं करताना जेव्हा आपण फायनान्शियल डेटवर जातो, जसं आपल्याला अभ्यास करताना किंवा कुठल्याही नवनवीन गोष्टी शिकताना काही नोंदी करायची सवय आहे किंवा आपल्याला शिकवलं गेलंय किंवा आपण त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करत जातो म्हणजे आपल्याला त्या नोट भविष्यात देखील वापरता येईल, त्याचा आढावा घेता येईल. तसंच जेव्हा आपण

फायनान्शियल डेट वर जाणार आहोत तेव्हा जे जे विषय चर्चिले गेलेले आहेत आणि जे मुद्दे आपण इथं छेडले त्या प्रत्येक मुद्द्याचा तपशील हा जर आपल्या डायरीमध्ये आपल्या वहीमध्ये नीट लिहून ठेवला आणि मे बी असं झालं की आपल्याला एक नाही दोन वेळा फायनान्शियल डेटला जायला लागलं कारण चर्चा ही विस्तृत होणं अपेक्षित आहे तीन वेळा जायला लागलं तर डेटनुसार ते नोट्स काढून ठेवल्या तर त्या आपल्याला कदाचित 3 वर्षानंतर कदाचित 5 वर्षानंतर परत रिव्हिजिट करता येतील की आपले गोल्स आपण काय ठरवलेले होते आपल्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग आपण काही ठरवलेलं होतं का आपल्या लायबिलिटीज बद्दल आपण काही ठरवलेलं होतं का आपण घर घेणार आहोत त्याच्यासाठी आपण कर्ज करणार आहोत का अनफॉर्सिन इव्हेंटमध्ये आपण फायनान्सचा वापर कसा करणार आहोत किंवा पैसा कसा उभा करणार आहोत हे तुझ्या इन्कम मधून होणार आहे की माझ्या इन्कम मधून होणार आहे तुझं इन्कम फक्त घर खर्चासाठी असणार आहे माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट होणार आहेत का असे कुठलेही विषय असतील याची जर डिटेल नोंद असेल तर कदाचित ते आपल्याला प्लॅन सुखकर करण्यात मदत करेल आणि भविष्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या निगेटिव्ह

0: फक्त घर खर्चासाठी असणारे माझे सगळे इन्व्हेस्टमेंट होणार आहेत का, असे कुठलेही विषय असतील याची जर डिटेल नोंद असेल तर कदाचित ते आपल्याला प्लॅन सुखकर करण्यात मदत करेल आणि भविष्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या निगेटिव्ह घडणार आहेत त्या टळतील विथ दॅट फायनान्शियल डेट आणि योग्य नोंदणीतून.
1: म्हणूनच पुन्हा एकदा सगळ्या तरुण वर्गाला सांगायचंय, पुणेकर, नाशिककर, सातारकर तरुणांना तुम्ही ऐकताय ना, जर तुम्ही सुद्धा फायनान्शियल डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीतल्या कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33 9764-12-5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. नमस्कार यंग जनरेशन. फायनान्शियल डेटला नक्की जा. धन्यवाद.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्यन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर गुजर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार.
5: मगाशी मी म्हटलं तसं संधिवात हा गुडघेदुखीमध्ये दिसणारा अगदी कॉमन आजार मानला जातो, तर याविषयीची माहिती सांगाल का?
6: कसं आहे, 40-50 नंतर जसजसं वात शरीरामध्ये वाढत जातो, पहिले 20 वर्ष हा कफाचा काळ असतो, त्यामुळे लहान मुलांमध्ये आपल्याला सर्दी खोकला हे कॉमनली त्रास दिसतात. 20 नंतर पित्त हे शरीरामध्ये वाढत असतं, त्यामुळे 20-40 या एज ग्रुपमध्ये पित्ताशी संबंधित आजार दिसत असतात. पण 40 नंतर वातच हा शरीरामध्ये वाढायला सुरुवात होते आणि वात वाढायला सुरुवात झाली की स्वाभाविक झीज व्हायला सुरुवात होते. वात आणि अस्थि यांचा आश्रयाश्रय संबंध असतो, त्यामुळे स्वाभाविक वात वाढले की त्याचा सांध्यांवर, स्पेसिफिक गुडघ्यांवर, मनक्यांवर जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. गुडघ्यांचा पूर्ण भार शरीरावर पडत असल्यामुळे स्वाभाविक इतर सांध्यांपेक्षा गुडघ्यांची झीज ही जास्त प्रमाणात होत असते आणि आपल्याला संधिवाताचे म्हणजेच गुडघ्यांची झीज झालेले पेशंट हे खूप दिसत असतात. ऑस्टिओ अर्थरायटिस असं त्याला म्हणलं जातं. कॉमनली होणारी ह्यात सांध्यांची झीज, कडेच्या कुडच्यांची झीज, मधलं वंगन कमी होत जाणं, मधली गादी गुडघ्यांच्या मधली झिजत जाणं असं कॉमनली स्वरूप ह्याच्यामध्ये दिसत असतं. तर संधिवात म्हणजे आयुर्वेदाने याला संधिगत वात असं म्हणलेलं आहे. सांध्यांच्या मध्ये ज्या वेळेला वात जास्त प्रमाणात जाऊन सांध्यांवर परिणाम करतो आणि ते परिणाम झाल्यामुळे जे त्रास दिसतात, जे आजार होतात, त्याला संधिगत वात असं म्हणलं जातं. आता याच्यामध्ये जसजसा वात वाढेल तसं स्वाभाविक श्लेष्म कफ म्हणजे सायनोवियल फ्लुइड जे सांध्यांच्या ठिकाणी असतं, म्हणजे आपण ज्याला बोली भाषेत वंगण म्हणतो, ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते. मध्ये जे मेनिस्कस असते म्हणजे गादी असते, त्याची झीज व्हायला सुरुवात होत असते. हे अचानक बदल होत नसतात, वर्षानुवर्ष जितकाच गुडघ्यांवर परिणाम होतोय, ताण गुडघ्यांवर पडतोय, जितका वात एका बाजूला वाढत जात असतो तसतशी ती झीज व्हायला सुरुवात होत असते आणि गादी एका बाजूला झिजत जाते, कडेला कुडच्या झिजत जातात. नंतर एक वेळ अशी येते की मधली गादी बरीच झिज

0: आणि एका बाजूला हाडांची पण झीज झाल्यामुळे तिथे स्पर्स तयार होतात, म्हणजे ज्याला आपण ऑस्टिओफाइट्स म्हणतो, आणि स्वाभाविक आहे त्याच्यामुळे दुखावा खूप जास्त प्रमाणात जाणवतो. मग जसजशी झीज वाढत जाते तसतसा हळूहळू अर्धा एक किलोमीटर चाललं तरी त्रास व्हायला लागतो, दिवसभर चालल्यानंतर रात्री गुडघे खूप दुखायला लागतात, थोडंसं चाललं तरी पायात शक्ती नाही असं वाटतं, चालता चालता पाय लपकल्यासारखा वाटतो, पायातून तोल गेल्यासारखा वाटतो, जर झीज जास्त प्रमाणात झाली तर मांडी घालून बसता येत नाही, पाय आखडल्यासारखं वाटत असतो, पायांमध्ये शक्ती नाही अशी गोष्ट सतत जाणवत असते, बऱ्याच वेळ बसल्यानंतर पटकन उठता येत नाही, शौचाला बसल्यानंतर पटकन उठता येत नाही. तुम्ही जिने उतरत असताना तुमच्या शरीराचा पूर्ण भार गुडघ्यांवर पडत असल्यामुळे जिने उतरताना गुडघे दुखताय हे टिपिकल संधिवाताच असणारं लक्षण असतं. त्याचबरोबर शरीरात वात वाढणारी इतरही लक्षणं दिसतात, म्हणजे पायांना गोळे येणं, कधी कधी अंगावर सूज येणं, अशा प्रकारची लक्षणं पण पेशंटमध्ये दिसत असतात. बऱ्याच वेळेला झीज झाल्यामुळे खुर्च्यांवर ताण पडल्यामुळे, लिगामेंट्सवर ताण पडल्यामुळे गुडघ्यांना पण सूज जास्त प्रमाणात असते. जितकी झीज जास्त होणार, जितके स्पर्स जास्त वाढत जाणार, तेवढं स्वाभाविक आहे चार पावलं टाकायचं म्हणलं तरी मग रुग्णाला जमत नाही. ही गोष्ट पाच पाच दहा दहा वर्षात हे बदल होत जातात. कधीतरी गुडघे दुखणं आणि चार पावलं टाकतोय तरी त्रास होतो ही गोष्ट ज्या वेळेला होते त्यावेळेला तुमच्या गुडघ्यांची खूप झीज झालेली असते, इथपर्यंत तो त्रास पोचलेला असतो. हे अचानक होणाऱ्या गोष्टी फक्त वात वाढल्यामुळेच होतं का, 40 नंतर मग प्रत्येकाला गुडघे दुखी होते का, तर तसं नाहीये. तुम्ही इतके वर्ष काय करत आहात, तुमची दिनचर्या कशी आहे, तुमचा आहार कसा आहे, वातळ पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जात असतील त्यामुळे स्वाभाविक वात वाढून झीज जास्त होणार, वजन खूप तुमचं जास्त असेल तर स्वाभाविक गुडघ्यांवर भार जास्त पडणार, त्यामुळे गुडघ्यांची झीज जास्त प्रमाणात होत असते. स्पोर्ट्स इंजुरी होणारं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणजे ज्यांचा खेळ खूप जास्त प्रमाणात आहेत, मुव्हमेंट्स कशाही पद्धतीने होत आहेत, त्याच्यामुळे लिगामेंट्सवर परिणाम होणं, त्याच्यामुळे झीज जास्त प्रमाणात होणं, ही गोष्ट सुद्धा होत असते. बऱ्याच वेळेला इतर आजारांचा परिणाम म्हणून सुद्धा गुडघ्यांवर होतो, टीबी अगोदर होऊन गेलेला आहे, बऱ्याच जणांना रिमॅटॉइड आर्थरायटिस सारखे ऑटोइम्युन डिसीज असतील तर त्याचा गुडघ्यांवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा झीज जास्त प्रमाणात होत असते. अशा पद्धतीने हा हळूहळू होत जाणारा आजार असतो, हळूहळू ग्रेड्स वाढत जाणारे असतात आणि नंतर एक वेळ अशी येते की दोन पावलं चालायचं तरी रुग्ण चालू शकत नाही आणि बिछाण्यावर खेळण्याची वेळ येते. ह्या सर्व गोष्टी होऊ नयेत यासाठी म्हणून आपल्याला प्रॉपर आयुर्वेदिक उपचारांची लगेच ही आवश्यकता पडत असते.
1: अच्छा, तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. आता तुम्ही ही सगळी गुडघे दुखी म्हणजे नेमकं काय त्याची कारणं सांगितलीत, पण मग ह्याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का?
0: कसं आहे, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की बऱ्याच वेळेला त्रास होतोय किंवा गुडघे दुखले जात आहेत किंवा कोणतेही सांधे दुखतात म्हणलं की तात्पुरती वेदना शामक औषधं घेणं, कॅल्शियमच्या गोळ्या घेणं, तात्पुरतं तेल लावून शेकणं, असेच प्रकार जास्त प्रमाणात केले जातात, इंजेक्शन गुडघ्यांमध्ये घेतले जातात आणि असं वर्षानुवर्ष चालू राहतं. तात्पुरतं बरं वाटतं, एक दोन वर्ष त्रास नाही, पण जर तुमचं मूळ कारणच बरं झालं नाही, तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही बदल केले नाहीत, वात शरीरात वाढणार कसा नाही याची जर काळजी घेतली नाही तर स्वाभाविक हळूहळू त्रास वाढत जातो आणि 50-60 नंतर हे खूप त्रासदायक होत जातं. मग त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो की गुडघे बदलण्याशिवाय पर्याय नाही, सांधा बदलला म्हणजे सगळं बरं झालं असं नाही, तुम्ही फक्त गादी बदलू शकता, तो जॉईंट बदलू शकता, पण कडेचे बरसे आहेत, कडेच्या लिगामेंट्स आहेत, इतर स्ट्रक्चर हे तसंच राहणार आहे, त्यामुळे सांधा बदलला म्हणजे सगळं नॉर्मल झालं अशी गोष्ट सुद्धा नाही. सो तिथपर्यंत वेळ येऊ नये. कितीतरी पेशंटमध्ये उलट ज्यांना सांधे बदलायला सांगितले, ट्रान्सप्लांट पर्यंत वेळ गेलेली आहे नी ट्रान्सप्लांटची, अशा पेशंटमध्ये सुद्धा जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले तर असे पेशंट सुद्धा कव्हर होऊ शकतात. एक तर तिथपर्यंत वेळ जाऊ नये म्हणून ह्याच्यासाठी उपचार होणं गरजेचं आहे. वात शमन होणारी औषधं याच्यामध्ये खूप महत्वाची असतात. आजार वाढत गेला नाही ह्याची काळजी घेणं ही गोष्ट महत्वाची आहे. नंतर वातशामक औषधांनी, बृहन औषधांनी, पंचकर्म उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. शरीरातला वात कमी करण्यासाठी बस्तीसारखं उत्तम काही नाही, सो बस्ती चिकित्सेचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगला होतो. जानुबस्ती म्हणून पंचकर्म उपचार असतात, त्याचे रिझल्ट याच्यामध्ये खूप चांगले मिळतात. जानुधारा म्हणून प्रकार असते, औषधयुक्त तेलाची धार सतत गुडघ्यांवर धरत राहणं, त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होत असतो. इव्हन ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे, गुडघ्यातून चालताना आवाज येतोय, पायात शक्ती नाही असं वाटतं, त्यांनी जरी स्वच्छ कापडाची पट्टी गुडघ्यांवर ठेवली आणि सतत ती तेल त्याच्यावर ओतत राहिलो तरी सुद्धा एक प्रकारचं लुब्रिकेशन मिळत राहतं, गुडघ्यांमध्ये वंगण तयार होणं. वातासाठी तेल हे सगळ्यात श्रेष्ठ द्रव्य आहे, त्याच्यामुळे सतत तेलाने जर आपण तो गुडघा झाकून ठेवला किंवा तिथे एखादं वस्त्र त्याच्यावर ठेवलं, त्याच्यामुळे स्वाभाविक तिथे लुब्रिकेशन होतं, स्नेहन होतं, वात कमी व्हायला मदत होते आणि झीज जास्त होत नाही. सो अशा गोष्टी सुद्धा घरगुती आपण पेशंट हे करू शकतात. पण ह्या सर्वांबरोबर वातशामन चिकित्सा एका

0: बाजूला झीज कशी भरून येईल त्याच्यासाठी औषधं, कुरच्यांची झीज भरून येण्यासाठी त्याच्यासाठी औषधोपचार, आणि त्याच्याबरोबरच बृहन आणि रसायन चिकित्सा ही या पेशंटमध्ये खूप महत्वाची असते. म्हणजे आता आपण बघितलं ते बस्ती असू देत, जानू बस्ती असू देत, जानूधारा असू देत, पत्रपोटली, पिंडस्वेद यासारखे पंचकर्म उपचार आहेत, त्याचा उपयोग सुद्धा अशा पेशंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि त्याचबरोबरीने रसायन चिकित्सा ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. गुडघेदुखीचे इतके पेशंट बघतो आम्ही, आणि बऱ्याच केसेस अशा असतात की ज्यांच्या एक तर बीपी जास्त असतो, डायबिटीस जास्त असतो, कार्डियक प्रॉब्लेम असतो, की सांधा बदलायचा म्हणलं तरी बदलू शकत नाही आणि बेड रिडन राहण्याची वेळ येते. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी योग्य आयुर्वेदिक उपचार पहिल्यापासूनच जर आपण करत गेलो तर तो आजार पूर्ण बरा व्हायला मदत होते आणि शस्त्रक्रिया करण्यापर्यंत वेळ गेली असं कधीच होत नाही.
1: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय की ह्याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आणि पंचकर्म आहे, बाह्य उपचार आहेत, अंतर्गत उपचार पण आहेत. सगळ्यांनी आपण जास्तीत जास्त प्रयत्न तो गुडघा वाचवण्याचा नक्की करू शकतो आणि त्याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर संधिवात, हा जो एक कॉमन गुडघेदुखीमध्ये असलेला आजार आहे त्याविषयीची आज खूप विस्तृत अशी तुम्ही माहिती दिली डॉक्टर, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, पुढच्या भागातही आपण असे आजार ज्यामुळे गुडघेदुखी होऊ शकते त्याविषयीचीच माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: वॉटर क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20।
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन।
3: श्रोते हो नमस्कार, मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरती आपण गप्पा मारत असतो आणि त्या त्या विषयातले तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत असतात। बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर, संदीप सर नमस्कार।
4: नमस्कार।
3: सो टाकी स्वच्छ करताना बऱ्याचदा अशी शंका असते की हे स्वच्छतेच्या वेळेला आहे ते पाणी पण संपून जाईल की काय, आणि मग त्यामुळे बऱ्याचदा ती स्वच्छच केली जात नाही, असं घडत असलेल्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
4: बाळाचा मोठा प्रश्न असतो। तुम्ही बघितलं की प्रत्येक वेळेस काय होतं की एकतर बुधवारच्या वेळेस किंवा गुरुवारच्या वेळेस ते सगळे पाईप मेंटेनन्स करता करायला लागतात किंवा वेगळा मेंटेनन्स चालू असतो आणि आपल्या इथे पाणी शॉर्टेज असतं किंवा पाणी आपल्या कमी जमाने येतं। आता स्वाभाविक इथं लोकांचा मोठा प्रश्न असतो की तसंही पाणी कमी आहे आणि जर कोणी असं टाक्या स्वच्छ काय आलं तर परत तिथे पाणी कमी पडणार। तर माझं काय म्हणणं आहे की हे सातत्याने आपण विचार केला ना, तर जसं आपण म्हणलं की ऋतू जसं बदलतो तसं आपले जे पाण्याचे साठे आहेत त्याची स्वच्छता ही स्वतः तितकीच महत्वाची आहे।
3: बरोबर।
4: म्हणजे असं होत नाही की आपण पण पिपामध्ये पाणी ठेवलं आणि आता पाणी कमी आहे तर आपण आज काही स्वच्छ न करायला, आपण ते पिपाचं पाणी काढून ठेवतो आणि परत पिपा आपण स्वच्छ करतो वापरतो। तसं स्वाभाविकरित्या आपण काय करतो की पहिले वर्षाची स्वच्छ करतो ओव्हरहेड टँक जी आहे ती, आणि ओव्हरहेड टँक स्वच्छ झाल्यानंतर खालचं पाणी जे आहे जे आपल्याकडे हातात असतं रिझर्व म्हणून ते आपण वरती घेतो आणि मग त्याचा आपण वापर करू शकतो। त्यामुळे तिकडची ती जी मर्यादा आहे किंवा आपण असं म्हणू की ती सायकोलॉजिकल लोकांच्या मध्ये असलेली विचार करण्याची मर्यादा आहे।
3: अच्छा।
4: मुळात म्हणजे दोन साठे आहेत प्रत्येकाकडं, एक खाली एक आहे एक वरती एक आहे। त्यामुळे याचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं, समजा की आपण पहिले वरचा जो साठा आहे किंवा वरची टाकी जी आहे ती आपण समजा घेतली आणि नंतर आपण खालचं पाणी वरती पंप केलं तर स्वाभाविकरित्या आपल्याला पाणी मिळू शकतं त्याच्यामध्ये। त्यामुळे हे एक नियोजन आपण करू शकतो त्याच्यामध्ये।
3: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर। 98 221 91 320

0: 9821-91320. आमची वेबसाईट www.baputservices.com.
1: तिसरी गोष्ट अशी की जसं म्हणलं की पाणी कमी आहे म्हणून नाही करायचं, तर मुळात कसं आहे की आता सगळ्या ठिकाणी जिथे पाण्याचे साठे आहेत, आपण खडकवासला म्हणतो किंवा अन्य काही आहे त्याच्यामध्ये, तर तिथं जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी खाली जाते तर स्वाभाविकरित्या ते पाणी किमान तरी अस्वच्छ होत असतं त्या त्यावेळेस, कारण ऋतुमान बदलतंय सगळं, आणि ते सगळं पाणी जे आहे ते पाईप मध्ये म्हणा इतरत्र वाहिन्यांमध्ये असताना त्या वाहिन्या सुद्धा बाकीच्या ऋतुमानाप्रमाणे सगळ्या त्या खराब होतात.
2: ओके,
1: तर खराब झाल्यामुळे काय होतं की त्या मेंटेनन्स निघतो आणि मग ते सगळं खराब पाणी सुद्धा होतं.
0: मग या बाबतीत काय काळजी घेता येते त्याविषयी तुमच्याशी बोलायचंय, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221-91320 या नंबरवर. 98221-91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. सर, ब्रेकच्या आधी तुम्ही जे सांगत होतात संदीप सर की पाण्याच्या साठवण्याच्या जागेची जशी काळजी घेतली पाहिजे, तशी जी पाईपलाईन आहे त्यातली किंवा बऱ्याचदा टाकी स्वच्छ करताना ते लक्षात आलेलं असतं त्याबद्दल की त्या पाईप सुद्धा गंजलेल्या असतात.
1: हो, आता तुम्ही बघाल की जसे आपण पाण्याचे साठे त्याचा आपण नियमितपणे स्वच्छता करतो, तसे पाईपला काही स्वच्छतेचं काही स्वरूप नाहीये. ते जेव्हा जेव्हा गंजतात ते गंज उतरतो आणि ते गंज सगळ्या टाकीमध्ये येतो पाण्याचे बाटले आणि मग टाकी सुद्धा खराब होते. तर त्यात एकच आहे की आपण ते पाईप चेंज करणं किंवा आपण ते रिप्लेस करणं हे आपल्या हातात आहे. आता बऱ्याच ठिकाणी पीव्हीसी पाईप म्हणा किंवा इतर कुठल्या याच्यावरले पाईप आपण वापरू शकतो, पण आता स्वाभाविक आहे की प्लास्टिक आणि या सगळ्या विषयामध्ये जाण्यापेक्षा आहे ते पाईप आपण जे म्हणतो की जे उपयोगाचे आहेत आणि त्याचा उपयोग होऊ शकतो लॉंग टर्म बेसिसवरती. तर माझं असं म्हणणं की टाक्या स्वच्छ असणं आणि आपला जिथून पाणी येतं तो स्रोत स्वच्छ असणं, म्हणजे ते पाईपही स्वच्छ राहतात. नियमितपणा ठेवला नाही स्वच्छतेचा तर ते स्वाभाविकरित्या पाईपही खराब होतात, टाक्याही खराब होतात. तर आपल्या हातात काय की आपण नियमितपणे ते स्वच्छ ठेवणं, जरी पाणी कमी असेल तर नियोजनावरती भर देणं. म्हणजे आज आपण वर्षा साठा घेतला करण्याकरता टाकीचा, तर उद्या आपण खालचा घेऊया, तसे इकॉनॉमिकल रेट्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या सर्व्हिसेसचे, तर ते आपण वापरात आणू शकतो, त्याचा वापर करू शकतो आणि असं पण आपण नियमितपणे ठेवू शकतो.
0: बरं,
1: त्याच्यामध्ये
0: याबद्दल अजूनही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221-91320 या नंबरवर. 98221-91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत. संदीप सर, तुम्ही सांगताय कशा पद्धतीनं आपण ही काळजी घेतली पाहिजे, याचं कारण वेगवेगळ्या स्त्रोतांमधून जे पाणी येतं ते सुद्धा कमी झालेलंच पातळी असते पाण्याची आणि मग ते गढूळ पाणी असू शकतं.
1: आता तुम्ही जर बघाल ना की शेवाळाचं प्रकरण आपण डोळ्यांनी पाहतो, आपण जेव्हा पाणी साठतो काही ठिकाणी बऱ्याच पाणी असेल आणि ते ओपन टू एअर असेल तर तिथे शेवाळ हे प्रकरण सुरू होतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये फंगल बॅक्टेरियल इसे ग्रोथ होते. तर माझं म्हणजे की जसं पाण्याची पातळी सगळ्या ठिकाणी खाई जाते तसं याला एक स्वरूप प्राप्त होतं की ते अस्वच्छ पाणी निर्माण होतं आपोआपच त्या ठिकाणी, आणि प्युरिफिकेशन होत असेल नाही असं नाहीये. मग स्वाभाविक जे काही राहतं ना किंवा अस्वच्छ पाणी आहे ते पाईपावरती टाकीमध्ये येतं आणि टाकीमध्ये आल्यानंतर टाक्या खराब होतात त्याच्यामध्ये. तर त्याला एकच फक्त आहे की नियोजन करून नाही का त्या टाक्या मेंटेन करणं, स्वच्छ करणं, जेणेकरून अजून त्या खराब होऊ नयेत.
2: आता
1: काय होतं, आपण त्याही मेंटेन नाही केल्या तेही पाणी खराब होतं
2: त्याच्यामध्ये,
1: मग ते खराब पाणी आपल्याला मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. तर माझं म्हणणं की वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची पातळी जशी खाई जाते तसं अस्वच्छता पण थोडीच वाढते.
2: बरोबर,
1: कारण आपण काही सातत्याने रोज उठून काही करू शकत नाही.
2: राईट,
1: आपण एक ठराविक फ्रिक्वेन्सी मध्ये करू शकतो. मी असं म्हणलं की तुमचे झाकणं जे आहे टाकीचे ते लोखंडी असतील तर त्याला गंज पकडतो, गंज टाकीत उतरतो, तो तरी निदान आपल्या हातात की आपण ते स्वच्छ ठेवू शकतो. आता बऱ्याच महिला असं की लोखंडी झाकणं असतात, सिमेंटची झाकणं असतात. आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही सिमेंटची झाकणं बसवा, कारण लोखंडी झाकण का उन्हाळ्यामध्ये ते गंज पकडतात.
2: अच्छा,
1: आणि गंज पकडला की स्वाभाविक गंज सगळं टाकीत उतरतो.
2: ओके,
1: कारण पाऊस आणि ऊन,
2: ऊन बरोबर,
1: या दोन्ही स्वरूप त्याला वर्षभरात त्याला प्राप्त होतं त्या झाकणाला. मग ते सगळा गंज जो आहे तो टाकीमध्ये उतरतो.
0: अच्छा, म्हणजे नुसती टाकी स्वच्छ करून फायदा नसतो तर झाकणांकडे पण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. खूप छान गप्पा मारल्यात संदीप सर आजच्या भागात तुम्ही. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो,

0: पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मध्ये मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सरतोय आपल्यासोबत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहे. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापू सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत IBS अर्थात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजाराबद्दल.
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पचनाचे अनेक आजार आहेत, त्यातलाच एक म्हणजे IBS. IBS किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आजार काय, आपण काय सांगाल श्रोत्यांना?
3: सर्वसाधारणपणे आपण पाहतो की आपल्याला ज्या ज्या वेळेस काही पचनाच्या तक्रारी होतात, पोटाचे आजार होतात, त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण काही उपचार घेतो, उपचारानंतर आपल्याला बरेही वाटते, परंतु काही दिवसानंतर हा त्रास परत होत आहे. ज्यावेळेस हा त्रास परत किंवा वारंवार होत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या आजाराची तीव्रता अधिक जाणवते. मग अशा वेळेस आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर तज्ज्ञ आपल्याला काही तपासण्या, काही इन्व्हेस्टिगेशन्स सुचवतात. उदाहरणार्थ सोनोग्राफी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, काही रक्ताच्या तपासण्या ह्या आपल्याला सुचवल्या जातात. नंतर ह्या तपासण्या करण्याचं कारण काय असतं, तर एक आपल्याला अचूक निदान समजावे, त्या अनुषंगाने आपण अचूक उपचारांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु तपासण्या केल्यानंतर आपल्याला असे समजते की तपासण्यांमध्ये देखील काही विशेष असे निदान झालेले नाही. यावेळेस मात्र संभ्रम तयार होऊ शकतो, कारण जर अचूक निदान झाले नाही तर नेमके उपचार काय असावेत, उपचाराची दिशा काय असावी हे ठरवणे थोडेसे अवघड जाते. दरम्यान रुग्णालाही हे समजत नाही की आपल्याला नेमका आजार काय झाला आहे. बाबा, आपल्याला झालेल्या आजाराचे निदान का होत नाहीये? आपल्याला काही असाध्य आजार तर झालेला नाही? जर आपल्या आजाराचे निदान होत नाहीये तर आपल्याला जे मिळणारे उपचार आहेत त्या उपचारांमुळे आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो का? तर हा यक्ष प्रश्न त्याच्या मनामध्ये घर करून बसतो. यापुढे एक अशी पातळी येते की निदान काही झालेले नाही आहेत, आपण उपचार करतोय, उपचारामुळे आपल्याला तात्पुरतं बरं वाटतंय, म्हणून नंतर सुचवलं जातं की हा काही विशेष मोठा आजार नाही आहे, हे आपले मानसिक आहे, आपण थोडेसे खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, आपण थोडीशी जीवनशैलीमध्ये बदल करून पहा की जेणेकरून हा आजार आटोक्यात येईल. परंतु असे होत नाही, कारण दरम्यान या काळामध्ये बराचसा असा काळ लोटलेला असतो की ज्यामुळे त्या रुग्णाची शारीरिक आणि मानसिक हानी तर झालेली असतेच, परंतु तो आजार दीर्घ झाल्यामुळे त्या आजाराचे शारीरिक आणि मानसिक

0: दुष्परिणाम किंवा तीव्र परिणाम इतर शरीराच्या भागांवर सुद्धा जाणवायला सुरुवात होते. अशा परिस्थितीमध्ये तो रुग्ण आपले दैनंदिन जीवन डेली रुटीन सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही. काहींचे कामामध्ये लक्ष लागत नाही, काहींचे तर काम देखील सुटते. म्हणजे आता आपल्याला असे समजेल की हा जो इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आजार आहे हा पचनाचा एक मनोशारीरिक विकार आहे किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणून आपण याला संबोधू शकतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोमलाच दुसरे नाव संग्रहणी असेही दिले गेले आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होण्याची कारणं काय असतात आणि त्याचे काही प्रकार असतात का?
0: नक्कीच, आधी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण तपासणी करतो आणि काही विशिष्ट निदान होत नाही तर नेमकं या आजाराचं कारण काय बाबा, हा एक खरोखरच गूढ किंवा उत्सुकता निर्माण करणारा एक प्रश्न आहे. तर आपण एक सिरोटोनिन नामाचा जो घटक आहे की जो आपल्या शरीरामध्ये न्यूरो ट्रान्समीटर किंवा एक केमिकल मेसेंजर म्हणून काम करत असतो, हा केमिकल मेसेंजर आपल्या मूडला स्टेबिलाइज करण्यासाठी किंवा आपले मन स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. त्याचप्रमाणे हा मेंदूच्या इतर कार्यांमध्ये सुद्धा त्याला मदत करत असतो. पण आपल्याला ऐकल्यावर हे आश्चर्य वाटेल की हा सिरोटोनिन नामक घटक पचनाच्या त्यातल्या त्यात मोठ्या आतड्यांच्या कार्यामध्ये खूप महत्वाचा रोल त्याचा असतो. तो काय असतो तर मोठ्या आतड्यांच्या होणाऱ्या हालचाली, मोठ्या आतड्यांमध्ये स्त्रवणारे द्रव्य किंवा श्लेष्म, त्याचप्रमाणे मोठ्या आतड्यांमध्ये जाणवणाऱ्या संवेदना. हा सिरोटोनिन नामक घटक जर जास्त प्रमाणात तयार झाला किंवा जास्त प्रमाणात कार्यरत झाला तर आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या प्रकारातला डायरिया किंवा पातळ संडास होणे हा प्रकार दिसून येतो. या उलटपक्षी हा सिरोटोनिन नामक घटक जर शरीरामध्ये कमी प्रमाणात स्त्रवला किंवा कमी प्रमाणात कार्यरत झाला तर आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या प्रकारातला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा प्रकार दिसून येतो. मुळात या इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारामध्ये चार प्रकारचे आपल्याला आजार दिसून येतात. एक आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ कॉन्स्टिपेशन की ज्यामध्ये बद्धकोष्ठता आपल्याला दिसून येते. एक आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ डायरिया की ज्याच्यामध्ये पातळ संडास होणे, चिकट संडास होणे, फसफसल्यासारखे संडास होणे हे आपल्याला दिसून येते. तिसरा प्रकार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ मिक्स्ड आणि चौथा प्रकार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ अल्टरनेटिव्ह. आता या चार प्रकारांमध्ये काही लक्षणं ही कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा कमी अधिक फरकाने थोडीफार समान असतात, परंतु जर त्या आजाराची इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी याचा जर आपण विचार केला तर या सर्व प्रकारांमध्ये तो फरक आपल्याला आढळून येतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारामध्ये सर्वसाधारणपणे कोणती लक्षणं दिसून येतात?
0: आता आपण आधी म्हटल्याप्रमाणे हा आजार एक मनोशारीरिक विकार आहे, त्यामुळे आपण लक्षणांचा सुद्धा विचार करताना तीन टप्प्यामध्ये करूयात. एक आहे सर्वसाधारण शारीरिक काय लक्षणं दिसतात, दुसरा आहे काही लक्षणं आहेत ही फक्त शौचाच्या सवयींबद्दल, शौचाला कशी होते याच्याबद्दल आहे, आणि तिसरा प्रकार आहे की मानसिक लक्षणे काय दिसून येतात. तर प्रथमतः आपण ज्यावेळी शारीरिक लक्षणांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला जाणवते की खाल्ल्यावर पोट लगेच गच्च होत आहे, काहीही खाल्ले तरी पचत नाही, पथ्य पाळून सुद्धा आजार हा वाढतच आहे, पोटात वायू बनणे आणि तो फिरणे, पोटाला फुगारा येणे, पोट डंबारणे, पोट गच्च होणे, पोट गच्च झाल्यामुळे छातीवर दाब पडून अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जावेसे वाटणे, शौचाला लागली तर ती कंट्रोल न होणे, अगदी कधी कधी धावतच शौचाला जावेसे वाटते, जेवल्यानंतर पोटात कळ मारून शौचाला होणे, आंबट करपट ढेकर येणे, सतत अपचनाचा त्रास जाणवणे, सतत पोट फुगल्यासारखे किंवा

0: अस्वस्थ वाटणे, सतत पचनाच्या तक्रारी तर जाणवतातच, परंतु काहीही खाल्ले तरी अंगी लागत नाही, त्यामुळे वजनामध्ये कमालीचा फरक दिसून येतो. वजन अगदी कमी दिवसात जास्त प्रमाणात झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते. पूर्वी सहन होणारे अन्न पदार्थ आता आपल्याला सहन होत नाही आहेत हे देखील आपल्याला दिसून येते. त्यामुळे दिवसेंदिवस आजार कमी होण्यापेक्षा त्याची पातळी हळूहळू वाढवत असतो, आणि ही वाढणारी पातळी जशी शरीरावर असते तशीच ती मनावर देखील दिसून येते. त्यामुळेच तो रुग्ण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळींवर संवेदनशील होऊन जातो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आजही आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
4: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
5: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, किडनी स्टोन बद्दल आपण बोलतोय आणि बऱ्याचदा असं आम्ही ऐकलेलं आहे की किडनी स्टोन एकदा काढला तरी परत होतो, मग तो प्रत्येकच वेळेला होतच राहतो का, आणि याची कारण काय?
4: खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बहुतांश पेशंट असं सांगतात सर मी आता खडा काढला मला परत खडा होणार का, ज्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये रिकरंट स्टोन फॉर्मेशन म्हणतो. स्टोन काढायला तर पाहिजेच गरज असेल तर, परंतु त्याचबरोबर तो परत होणार नाही ह्यासाठी देखील व्यवस्थित तपास, आवश्यक असणारे डाएट मधले बदल आणि औषधं हे करणं खूप महत्वाचं आहे. या संदर्भात मला असं सचिन सर, तर आपण रिकरन स्टोन ज्याला आपण म्हणतो हा फार मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तो जो 50% लोकांना परत स्टोन शक्यता असते, तर आपण थोडीशी आपल्या श्रोत्यांना या संदर्भात आणखीन काही माहिती देऊयात.
5: एकदा स्टोन झाला की 50% पेशंटला पुढच्या 5 वर्षात स्टोन होण्याची शक्यता असते. आता स्टोनची ट्रीटमेंट करणं हा फक्त एक भाग झाला, परंतु तो स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. स्टोन पुन्हा का होतो? एक तर त्या शरीराची टेंडन्सी असते, प्रत्येक शरीराची टेंडन्सी असते एक स्टोन फॉर्मेशनची. यामधल्या काही पेशंटला ते अनुवंशिक सुद्धा असू शकतात. तसेच पाणी पिण्याचं प्रमाण आणि आहाराचं चुकीच्या पद्धतीचा आहार या सुद्धा गोष्टी कारणीभूत राहतात. सो या सर्व गोष्टींचा व्यवस्थित इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून स्टोन रिकरन्स जो आहे तो आपल्याला चान्सेस जे आहेत त्याचे ते कमीत कमी कमी करता येतील, किंवा जरी रिकरन्स झाला तरी सुद्धा ते सुरुवातीच्या स्टेजलाच लक्षात आल्यास आपल्याला औषधांनी पण ते मॅनेज करता येऊ शकतात.
2: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी स्टोन आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो किडनी स्टोन जेव्हा पुन्हा होतो त्याबद्दल अजून काय सांगाल?
5: किडनी स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं असतं. जसं की एखादा खडा समजा औषधांनी पडला तर तो कॅच करता आला, किंवा ऑपरेशन करून तो खडा काढला गेला तर तो खडा कुठल्या प्रकारचा आहे हे तपासून घेणं महत्वाचं आहे. किडनी स्टोनचे बरेच प्रकार असतात. सर्वात कॉमनली कॅल्शियम ऑक्झालेट स्टोन्स असतात, तसेच काही स्टोन युरिक ऍसिड असू शकतात, किंवा काही स्टोन स्ट्रोवाइड स्टोन असू शकतात, किंवा अजूनही काही प्रकार आहेत. सो त्या पर्टिक्युलर पेशंटला होणारा स्टोन हा कुठल्या प्रकारचा आहे याच्यावर पुढे रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येऊ शकतं.
2: अच्छा.
5: किडनी स्टोन अनालिसिस बरोबर काही रक्त तपासण्या आणि काही युरी लघवीच्या तपासण्या असतात, जेणेकरून त्या पेशंटची टेंडन्सी, शरीराची टेंडन्सी आहे का हे आपल्याला साधारण कळून येतं. तसेच त्यात काही जेनेटिक कंपोनंट काही आहे का हे सुद्धा आपल्याला कळून येतं. उदाहरणार्थ जस्ट आता आमच्याकडे एक पेशंट येतात, एकाच फॅमिलीमधले 3 पेशंट आहेत ज्यांना वारंवार स्टोन

0: होत राहतो. आता ते जेनेटिक कॉज आहे, पण पेशंट मोटिवेटेड असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांना आम्ही सांगत राहतो की तुम्हाला जरी स्टोन झाला पुन्हा तरी नाराज होऊ नका, येत राहा, व्यवस्थित ट्रीटमेंट घेत राहा. सो ते रेग्युलरली येत राहतात आमच्याकडे. आणि स्टोन जो आहे जरी झालाच तरी तो अर्ली स्टेजला डायग्नोज होतो आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होते, जेणेकरून त्या सगळ्या पेशंटची किडनी ही व्यवस्थित राहते एवढ्या वारंवार स्टोन होऊन सुद्धा.
1: अगदी.
2: कारण आता किडनी स्टोन हा मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे तुमच्या पूर्ण जीवनशैलीशी निगडीत असतो.
1: ओके.
2: त्यामुळे एकदा खडा जर वारंवार होत असेल त्याचा पूर्णपणे अभ्यास होणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी ज्या काही टेस्ट सांगितलेल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या टेस्ट केल्यानंतर त्याचा निष्कर्ष निघतो, त्यानुसार बऱ्याच वेळेला आपल्याला वारंवार होणं मूतखडा टाळता पण येऊ शकतो.
1: म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-1649, 895-666-1649, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतरच्या प्रसारणात मी अमृता हर्षे आपलं स्वागत करते. सकाळचे 10:57 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत काही क्षणातच ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंडोनेशियामधल्या प्रसिद्ध प्रंबनन मंदिराला भेट देणार आहेत. युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ असलेलं हे मंदिर जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरलं आहे. 9व्या शतकातल्या भव्य हिंदू वास्तुकलेसाठी ओळखलं जाणारं हे मंदिर इंडोनेशियामधल्या अत्यंत महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांपैकी एक आहे. शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांना समर्पित असलेलं प्रंबनन मंदिर भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या शतकानुशतके जुने सांस्कृतिक आणि सभ्यतेचे संबंध स्पष्ट करणारं आहे. श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची 6वी तुकडी आज पहाटे जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून कठोर सुरक्षा व्यवस्थेमध्ये रवाना झाली. आकाशवाणी जम्मूच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार एकूण 8,815 भाविक काश्मीरमधल्या पवित्र अमरनाथाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. भाविकांच्या सुरळीत प्रवासासाठी एकूण 363 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA नीट UG 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती

0: माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यामध्ये दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या लहान मोठ्या 173 धरणांमध्ये सध्या फक्त 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातले 81 लघुप्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृतसाठ्यामध्ये गेले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2026 भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना धुमाळ यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. संध्या देशमुखमुळे उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली आहे. भगवंत देशमुख यांच्या जन्मदिनी हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान करण्यात येणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: आकाशवाणी विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या ठळक बातम्या श्रोतेहो आपण आताच ऐकल्यात. सकाळचे 11 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: आकाशवाणी विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या ठळक बातम्या श्रोते हो आपण आताच ऐकल्यात. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

श्रोते, आज 7 जुलै पद्मविभूषण पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अभिनेते मोहम्मद युसुफ खान अर्थात आपले सर्वांचे लाडके दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन. अत्यंत संयत अभिनयासाठी ते प्रसिद्ध होते. संवाद पाठांतरापेक्षा भूमिका उठावदार करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून भूमिका जगण्याची त्यांची हातोटी वादातीत होती. आज त्यांच्या स्मृतिदिनी या कार्यक्रमामध्ये ऐकूयात त्यांच्या अभिनयानं आणि गीतांनी अजरामर झालेल्या काही चित्रपटातील गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला प्रसारित करत आहोत मुकेश यांनी मधुमती या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत. शैलेंद्र यांच्या या शब्दांना संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1870.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोतेहो, 1950 दशक दिलीप कुमार यांच्यासाठी सुवर्ण काळ ठरलं। या दरम्यान त्यांनी जोगन, दाग, दीदार, उडन खटोला, देवदास, नया दौर, मधुमती असे यशस्वी चित्रपट केले। 1952 आलेल्या दाग चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। ऐकूयात याच चित्रपटातील गीत, शैलेंद्र यांचं। शंकर जयकिशन यांचं संगीत आहे आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आज दिलीप कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांनी अभिनय करून अजरामर केलेल्या काही चित्रपटातील गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमातला हा सिलसिला असाच चालू राहील. घेत आहोत एक व्यावसायिक विश्रांती.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची, दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: लागा गोरी गुजरिया से नेहा हमारा.

0: नौशाद यांनी गंगा यमुना या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत श्रोते हो आपण ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा आणि संगीत शकील बदायोनी यांचं. कार्यक्रमात परत येत आहोत एका विश्रांतीनंतर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतो, दिलीप कुमार यांचा देवदास हा चित्रपट आजही भारतीय चित्रपट खंडातील मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची नंतर कितीतरी आवर्तनं आली, पण दिलीप कुमार यांनी केलेली भूमिका सर्वोच्च पातळीवरील अभिनयासाठी आजही प्राधान्यानं स्मरली जाते. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचं लग्नही चित्रपट कथेला शोभेल असंच होतं. लहानपणापासून दिलीप कुमार यांच्या चाहत्या होत्या सायरा बानू, आणि मोठेपणी त्यांच्याशीच लग्न करायचं स्वप्नही त्या पाहत होत्या. नियतीनेही त्यांची इच्छा पूर्ण केली. वयानं 22 वर्ष मोठं असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी सायरा बानो यांनी लग्नगाठ बांधली. यावेळी अनेकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं, पण त्यांचं प्रेम, परस्पर आदर, विश्वास यावर आधारलेलं नातं होतं. ऐकूयात हिंदी चित्रपटसृष्टीतील आदर्श मानल्या जाणाऱ्या याच जोडीचं बैराग या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, आनंद बक्षी

0: 27 पासून.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
0: हर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड जवळ।
3: श्रोते हो नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI संचालिका माननीय माधवी शिंदे मॅडम आलेल्या आहेत। आज त्या आपल्याला MNVTI मधल्या फॅशन ह्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत। नमस्कार मॅडम।
4: नमस्कार। फॅशन हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, पण फक्त आपल्याला फॅशन करायला आवडते इथपर्यंतच थांबायचं का? तर खूप मोठं करिअर याच्यामध्ये होऊ शकतं, त्याची थोडक्यात मी माहिती देते। MNVTI मध्ये 2 वर्षाचा फुल टाइम आणि 3 वर्षाचा पार्ट टाइम असा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कोर्स आपल्याकडे आहे। हा MSBT कोर्स असल्यामुळे पुढे डिग्री करता येते। फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी फॅशन डिझायनर्सची, तशीच मास्टर्सची पण खूप मोठी मागणी आहे। तर आपण प्रोडक्शन युनिटही चालवतो, ते इन्क्युबेशन कम प्रोडक्शन युनिट असं आहे। आपण बरेच आपण आयटम्स असे बनवतो की ज्याच्यामुळे हाताला तुमच्या सफाई येते, म्हणजे फक्त आपण वर्गामध्ये आपण हा काही प्रॅक्टिकल्स घेतले इथपर्यंत याला मर्यादित न ठेवता जे सेलेबल प्रॉडक्ट्स आहेत असे प्रॉडक्ट्स आपण या प्रोडक्शन युनिटमध्ये बनवतो आणि मग इथे आपण आपल्या मुलींच्या हाताला काम देतो। आपल्याकडे एक फ्रायडे बाजार नावाचं एक कन्सेप्ट आहे, तिथे मुलीच्या स्वतः हे प्रॉडक्ट्स बनवतात, ते विक्रीसाठी घेऊन थांबतात। आपण वर्षातून 2 वेळा आपल्या इथे मोठी एक्झिबिशन सुद्धा करतो, दिवाळीच्या वेळेला लकाकी आणि विमेन्स डेच्या वेळेला आपण एक एक्झिबिशन करतो। त्यात आपण छोट्या छोट्या ज्या उद्योजिका आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो। त्यानंतर या कोर्सचं खास अट्रॅक्शन जे आहे तो म्हणजे आपला वर्षातून एकदा जो फॅशन शो होतो तो फॅशन शो, बाहेरून प्रोफेशनल ज्युरीज येतात आणि ते ज्युरी मग प्रत्येक सिक्वेन्स बघून हा फॅशन शो आपण खूप सुंदरपणे सादर करतो। आपल्याकडे हॉस्टेलची सोय असल्यामुळे पालकांना ही चिंता पण करावी लागणार नाही की जर आपण मुलीला घरापासून लांब ठेवतो तर ती कशी सुरक्षित राहील याची नक्की सोय आपल्या प्रांगणात आहे। तर तुम्ही नक्की या कोर्सला ऍडमिशन घ्या आणि या क्षेत्रातलं एक उत्तम करिअर आपलं बनवा। धन्यवाद।
3: MNVTI.edu.in फोन नंबर 8237879841।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
6: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
6: संपर्क 9689911240।
5: 9689911240।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोतो, संगीतकार नौशाद यांनी साकारलेली अप्रतिम चाल शकील बदायुनी यांच्या शब्दांनी आणि मोहम्मद रफी यांच्या ओजस्वी आणि मधुर स्वरांनी अजरामर झालेलं कोहिनूर चित्रपटातलं गीत आता ऐकूयात। पडद्यावर दिलीप कुमार यांनी या गीतातील सतारवादनाचा अभिनय अत्यंत प्रभावीपणे साकारत दृश्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली। बघा बरं, गाण्यातलं हे दृश्य आपल्याही डोळ्यासमोर येत आहे का?

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेव, प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा आज स्मृतिदिन. त्या अनुषंगानं कार्यक्रमात आपण त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटातील अजरामर गीतं ऐकत आहोत. साला मैं तो साप बन गया या त्यांच्याच गाण्यातील उक्तीला साजेशीच त्यांची कारकीर्द होती. दिलीप कुमार यांना 8 फिल्मफेअर अवॉर्ड्स, जीवनगौरव पुरस्कार, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार तसंच पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले. एवढंच नाही तर पाकिस्तान सरकारनेही त्यांना निशाने इम्तियाज या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सगीना या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि पंकज मित्रा यांनी गायलेलं हे गीत.
7: साला मैं तो साहब बन गया, अरे साला मैं तो साहब बन गया, ए साहब बन के कैसा

0: तेली या गंगू तेली, तुम लंगोटी वाला ना बदला है ना बदलेगा, तुम लंगोटी वाला ना बदला है ना बदलेगा, तुम सब काला लोग का किस्मत हम साला बदलेगा, हम साला बदलेगा। सीना देखो कैसा तन गया, साला में तो साहब बन गया, ये साहब बन के कैसा तन गया, ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, जैसे गोरा कोई लंदन का।
1: मजरूह सुलतानपुरी यांची रचना आपण ऐकलीत, संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं। किशोर कुमार आणि पंकज मित्रा यांच्या युगल स्वरातलं हे गीत होतं सगीना या चित्रपटातलं। श्रोते हो, परत येत आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर।
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

लीडर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं हे गीत श्रोते हो आपण ऐकत आहात. शकील बदायुनी यांचं संगीत नौशाद.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेहो, दिलीप कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत 15 पेक्षा जास्त अभिनेत्रींसोबत काम केलं. त्यामध्ये विशेषतः मधुमाला, वैजयंतीमाला, नरगिस, मीना कुमारी आणि सायरा बानू यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. पडद्यावर व्यक्तिमत्व, अभिनय आणि देखणेपणा यांचा सुरेख मिलाफ म्हणजे दिलीप कुमार. त्यांची गहिरी नजर, संयत स्मित आणि सहज वावर यामुळे त्या काळातील असंख्य तरुणी त्यांच्यावर अक्षरशः भाळल्या होत्या. त्यांचा प्रत्येक चित्रपट, प्रत्येक नवा लुक आणि प्रत्येक गाणं चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरत असे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक अजरामर अध्याय म्हणजे दिलीप कुमार. यांचं वयाच्या 98 वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयानं, भावपूर्ण आणि प्रभावी अभिनयानं केवळ भारतीय चित्रपटसृष्टी त्यांनी समृद्ध केली नाही, तर जगभरात भारतीय सिनेमाचा मानही उंचावला. त्यांच्या सुवर्णस्मृतींना विनम्र अभिवादन करत आजच्या या विशेष कार्यक्रमाचा समारोप करूया नया दौर या चित्रपटातील देशप्रेमाची ऊर्जा जागवणाऱ्या या गीतानं.

0: श्रोतेहो, दिलीप कुमार हे केवळ अभिनेते नव्हते तर भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक मानदंड होते. आपल्या संयत, सशक्त आणि हृदयस्पर्शी अभिनयाने त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांचे चित्रपट, त्यांची पात्रं आणि त्यांच्यावर चित्रित झालेली अजरामर गाणी रसिकांच्या स्मरणात तितकीच ताजी आहेत. आज या कार्यक्रमात आपण त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटातील गीतं ऐकली. त्यामध्ये मधुमती, दाग, गंगा जमुना, कोहिनूर, बैराग, लीडर, सगीना आणि नया दौर या चित्रपटांचा समावेश होता. याबरोबरच आम्ही चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
2: सतारीचे बोल असो
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: श्रोतेहो, वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्ता इथं आज सकाळी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केली. या चर्चेचा उद्देश द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेणं आणि दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेणं हा होता. परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची देवाणघेवाणही या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये सध्या राजकीय अशांतता असून तीव्र होत चाललेल्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं इस्लामाबादमधल्या सरकारला 48 तासांचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी जोरदार आणि निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा समितीनं दिला आहे. तोपर्यंत सध्याचं धरणे आंदोलन बेमुदत सुरू राहील अशी अधिकृत घोषणाही समितीनं केली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य आपत्कालीन कक्षानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 17 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 6 पथकं महत्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत. पुणे शहर परिसरात विशेषतः खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज सकाळी 10 वाजता 76% क्षमतेनं भरला आहे. धरण क्षेत्रात पावसा

0: पावसाचं प्रमाण पाहता आणि सध्याची पाण्याची आवक पाहता येत्या काही तासात धरण 80% किंवा त्याहून अधिक क्षमतेनं भरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग कधीही सुरू होऊ शकतो. म्हणून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरं असल्यास ती तात्काळ हलवावीत अशा सूचना खडकवासला पाटबंधारे विभागानं दिल्या आहेत. मराठवाड्यातले प्रतिष्ठेचे समजले जाणारे कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाले असून यंदाच्या पुरस्कारासाठी महिला चळवळीतल्या नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी लोकमत समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अशोक चव्हाण यांनी आज ही माहिती दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:02 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड हा कार्यक्रम. सादर करते प्रसाद कुलकर्णी.
7: नमस्कार.
9: हॅलो.
7: नमस्कार
9: सर.
7: कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे.
9: हो सर, मी कंपोस्ट चौका काळजीला संभाजीनगर इथून चंद्रकांत गोमटे बोलतो सर.
7: बोला चंद्रकांतजी, बोला.
9: सध्यापासून वातावरण छान आहे, पाडव्याची कृपा आहे.
7: हो,
9: आषाढे वारी येते जवळ.
7: होय होय.
9: हो तर सर्व स्वतःला माझ्या शुभेच्छा सर.
7: शुभेच्छा द्यायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की तसा माझ्या दृष्टी मला असं वाटतंय की योग्य वेळी पाऊस पडतोय, म्हणजे शेतकरी आपल्या पेरण्या करून मग वारीला जायला तयार म्हणजे तयारी करतील अशी.
9: हो बरोबर सर, शेतकरी पाहून सर्व आनंदात सगळं कामामध्ये मग्न आहे.
7: आणि कहा काम करून मग शेतीची पहिली जी पेरणीची कामं आहेत ती करून मग वारीला जायला मोकळे होतील.
9: हो सर, हो सर,
7: असंच होऊ दे. पांडुरंगाकडे प्रार्थना करूया की यावेळचं पीक हाताला लागू दे आणि कुठलंच कोणाचंच नुकसान होऊ नये.
9: चालेल.
7: चंद्रकांतजी गाणं कोणतं ऐकूया?
9: माझं माहेर पंडित विजय अभंग येतो.
7: हो हो हो हो, माझे माहेर पंढरी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं. चालेल ऐकू.
9: मित्र तुम्ही आणि भोगोली फुरसुरे, अनिल नाईक आणि जवाहरलाल भाई पटेल सुरेश जाधव.
7: चालेल चालेल, सगळ्यांनी मिळून हा अभंग ऐकूया. धन्यवाद.
9: हो हो, धन्यवाद सर, धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: हा नमस्कार, मी सौ कल्पना चांदमजी बंब बोलते, वाल्लेकरवाडीहून.
0: हा बोला कल्पनाताई, बोला.
1: हा मला ते पावसात पाऊस सुरू आहे ना, तर ते गाणं ऐकायचं होतं आपल्या आवडमध्ये.
0: हा हा,
1: आला आला वारा
0: बर
1: संगे पावसाच्या धारा,
0: हो
1: पाठवणी करू चला निघाल्या सासुरा, सया निघाल्या सासुरा, हे ऐकायचंय.
0: हो हो, हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातलं गीत आहे.
1: हो
0: ऐकूया ऐकूया कल्पनाताई, धन्यवाद.
1: खूप दिवसांनी सर, 5-6 महिन्यांनी फोन लागलाय माझा.
0: बर बर, कारण मध्ये तुमचा आवाज ऐकला मी, तो दुसऱ्या कार्यक्रमात असेल कदाचित, कारण मध्येही तुम्ही फोन केला होता एकदा. चालेल, ऐकूया ऐकूया, धन्यवाद.
1: ओके ओके, धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो, नमस्ते.
0: कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे.
1: हो नमस्ते, ऍडव्होकेट दीपक दुरंगोती बोलतोय करवीरवरून.
0: दीपकजी नमस्कार, बोला.
1: प्रसाद कुलकर्णी, नमस्ते.
0: बोला बोला.
1: आजच्या कार्यक्रमातलं गीत जे आहे,
0: हा हा,
1: की चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु.
0: अरे वा, क्या बात आहे, क्या बात
1: आहे. मराठी क्लासिकल प्रकारामधलं गीत आहे.
0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत.
1: जयवंत कुलकर्णी गायलेलं गीत, कवयित्री शांता शेळके.
0: होय होय.
1: आणि संगीतकार जे आहेत ते देवदत्त साबळे.
0: होय होय होय.
1: माझ्या मते एक अल्बम होता कवी गौरव शांता शेळके, यामध्ये ते गीत.
0: नाही, अशा बऱ्याच अल्बम मध्ये ही गीत असतात.
1: बऱ्याच अल्बम मध्ये, करेक्ट.
0: म्हणजे आता जयवंत कुलकर्णी यांच्या अल्बम मध्ये ते गीत असेल, शांता शेळके यांच्या अल्बम मध्ये ते गीत असेल, देवदत्त साबळे, म्हणजे जे जे कलाकार त्याच्याशी संबंधित आहेत त्यांचं हे गीत होतं, त्यामुळे वेगवेगळ्या अल्बम मध्ये हे गीत असतात. पण हे अतिशय अजरामर असं गीत आहे, म्हणजे त्या संगीतासकट सगळं लक्षात राहत आहे.
1: सगळं सगळं सुंदर संगीत आणि बोल पण सुंदर, आणि त्यामुळे दीर्घकाळ मनात राहून गुणगुणावासारखं वाटतं. कधी असलं म्हटलं तरी एकदम टवटवीत आहे.
0: होय होय. तुला
1: गाणं लक्षात राहायचं अजून एक कारण असं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा माउथ ऑर्गन शिकत होतो, दिला मला होता भेट, त्यावेळेला स्वतःच शिकत असताना मी ते हे गाणं वाजवायचा प्रयत्न केला होता.
0: अरे बापरे, खूप दमछाक करणारं गाणं आहे माउथ ऑर्गन.
1: हो हो हो हो हो. त्यावेळेला लक्षात येत नाही, पण तोंडात बसलेलं गाणं होतं म्हटल्यानंतर प्रयत्न केला. आणि आज अशी गंमत आहे की आजही जेव्हा मी हे गाणं माउथ ऑर्गन वरती वाजवतो, आता बऱ्यापैकी शिकलोय वाजवतोय, आणि कसं होतं की सुरुवातीला मी ज्या नकळत चुका केल्या होत्या त्याच पहिल्यांदा एक 2-3 मिनिटं त्याच चुका होतं.
0: शब्द
1: डोक्यात
0: केल्यामुळे. हाताशी माउथ ऑर्गन आहे आता?
1: आता नाहीये,
0: म्हणजे हे नाही. कसं आहे की तुमच्याकडनं ते ऐकायलाही जरा मजा आली असती थोडीशी.
1: हो नक्की नक्की.
0: हरकत नाही हरकत नाही. पुढच्या वेळेला असंच एखादं गाणं घेऊन आणि हाताशी माउथ ऑर्गन ठेवा, त्याच्यावरही ऐकता येईल.
1: नक्की नक्की.
0: श्रोते बरेच वेळा गाऊन दाखवतात, पण असं एखादं वाद्य वाजवत असतील
1: नक्की
0: ते तसं ऐकायला आणखीन वेगळी मजा आहे. बाकी
1: वेगळी मजा आहे.
0: चालेल दीपकजी, मला शुभेच्छा आहेत. या गाण्याचे भरपूर वेळा प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढच्या वेळेला असं चुकणार नाही गाणं तुम्ही म्हणता म्हणून. नाही तर तुम्ही छानच वाजवत असाल, पण तरी सुद्धा.

0: प्रोफेशनल नाहीये पण हाऊस म्हणून छंद जो
1: हाऊस म्हणून आपल्याला अजिबात प्रत्येक गोष्ट व्यावसायिक करायचीच नाहीये,
0: करायची
1: काही गोष्टी स्वतःसाठी स्वानंद स्वांत सुखाय म्हणतात तशी त्याच्यासाठी करायची. आपण जेव्हा एकटे असतो ना, आपण एकटे असतो त्यावेळेला आपण आपल्यात जे असतो त्यावेळेला हे असे छंद जोपासायचे असतात.
0: छंद जोपासायचे असतात, अगदी खरं आहे, अगदी खरं.
1: बरोबर.
0: आता हे मला कधी ऐकायला मिळेल माझ्या मते सोमवारी रात्री
1: 10 ते 11 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून, आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती 101 FM वरून.
0: ओके, चालेल.
1: धन्यवाद दीपकजी, ऐकूया.
0: हो, ओके.

0: नमस्कार.
1: हां नमस्ते सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: मी पुरुषोत्तम झाडे चिखली बुलढाण्यावरून बोलतो.
0: बोला पुरुषोत्तमजी, बोला.
1: दृष्टीहीन शिक्षक आहे.
0: बर बर.
1: आणि आता सप्टेंबरला मी रिटायर होईल.
0: अच्छा, बर बर. म्हणजे आता अगदी दोनच महिने राहिले, दोन तीन महिने.
1: हो हो,
0: बरोबर बरोबर.
1: तर म्हटलं चला आता फोन करूया. आता पाऊस पण खूप पडतोय, आता 22 तारखेपासून आमच्याकडे.
0: हो हो, सगळीकडेच पडतोय, महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडतोय.
1: पुण्याला पण आहे का पाऊस?
0: अगदी जोरदार चालू आहे, मुंबई पुणे पुढे सगळीकडे. आपलं कुठे नाही असं नाहीये, सगळीकडे पाऊस चालू आहे.
1: असंच बसत राहो ही ईश्वरची प्रार्थना करूया.
0: हो खरंच आहे, खरंच आहे. पावसाची आवश्यकता आहे, म्हणजे पिण्यासाठी पण आणि शेतांसाठी पण,
1: सगळ्यांसाठी
0: पावसाची आवश्यकता आहे. चाल पुरुषोत्तमजी,
1: आधारावर एक गीत ऐकायचंय मला.
0: हा हा.
1: आला पाऊस मातीच्या वासात.
0: हो, पुष्पा पागदर यांनी गायलेलं. वा, अतिशय छान गाणं आहे. आणि मला असं वाटतं लहानपण हे गाणं ऐकण्यातच गेलं असं म्हणायला हरकत नाही.
1: मला खूप खूप म्हणजे खूपच आवडतं.
0: आणि पाऊस आला की पहिली काही गाणी जी लागतात ना, त्याच्यात आला पाऊस मातीच्या वासात हे इतकं सुंदर गीत. अगदी अगदी अगदी बरोबर बरोबर. चालेल चालेल, जरूर ऐकूया पुरुषोत्तमजी. आणि पावसाचं स्वागत या गीतांनी करूया.
1: आणि माझे नाव सांगू का थोड्या?
0: हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. सगळ्या मित्रांची नावं सांगा, घरातल्यांची नावं सांगा.
1: माझे मिसेस आहे जिजाबाई पुरुषोत्तम झाडे.
0: बर.
1: आणि माझा भाऊ मुलगा आहे आशिष झाडे.
0: हा.
1: आणि माझी सुनबाई अश्विनी झाडे. आणि माझे दोन नातू आयु

0: झाडे आणि अद्वैत झाडे.
1: बर बर, चालेल चालेल, सगळ्यांना मिळून हे छानसं पावसाचं गीत ऐकूया.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे.
2: मी बळीराम साबळे पाटील.
1: हो नमस्कार. नमस्कार.
2: लिंबारोई देवी तालुका जिल्हा बीडहून बोलतो सर.
1: बोला बळीरामजी, बोला बोला.
2: आज आपल्याला गीत ऐकायचं आहे.
1: हा कोणतं ऐकूया?
2: कसं आहे आपला पाऊस चालू झालेला आहे सर.
1: हो बरोबर.
2: आणि पावसाचं गीत ऐकायचं बघा.
1: हा कोणतं?
2: आला पाऊस, आला पाऊस मातीच्या ग वासात ग.
1: वा वा वा, क्या बात आहे. तुमच्या आधीच एक पुरुषोत्तम जी आपले एक श्रोते आहेत, त्यांनी पण हेच गीत सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे दोघांना आणि सगळ्यांनाच आपण हे गीत ऐकूया. पुष्पा पागदरे यांनी गायलेलं आहे.
2: सर दोन तीन श्रोते आपले.
1: हो हो सांगा.
2: आणि किल्लेदारूरचे जलालभाई.
1: हा.
2: अभिमान्यू साबळे, रामहरी कदम, मारोती भोसले, नारायण चिरके, दत्ता डाके, साहेबराव पाटील व तुळशीराम शिंपले, सगळेजण मिळून सर आपण गीत ऐकत होतो.
1: वा वा छान, सगळे मिळून ऐकायचं कारण सगळ्यांकडे पाऊस पडतोय.
2: हो आणि सगळ्यांना छान वाटतंय गीत आहे आपल्याला.
1: छान छान, खरंच आहे छान.
2: हो
1: चालेल चालेल बळीरामजी, ऐकूया मग सगळे मिळून हे गीत.

0: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: रानणी तालुका भोकरदन जिल्हा जालन्याचा विष्णू सरदे बोलतो सर.
0: विष्णूजी बोला.
1: हा, कुलकर्णी सर बोलता ना?
0: होय होय होय होय. विष्णूजी बोला.
1: सर, आज मला एक गीत ऐकायचं होतं बा.
0: हा, कोणतं?
1: मोहम्मद रफी आणि पुष्पा पागदरे यांनी गायलेलं गीत आहे.
0: हा,
1: अगं पोरी सांभाळ दर्याला तुफान आयल भारी.
0: हो, वा वा, छान
1: छान कोळी गीत आहे.
0: हो हो हो हो.
1: आणि याच्या गीतकारा वंदना विठणकर आहेत.
0: वंदना विठणकर आहेत, बरोबर
1: आहे ना?
0: हो हो हो हो.
1: तर फार छान असं गीत आहे ते.
0: होय होय होय.
1: आणि दिवस पण आता पावसाळ्याचे तर चालू आहेत.
0: हो, आणि आपले जे कोळी लोक आहेत त्यांच्यासाठीच हे खास गीत आहे. त्यांच्या आयुष्याचं वर्णन या सगळ्याच्या आता आहे. तर म्हणजे गाण्यात न असू दे, पण हे एक काय म्हणूया त्याला, की कोळी बांधवांनी हे एकमेकांना सांगितलेला हा इशारा आहे की आता उधाण आलेलं आहे, आता मात्र दर्यात जायचं नाही, आपला जीव सांभाळायचा आहे. पण त्याच्यातही खट्याळपणा आहे. हा हा. मोहम्मद रफी आणि पुष्पा
1: गीतूसाठी माझे काही मित्र होते.
0: हा हा हा.
1: नैनिम बाळू हिवाळे.
0: हा.
1: संभाजीनगर इथून अनिल कडवे.
0: हा.
1: देऊळगावराजा इथून अरुण डिगुळे.
0: हा हा.
1: आणि सय्यद जल्लादभाई.
0: बर बर.
1: आणि धनंजय वाघ.
0: चाल चाल, सगळे मिळून हे गीत ऐकूया. मोहम्मद रफी आणि पुष्पा पागदरे यांनी गायले.
1: हा,
0: धन्यवाद धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो.
0: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड.
1: सुभाषजी, सोलापूर.
0: सुभाषजी, थोडस कुठेतरी आडोशाला या ना, वाऱ्याचा खूप आवाज येतोय.
1: हा, मी आता सध्या गावाला आहे ना सर.
0: हा, पण काय झालं की ते आपल्या रेकॉर्डिंग मध्ये वाऱ्याचा आवाज आला तर तुमचं बोलणं ऐकू येत नाही, म्हणून सांगितलं थोडस.
1: काय सध्या पावसाचं लय अवघड झालंय सर. काय
0: नाही नाही पाहिजे ना, अवघड कसं आहो, पाऊस पडलाच पाहिजे ना.
1: पाऊसच पाहिजे, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बघा, पाऊस नाही. आता काय झालंय, आमच्याकडे काही लोकांनी पेरणी केल्या आणि काही लोक अशीच वर ढगाकड बघायला लागलेत.
0: काय सांगतो, तुमच्याकडे पाऊस नाहीये?
1: नाही.
0: कुठे, कुठल्या भागात म्हणताय तुम्ही? पाण्याचे रावगाव,
1: करमाळा.
0: हा, करमाळा,
1: रावगाव तालुका, करमाळा जिल्हा.
0: बापरे, इकडे मुंबई पुण्याकडे तर पाऊस थांबायला तयार नाही अजिबात.
1: तिकडे थांबायला नाही, इकडे पाऊस नाही बघा. असे कुठतरी वसऱ्या वसऱ्या आपली थोडी थोडी येते तर लगेच जाते.
0: हो नाही, खरं भरपूर पडला पाहिजे, नुसता भीज पाऊस उपयोगाचा नाही.
1: वारं भरपूर आहे बघा, वार
0: आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, काय बघूया आपण. परमेश्वर पांडुरंगाकडे प्रार्थना करूया की सगळीकडे पाऊस येऊ दे, सगळे शेतकरी सुखावू देत.
1: कसं पहिलं कसं होतं, पाऊस भरपूर, त्यामुळं काय टेन्शन येत नव्हतं.
0: येईल येईल येईल, जरा थोडा आमच्याकडे पडून गेला की मग तुमच्याकडे पाठवतो आम्ही.
1: हा, पावसाळी गीत भरपूर आठवते, पण पाऊस नाही.
0: नाही नाही, आपण गीत गाऊया, येईल पाऊस आपोआप. कोणतं गीत ऐकूया
1: आपलं? ते सरजामधलं फेमस गीत आपलं.
0: हा, चिंब पावसानं.
1: चिंब पावसानं, कारण पाऊस सुरू व्हायला की आपलं पत्र कायम असायचं.
0: हो हो हो हो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आहे. चालेल चालेल, हो चालेल, ऐकूया ऐकूया सुभाष.
1: हे गीत तुम्हाला बी आवडते मला चांगलं नक्की माहिती.
0: हो, सगळ्यांना आवडतंय, नक्कीच नक्कीच. चालेल, ऐकूया ऐकूया सुभाष. हो चालेल, धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार कुलकर्णीजी, मी रवींद्र कुडाळकर बोलतो.
0: नमस्कार. फोन इन आपल्या आवड कार्यक्रमात रवींद्रजी आपलं स्वागत आहे, बोला.
1: खरं तर आपल्या आयुष्यामध्ये वर्षातनं एकदा येणारा दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो.
0: खरंय, खरंय, अगदी खरंय.
1: आणि मला मित्र, नातेवाईक, फेसबुक मित्र, विविध क्षेत्रातील मान्यवर यांना वाढदिवसाबद्दल फोन करायला आवडतं आणि त्यातून एक सदृढ नातं निर्माण होतं.
0: अगदी खरंय, अगदी खरंय.
1: कारण धावपळीच्या या जीवनशैलीमध्ये आपण नेहमी नेहमी काही कोणाशी संवाद साधत नाही, फोनही खूप कमी करतो.
0: हो, बरोबर आहे, बरोबर आहे.
1: आणि भेटी सुद्धा काही निमित्तानेच होत असतात.
0: हो हो हो, खरंय, खरंय.
1: असेच माझे कौटुंबिक स्नेहांकित मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर यांचा 7 जुलै वाढदिवस.
0: अरे वा, बर बर बर.
1: खरं तर लहानपणापासून अभिजितच्या आई पूर्वाश्रमीच्या नीता शारंगधर, आम्ही अहमदनगरला ज्या भागात राहायचो, भिंगार कॅम्प, तिथे त्या राहायच्या. आणि त्याचे वडील महाराष्ट्र बँकेतून सेवानिवृत्त अधिकारी अनिल खांडकेकर हे देखील नगरचे.
0: बर बर बर.
1: पण काही वर्षांनी नाशिकमध्ये मी स्थलांतरित झाल्यानंतर पुन्हा योगायोगाने आम्ही एकाच भागात राहायचो.
0: अरे वा, बर बर.
1: मग हो, घरी जाणं येणं, त्यातून मग अभिजितच्या अगदी लग्नाला जाण्याचा योग पुण्यात आला होता. आणि अभिजितनं रेडिओ जॉकी म्हणून एका खाजगी वाहिनीला सुरुवात केली.
0: हो हो हो.
1: नंतर तो एका खाजगी दूरचित्रवाहिनीला वृत्तनिवेदक म्हणून देखील काम केलं. आणि महाराष्ट्राच्या सुपरस्टार या स्पर्धेतून तो अभिनेता म्हणून लौकिकास आला.
0: बरोबर, बरोबर.
1: खरं तर बाळाचे पाय पायरे दिसतात या उक्तीप्रमाणे त्याच्या आई बाबांनी त्याला नेहमीच प्रोत्साहित केलं. आणि आज आपण त्याला विविध मालिका, सिनेमा, नंतर निवेदन करताना पाहतो. खूप छान कुटुंब आहे, पाय जमिनीवर असणारं हे कुटुंब. म्हणजे अभिजितला देखील कधी फोन केला, बोला काका म्हणतो.
0: वा वा,
1: प्रत्येक वाढदिवसाला माझा फोन असतो. तर अभिजितला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा या निमित्तानं.
0: हो, आपण सगळेच देऊया.
1: हो, अगदी. रंगतसंगत चित्रपटातील प्रवीण दवने यांचं गीत आहे. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रवींद्र साठे, सुदेश भोसले आणि विनय मांडके यांच्या आवाजातलं. आणि चित्रित झालंय लक्ष्मीकांत बेडे, रमेश भाटकर, उदय टिकेकर आणि अशोक शिंदे यांच्यावर.
0: होय होय होय.
1: यामध्ये अर्चना जोगळेकर देखील आहेत या चित्रपटात.
0: होय होय होय.
1: तर डोळ्यातून हे आसू फुलावे, आयुष्य आमचे लाभो तुला आहे, जगनेचं गाणे असावे. हॅपी बर्थडे टू यू अभिजित.
0: चालेल चालेल, खूप छान गीत आहे.
1: हो, तर पुणे आकाशवाणीच्या वतीने या मोठ्या कलाकाराला, एक निगर्वी व्यक्तिमत्वाला, निविनम्र व्यक्तिमत्वाला आपण शुभेच्छा देऊया.
0: सगळे मिळून शुभेच्छा देऊया. तुमच्या निमित्ताने आम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा द्यायला मिळत आहेत, त्यामुळे त्याचा आनंद आहे. तर हे रंगत संगीत चित्रपटातल्या या हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊया.
1: नक्कीच, धन्यवाद कुलकर्णी.
0: धन्यवाद, धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो, नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: प्रसाद कुलकर्णी सर ना?
0: हो, नमस्कार.
1: नमस्कार सर. नमस्कार, राजेंद्र माने बोलतोय, बेंबळी तालुका, माढा, जिल्हा सोलापूर मधून.
0: बोला बोला राजेंद्रजी, तुमच्याकडे काय पाऊस परिस्थिती?
1: दोन तीन दिवस झाले, नुसतं आभाळ येते बघा, दिवसभर ऊन पडत नाही, ढगाळ वातावरण, रात्री वाऱ्यावारी जाते सर.
0: अच्छा, अरे बापरे. कारण काय झालं, त्याच भागातले आणखीन एक करमाळ्याचे श्रोते आहेत, त्यांचा फोन आला होता, ते पण म्हणले की पाऊस काय पडत नाही, नुसतंच आपलं ढग येऊन जातात आणि थोडे शिंतोडतात आणि निघून जातात. बरोबर,
1: वाऱ्यावारी जाते सगळं.
0: हो बरोबर आहे, साहजिक, पण पाऊस पडला पाहिजे.
1: पाऊस पडला पाहिजे, एक महिना झाला पाऊस नाही, जून महिना पूर्ण गेला कोरडा.
0: हो नाही, ते तर यावेळेला सांगितलंच होतं की जून महिन्यात नाही, पण आता खरं म्हणजे सगळीकडे पाऊस पडतोय तर आम्हाला वाटलं की तिकडेही पडत असेल.
1: नाही.
0: राजेंद्रजी, आपण, मी म्हटलं तसे पांडुरंगाला प्रार्थना करूया की लवकरात लवकर सगळीकडे पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखावू दे. बळीराजाला आपली कामं पूर्ण करायची आहेत पेरणीची. हा, तर त्यामुळे ते सगळ्यासाठी पाऊस मात्र फार गरजेचा आहे. बरं, आज गाणं कोणतं ऐकूया?
1: तर आता आषाढीवारीचा सोहळा जवळ आलेला आहे. महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपूरची आषाढीवारी 25 जुलै 2026 रोजी आहे.
0: हो हो हो हो.
1: त्यासाठी संतांच्या पालख्यांचं प्रस्थान हळूहळू व्हायला लागलेलं आहे. 21 तारखेला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान बुलढाण्यावरून झालेलं आहे.
0: हो हो.
1: 24 जूनला आदिशक्ती मुक्ताबाई नगरचं जळगाववरून प्रस्थान झालेलं आहे.
0: होय होय.
1: आणि 29 जून रोजी निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान नाशिक त्र्यंबकेश्वरहून झालेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि आपल्या दोन संत मानाचे संतांचे पालख्याचं प्रस्थान 7 आणि 8 तारखेला
0: हो.
1: देव आणि आयन वृद्धपरम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने आहे.
0: हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. तर त्यानिमित्ताने
1: आपल्याला भक्तिगीत ऐकायचं होतं प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामधलं.
0: हा हा.
1: पंढरीची वाट.
0: बर बर बर बर, जरूर जरूर. आणि जे वारीमध्ये जाणार आहेत आपले सगळे वारकरी मित्र, तर त्यांना सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया या वेळच्या पायी वारीसाठी, की त्यांचा प्रवास हा सुखाचा होवो आणि पांडुरंगानी त्यांची प्रत्येक प्रार्थना ही स्वीकारू अशीच आपण म्हणजे त्यांना शुभेच्छा देऊया आणि हे गाणं ऐकूया. चालेल, धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद सर, धन्यवाद.
0: नमस्कार.
2: हॅलो, मी दिगंबर काटे बोलतो.
0: अच्छा दिगंबर जी, नमस्कार.
2: हा प्रसाद जी.
0: हा बोला बोला.
2: आता वारी निघते.
0: हा हा.
2: पालख्या
0: हो निघणार
2: आहे.
0: हा बर बर. कोणतं
2: पावलं? चालत पंढरीची वाट.
0: अरे वा वा, क्या बात आहे, सगळीच पावलं आता पंढरीच्या वाटेने चालणार आहे.

0: हो
1: बरोबर. तुम्ही कधी गेलात की नाही वारीला, गेलात किंवा पंढरपूरला गेलात की नाही?
0: हो पंढरपूरला गेलेलो आहे, वारीला नाही गेलेलो.
1: अच्छा, वारीला नाही गेलाय. पण मग कधी जायची इच्छा आहे की नाही?
0: हो जाईल,
1: जाणार ना नक्की.
0: हो हो
1: बर, काही हरकत नाही. पण पांडुरंगाला आपण आहोत, तिथूनही नमस्कार केला तरी पोहोचतो.
0: बरोबर आहे.
1: हा, पण वारीत जाण्याची एक मजा वेगळी असते आणि खऱ्या अर्थाने आपल्याला पांडुरंगाचं नामस्मरण करता येतं असं वाटतं. कारण सगळे जण फक्त नामस्मरण करत असतात, कोणीही कुठलीही तक्रार करत नसतं. अजिबात कोणीही असं म्हणत नाही की ही वारी आता नको, आता जाऊत नाही. जसं जमेल तसं लोक पोहोचत असतात आणि म्हणूनच पाऊले चालती म्हणतात. म्हणजे पावलं चालतच राहतात तिकडे त्या दिशेने, त्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे आणि पंढरपूरची ओढ वेगळी आहे ती.
0: हो, ओढ लागलेली असते.
1: बरोबर बरोबर. पैगंबरजी, आपण मग हे गीत ऐकूया आणि सगळे आपले वारकरी मित्र आहेत त्यांना शुभेच्छा देऊया.
0: हो हो, धन्यवाद सगळ्यांना पण, आकाशवाणीला पण. हो धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
4: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा।
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच

0: जास्त किमतीवर अशुअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशुअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तू मान्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
4: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
3: श्रोते हो, आज 7 जुलै जागतिक चॉकलेट दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत त्या अनुषंगानं ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं हम आपके है कौन या चित्रपटातलं. देव कोहली यांची ही रचना आहे आणि संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
4: एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं गीत आता प्रसारित करत आहोत आपल्यासाठी। सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातलं हे गीत लिहिलं आहे स्वानंद किरकिरे यांनी, संगीत आहे शंतनू मोहित्रा यांचं। ऐकूयात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं हे गीत।

श्रोते, आता ऐकूयात पॅडमॅन या चित्रपटासाठी कौसर मुनीर यांनी लिहिलेलं हे गीत. अरिजित सिंग यांचे स्वर आहेत आणि संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं.

श्रोतेहो, अलका याज्ञिक आणि शान यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होता कल हो ना हो, गीतकार जावेद अख्तर, तर संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. यानंतर आम्ही प्रसारित करत आहोत हम तुम या चित्रपटातलं गीत अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांच्या युगलस्वरात. प्रसून जोशी यांचं हे गीत आहे आणि त्याला संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात परत येत आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

मोहब्बते या चित्रपटासाठी उद्भव आणि श्वेता पंडित यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे आणि जतीन ललित यांचं संगीत.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

आशा भोसले यांच्या सदाबहार आवाजातलं हे गीत श्रोते हो आपण ऐकलं. कहो ना प्यार है या चित्रपटातलं सावन कुमार टाक यांच्या या शब्दांना संगीत होतं राजेश रोशन यांचं. यानंतर ऐकवत आहोत जब वी मेट या चित्रपटासाठी सोनू निगम आणि जावेद अली यांनी गायलेलं हे गीत. इर्शाद कमील यांचं हे गीत आहे आणि त्याला संगीत साज आहे प्रीतम यांचा.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

श्रोतेहो, आपण आता ऐकलं जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत. स्वर होता फरहान अख्तर, ऋतिक रोशन, अभय देओल आणि स्पॅनिश सिंगर मारिया दे मार फर्नांडेज यांचा. गीत लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत आर आर आर या चित्रपटासाठी विशाल मिश्रा आणि राहुल सिपलीगुंज.

0: श्रोते हो, आपण ऐकलात द नेक्स्ट वेव्ह हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. त्यामध्ये आपण लगे रहो मुन्ना भाई, पॅडमॅन, कल हो ना हो, हम तुम, मोहब्बते, कहो ना प्यार है, जब वी मेट, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि सर्वात शेवटी आर आर आर या चित्रपटातली काही गीतं ऐकलीत. याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, संगीताला काळाचं बंधन नसतं याचा प्रत्यय हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील अनेक गाण्यांनी वेळोवेळी दिलाय. 50, 60 आणि 70 दशकातील अनेक अजरामर गाळी आपल्या सुरेल चाली, अर्थपूर्ण शब्द आणि अविस्मरणीय सादरीकरणामुळे आजही तितकीच लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक गाण्यांना पुढच्या काळात नव्या संगीत साजात, नव्या धाटणीत रिमिक्सचं रूप मिळालं, त्यामुळे ही सदाबहार गाणी

पुन्हा एकदा तरुण पिढींपर्यंत पोहोचली, नव्या जोमाने गाजली. मूळ गाण्याचं माधुर्य जपत त्याला आधुनिक स्पर्श देण्याचा हा प्रवास तितकाच रंजक आहे. आपणही या कार्यक्रमात ऐकणार आहोत अशी काही जुनी गाणी ज्याचं नंतर नवीन रूपात रिमिक्स रूप आपल्या समोर आलं. कार्यक्रमात सुरुवातीला प्रसारित करत आहोत शमशाद बेगम यांनी आरपार या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलं आहे आणि संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

कार्यक्रमात आता ऐकत आहात समाधी या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत. लता मंगेशकर यांचा स्वर, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार राहुल.

0: श्रोतेहो, समाधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. आता प्रसारित करत आहोत आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सह

0: सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: शमशान बेगम यांच्या स्वरातलं बहार या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहोत. राजिंदर कृष्णन यांच्या या गीताला संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकली काही अजरामर गीतं जी मूळ स्वरूपात लोकप्रिय ठरलीच होती पण नंतर रिमिक्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. अशी सदाबहार गाणी आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. आपले अभिप्राय आमच्यासाठी मोलाचे असतात. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 वाजत आहेत. यानंतर काही क्षणात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ प्रतिनिधिमंडल

0: FM मेगाबँड 101 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी विविध भारतीचं पुणे केंद्र. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण ऐकू शकता जगात सर्वत्र. दुपारचे 2:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम व्यक्तिवेध. या कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बावीसकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. प्रसारित करत आहोत कार्यक्रम व्यक्तिवेध.
1: साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मुलाखती. शब्दांच्या या सुवर्ण प्रवासाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी, समृद्ध आरोग्यासाठी निसर्गाचा विश्वासुहात. उत्कृष्ट साहित्य जसं मानवी मनाच्या भावनांना अचूक समजून घेतं, मनाला समृद्ध करतं, तसंच शर्विल होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाऊन मन आणि शरीराला नैसर्गिकरित्या निरोगी बनवतं. शर्विल होमिओपॅथी.

0: साठी डेक्कन आणि पिंपरी चिंचवड इथे संपर्क 7506862929 7506862929
1: नमस्कार श्रोते हो, व्यक्तिवेद या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर. त्यांच्या निळ्या काळ्या रेषा या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. राजूदादा नमस्कार आणि मनापासून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: माझी माय सुखात नाली नाही, कधी सुखाची सावली लाभली नाही. उभं आयुष्य तिने उन्हात काढलं, पण तिच्या पदराने साऱ्या जगाला मायेनं झाकलं. राजूदादा, वामन कर्डक यांच्या या ओळी काळ्या निळ्या रेषातून तुमची जी आई मला भेटली तिच्यासाठी ह्या आठवल्या. तुमच्या आयुष्यात असलेली तुमच्या आईची जागा तुमचं लेखन वाचताना जाणवत राहते. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि मग पुढे बोलूया.
2: वामनदादा कर्डकांची ही कविते, ह्या कवितेच्या ओळी अर्थात मला पण खूप आवडतात. आईच्या मी बऱ्याच वेळा पुस्तकात पण लिहिलेलं आहे किंवा म्हणतोय की आईची ही ताकद आमच्याकडे वेगळी होती. खूप म्हणजे खूप वेगळी म्हणण्यापेक्षा तिने सगळं सांभाळलं. अर्थात वडिलांना पण तिने खूप बळकट केलं एका अर्थाने. अनेक प्रसंगाला, अनेक गोष्टींमध्ये तिने खूप बळकट केलं, खूप धीर दिला आणि तिने दुःखाला दोन हात करण्या म्हणजे दुःखाला दोन हात खेळण्याचं तिच्याकडे एक नैसर्गिक ताकद होती का मला आई कधी कधी वाटतं खरं तर. कारण की प्रत्येक प्रसंगाला ज्या ज्या प्रसंगांना तिने तोंड दिले ते मला वाटतं की सॅल्यूट की बायाच हे सगळं करू शकतात. आणि माझी आई एकटी आईनी अशी अशी जगातल्या सगळ्याच आया अशा आहेत की ज्या मुलांना इतक्या बळकट करतात. आणि मी म्हणतो की आमचं कुटुंब आईच्या पंखांवरच आमचं कुटुंब सगळं तोरलेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक आधार मिळाला. आणि त्या पंखांचं बळ इतकं होतं की ती आम्हाला सांगायची, म्हणजे मला वाटतं की ती आम्हाला असंच सांगायची की माझ्या पंखांपेक्षा आकाश लहान आहे.
1: क्या बात
2: आहे, किती मोठा आकाश आहे. आम्ही जर विचारलं असेल तर ती आम्हाला सांगायची असं मला वाटतं कधी कधी की हे आकाश माझ्या पंखांपेक्षा लहान आहे. इतकं बळकटपणा तिचं. आणि हा बळकटपणा मला वाटतं की सिरियलमध्ये जास्त येतो, प्रत्येक आईमध्ये आहे, प्रत्येक आईमध्ये तो बळकटपणा आहे. आणि मला वाटतं की तोच बळकटपणा मुलांना घडवतो, मुलांना.
1: आणि तुमच्या सगळ्या पुस्तकामध्ये समस्त स्त्री जातीविषयी स्त्रियांविषयी असलेला जो रिस्पेक्ट आहे तो सतत जाणवत राहतो. आणि त्याचं मूळ कारण हे तुमची आई आहे आणि हेही लक्षात येतं. जळगावला लासूर गावापासूनचा प्रवास तुमचा सुरू झाला, ते दिवस कसे होते? आणि तुमच्या पुस्तकात ते अतिशय विस्तारपूर्वक आणि चित्रात्मक शैलीत आलेले आहेत. मला अगदी असं म्हणायचंय कारण ती चित्र डोळ्यासमोर उभी राहतात भाषेमधून आणि तुमची चित्र तर आहेतच त्याच्यात, तर त्याबद्दल काय सांगाल?
2: आमचं गावाचं जे ठिकाण आहे म्हणजे लासूर हे गाव, तसं नैसर्गिक म्हणता येईल त्याला. खूप अत्यंत खूप देखणं आमचं गाव आहे. त्याला एक ऐतिहासिक वारसा पण आहे जर तुम्ही ऐतिहासिक याच्यामध्ये बघितलं तर आमच्याकडे ठोक्यांचं लासूर असं त्या गावाला म्हणायचे.
1: ठोक्यांचं लासूर?
2: हा, ठोक्यांचं लासूर.
1: बर.
2: तर हे गाव सातपुड्याच्या अगदी इतिहासही आहे.
1: बर.
2: की कधीतरी असं लांबून जर बघितलं ना तर गावाला, तर लांबून असं दिसतं गाव की पायथ्यालाच हे गाव आहे का, किंवा त्या सातपुड्याने कवेत घेतलंय का आमच्या गावाला प्रेमाने. तर असं आमचं गाव. आणि त्या गावाच्या वेशीला आम्ही राहायचो, म्हणजे पहाडाच्या जवळच सातपुड्याच्या पायथ्याजवळच आमचं सगळ्या झोपड्या होत्या. आणि या झोपड्यांमधून अनेक माझ्यासारखी मुलं ते जगायला जगू पाहणार.
1: जगण्याचा संघर्ष सुरू होता.
2: संघर्ष हो. झगडा सुरू होता. तो
1: झगडा
2: संघर्ष सुरू होता जगण्याचा. त्याच्यात मला असं म्हणता येईल की ते जन्म हा कुठेही असतो माणसाचा, पण त्याला एक घडवणं जे त्याचे जळणघडण जे असते ती मात्र बाहेर खूप होते. आता अर्थात आमच्या गावामध्ये, आमचं गाव जे होतं त्या गावाचं आम्ही खूप 2 किलोमीटर अंतरावरती आमचं ते घर असायचे आणि 2 किलोमीटरच्या नंतर मग आमचं गाव ते लागायचं. पण अशा वस्तीमध्ये आम्ही राहायचो आणि त्या वस्तीमध्ये मग काय तर पहाडामध्ये जाणे, पहाडामध्ये जे जे मिळेल ते खायचं,

0: दिवसभर पाळामध्ये घुंडायचं आणि वलगे चिड्या चिमण्या जे जे असेल घोरपड वगैरे जे असेल असे पोरं आम्ही पाळात घुसलो की तो संपूर्ण पाळा आमचं पोट भरायचा आणि खूप समृद्ध आम्ही व्हायचो. त्या पाळाने आम्हाला खूप समृद्ध केलं.
1: निसर्गाच्या अगदी जवळ होतात तुम्ही.
0: हो,
1: फार महत्वाची गोष्ट आहे. त्या गावाबद्दल तुमचं खूप छान बॉन्डिंग आहे ते दिसतंच. पण कधी कधी एक असा एक एखाद दुसरी वाक्य असतात की गावाच्या मातीचा वास आता सापडत नाही. खंत वाटते.
0: खंत आहे. हाय आहे खरं. कारण की मी बऱ्याचदा लिहिलं पण आहे आणि लिहिता लिहिता पण मला ते जाणवायचं की पूर्वी जे म्हणजे आपण असं म्हणत नाही की आधुनिकता प्रत्येक टप्प्याला येते. आपण जेव्हा लहान होतो जेव्हा मोठे झालो तर तेव्हा आपण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना किंवा वयस्कर माणसांना आपण म्हणायचो की यांना काय कळतं. हा, तसं कदाचित हे जनरेशन असेल पण ते बरं होतं माझ्या माहितीनुसार किंवा आपल्याला माहीत नाही पण मला वाटतं की ते खूप चांगलं होतं. किती छान गाव होतं की सगळं असं एकत्र वाटायचं म्हणजे एक संघ म्हणजे माझं गाव माझ्या शरीरात.
1: म्हणजे झोपड्या तुमच्या गावकुसा बाहेर होत्या तरी तुम्ही गावापासून वेगळं कधी तुम्हाला वाटलं नाही.
0: तसं वाटलं नाही खरं. म्हणजे शरीरातले प्रत्येक अवयव असं गावाचे सगळे जुडलेले आहेत का असं वाटायचं. ठीक आहे, गरिबी होती ती एका ठिकाणीच गरिबी नव्हती, सगळ्याचकडे गरिबी होती. मी म्हणतो पण बऱ्याचदा की गावाच्या बाहेर राहणारी माणसांमध्ये जी गरिबी होती तशी गावाच्या आतमध्ये राहणारी माणसांमध्ये पण गरिबी होतीच. ते पण मजुरी करायचे आणि आपलं पोट भागवायचे. तर ते जे गाव जे आहे पण त्याला मला वाटतं की ते कुठून खरडायला सुरुवात झाली हे मात्र काही कळत नाही आणि तो मलाही प्रश्न पडतो. आणि ते लिहिता लिहिता पण मला वाटायचं की ते चांगलं गाव असायचं पूर्वी ते आता मला वाटतं कुठं सापडत नाही. ते काय सापडत नाही, विखुरल्यासारखं आहे. बरं, काय कारण असतील ते कारण शोधले तरी पण आपल्याला काही सापडू शकत नाही कारण की ते वेगवेगळे कारण आहेत त्याचे. त्याच्यात आपण जर खोलावर गेलो तर माझा
1: भाग वेगळा,
0: तो भाग वेगळा आहे खरं तर.
1: पण ती खंत तुम्हाला जाणवत राहते की मी ज्या गावामध्ये जगलो राहिलो ज्या गावाने आपल्याला समृद्ध केलं त्या गाव ते गाव तुम्ही गेल्यानंतर शोधता तर ते सापडत नाही. आणि हे असं तुमच्या गावाचं नाही, सगळीकडे थोड्या भाऊत फरकानी खेड्यांची तशीच अवस्था झालेली आपल्याला दिसते. तुम्ही लेखक आहातच आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार तुमच्या त्या सगळ्या लेखनाला मिळालेला आहे पण तुम्ही कलाकार पण आहात. कलेची बीजे लहानपणापासून होती. तुमच्या लेखनाबद्दल मी बोलणार आहे पण तुमच्यातला जो कलाकार आहे तर बँडमध्ये तुम्ही क्लोरोनेट वाजवायचात आणि त्याचवेळी रंगरेषांशी सुद्धा पण नातं जुळलेलं होतं. कशाही कचिटोऱ्यावरती चित्र काढायची, जिथे मिळेल तिथे रंग मिळाला आणि कागद मिळाला की चित्र काढत राहायचं. तर हे वादक आणि चित्रकार ते कलाकार म्हणून ही बीजं केव्हा तुमच्यामध्ये आली?
0: वादक जर म्हटलं असं की मी ट्रॉम्पेट वाजवायचो, क्लॅरिनेट नाही, ट्रॉम्पेट वाजवायचो. आणि ट्रॉम्पेट मला चांगलं आठवतं, मी चौथीचा वयाचा असताना मी ट्रॉम्पेट शिकलो. आमचे एक ते झिंगा काका म्हणून आहेत, त्याच्यात त्यांनी आम्हाला म्हणजे बँड शिकवला. जेव्हा बँड आम्ही विकत घेतला तर विकत घेतल्यानंतर बँड तेव्हा सहा माणसांचा घेतला आणि तेव्हा आम्हाला ते शिकवलं त्यांनी. बरं, शिकणं काय असं बँड की एका वर्षात काही शिकणं होत नाही सगळं. आपण एक ते तयारी असते ती,
1: वेळ द्यायला
0: वेळ जातो, नंतर मग हळूहळू तुम्हाला ते त्या सराउंडिंग मध्ये सगळं कळायला लागतं, सूर कळायला
1: कोऑर्डिनेशन.
0: हा हा. आणि कला कोणती कला असेल ती आयुष्यभर शिकण्यासारखीच असते आणि शिकावीच लागते, आयुष्यभर शिकावी लागते ती. ती अपूर्णच असते पूर्ण आयुष्यभर. तर ते ट्रॉम्पेट वाजवणं शिकलो, त्याच्यानंतर मग बँड आम्ही वाजवला. आणि बँड वाजवण्याच्या आधी पण मग माझ्याकडं शाळेत मी मुलांना चित्र काढून द्यायचो. चौथीच्या वर्गात असेल तर तेव्हा मुलांना चित्र काढून देणे किंवा कुणाच्या वयांवरती काही चित्र काढायचे असतील तर ते काढून देणे. मला गुरुजी पण म्हणायचे आमच्या वर्गातले की अरे तुझं चित्र छान आहे. आणि अभ्यासाचं प्रमाण कमी असेल पण चित्रकला छान होती माझी आणि त्याच्यामुळे मग मला माझं कौतुक व्हायचं चित्रकलेमधलं आणि मला वाटायचं की हे
1: चांगलं आहे, आपलं मोटिवेशन होतं.
0: मोटिवेशन होतं कारण की आणि मग नंतर मग मी हे जे सगळं चित्रकलेचा जो प्रवास होता हा प्रवास मला वाटतं की त्या गावगाड्यातून जे जे चांगले सुवार यायचे माझ्या चित्रकलेसाठी प्रेरणा

0: जी, तर त्याच्याने एक व्हायचं की मी पुन्हा त्या कामाला लागायचो. अनेक लहान लहान तितकुरे काय असे ना, आता कुठे कुठे गावात मेडिकल असेल, मेडिकलच्या बाजूला कागद पडलेला असायची, ते उचलून मी घरी आणायचो आणि मग त्याच्यात पण चित्र काढायचो. बरीचशी चित्र काढली जायची आणि ते चित्र काढताना मला वाटायचं की एक मी वेगळं काहीतरी करतोय आणि एक भावना अशी असते माणसाला की मी काहीतरी नवीन करतोय.
1: कला देवत्वाचा स्पर्श असतो तो,
0: आणि तो स्पर्श होत गेल्यामुळे काय झालं की अधिक ती सपोर्टिंग आतूनच ती बाहेर जास्त येत गेली. आणि मी पांढरपुरीवर पण चित्र काढायचो, पांढरपुरीचा मागच्या बाजूला काढून द्यायचो. आणि काय झालं त्याच्यात की त्या सगळ्या याच्यामध्ये चित्र काढता काढता काढता काढता काही काही वेळेस असं पण झालं की एखादं चित्र मी काढलेलं असेल, समजून घ्या कृष्णाचं असेल, शंकरीचं असेल, किंवा मग त्यावेळेस अमिताभ बच्चन असेल किंवा ऍक्टर जे अभिनेते होते ते, तर मी एक वेळा काढलं की जसं एखादं पाठ पाठांतर होऊन जात एखाद्या
1: पुस्तकामध्ये
0: ते काढलं की माझं पाठ होऊन जायचं. मग मी गावात गेल्यानंतर खडूने पण पांढरपुरीच्या बाजूला त्या पत्र्यावरती मी ते अमिताभ तसं तसं काढायचो, किंवा कृष्ण असेल तो कृष्ण तसं
1: तुमच्या बोटांमध्ये सरस्वतीचा वास होता थोडक्यातच.
0: तर त्याच्याने मग जास्त लोकांना आवडायचं की अरे याला म्हणजे
1: म्हणजे शाबासकीची थाप ही प्रेरणा तुमची या सगळ्यांच्या
0: मध्ये चित्र काढतोय. अरे न बघता नाही अमिताभ काढला, अरे न बघता नाही कृष्ण काढला, असे मग एक वेगळी प्रेरणा मिळायची. आणि ते लहानपणात अजून जसंच ते मोटिवेशन असायचं.
1: म्हणजे चित्रकार तुम्ही होतात, पण गणपती बनवला होता मातीपासून, साध्या मातीपासून, तो सगळा प्रसंग तुमच्या पुस्तकामध्ये आहे. आणि मला सगळ्यात आठवलं तो म्हणजे मरी आईचं चित्र काढलेलं तो जो प्रसंग आहे की जो खूप मला ना असा देवत्व काहीतरी वेगळा प्रसंग मला तो जाणवला. तुमच्यातली जी भक्ती होती किंवा आजूबाजूच्या लोकांची श्रद्धा त्या चित्राप्रती जी होती आणि ते चित्र काढण्याचा प्रसंग खूप आवडला मला. आणि ते रंगवलं वगैरे होतं आणि म्हणजे मूर्तिकार म्हणून पण हे सगळं रंग चित्र असं सगळ्याशी तुमचा संबंध होता. पण पुढे आता तुमचा व्यवसाय आणि तुम्ही चित्रकार आहात, पुढे रेषा ह्या एकाच गोष्टीचा वापर करून तुम्ही पुढे चित्र काढत राहिलात, तर अशा तुमच्यातल्या चित्रकाराचा शोध तुम्हाला केव्हा लागला आणि तो चित्रकार राजू बावीसकर कसे घडत गेले?
0: तो तसा प्रवास तर खूप मोठा म्हणता येईल खरं तर.
1: आणि आलमगीर आर्ट गॅलरी बद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो, प्रवास तर तसा एखादा कलावंताचा खूप मोठा असतो. आणि कुठून मला काय सापडलं किंवा कलावंताला काय सापडतं हे काही सांगता येत नाही. पण मात्र निश्चितच असं तुम्हाला अनेक गोष्टी वाचल्यात, नाटकं बघितलेत, काही कविता वाचल्यात, काही कवी वाचलेत, काही लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या असेल किंवा अनेक सिनेमे बघितले असेल, याच्यात माणूस मला वाटतं की तुमची कला मोठी करतात तुम्ही. आणि अनेक कलांमध्ये तुमची कला मोठी होती कारण की एक वेगळी समज येते तुम्हाला, नाटकातून वेगळी समज येते
1: आणि ती दृष्टी पण त्या व्यक्तीकडे लागते आणि त्याच्याबरोबरचा भाग.
0: तर याच्यात मग मला वाटलं की माझ्या आधी हे लिहिण्याच्या आधी माझ्याकडं गावगाड्यातले चित्र होती, म्हणजे माझ्या आतमध्ये पडलेली, म्हणजे आतमध्ये जेवढा मी जेव्हा विचार करायचो अकॅडमिक शिक्षण घेतल्यानंतर की तेव्हा मला वाटायचं की अरे हे सगळं माझ्या आत पडलेलं आहे आणि ते डोकं आवत आहे. म्हणजे मी गेलो गावी किंवा त्यांच्याकडे गेलो किंवा त्यांच्या त्या नातेवाईकांमध्ये गेलो की मला ते सगळं चित्र दिसायचं, त्या दारिद्र्य, ते जे गरिबी आहे, ते जगणं जे आहे सगळ्यांचं ते सारखं जे आजही तसंच आहे. फारसं काही खूप बदल झालाय असं नाही आपण म्हणतोय, पण तसं काही बदल इतका मोठा नाहीये. तर ते मला दिसायचं आणि मी ते बघून मला वाटायचं की अरे मी याच्यापेक्षा जास्त भोगलेलं आहे आणि आजही तेच आहे नेमकं. आणि म्हणून मग मला ते माझी जी कला आहे ती ते प्रश्न मला वाटायचं की मला काहीतरी विचारते, ही माझीच कला मला विचारते आणि मीच काहीतरी तिला उत्तर द्यायला पाहिजे. आणि मग मी त्या रेषांमधून मला वाटलं की त्या रेषाच मला साथ देतील त्या चित्र रंगवायला किंवा गावगाड्यातल्या मजुरांचं चित्र काढायला, त्यांच्या कष्टांचं चित्र काढायला. अनेक जगणारी माणसं आहे अशी, खूप पिडून झालेली आयुष्य पिडलेली माणसं आहेत, की मग त्यांचं चित्र माझ्याकडनं आले आणि कालांतराने मग ते त्याचा एक रंगामध्ये रुपांतर झालं थोडंफार. एक पद्धती असतात एक काम करण्याच्या, एक आमच्याकडं एक तर मूर्त असतं आणि एक फिगरेटिव्ह अमूर्त असते. तर मी फिगुरेटिव्ह अमृतामध्ये काम करायचो आणि आधी त्याच याच्या

0: मध्ये करतो की फिगर त्याच्यात दिसते, माणसं दिसतात. मला वाटतं की माणसांचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात मला. हो, निसर्गाचे. आणि कसं असतं की प्रत्येक कलावंताला जे जे वाटेल ना ते केलं पाहिजे, असं मला म्हणायचं नाही की त्यांनी ते हेच केलं पाहिजे किंवा त्यांनी तेच केलं पाहिजे किंवा हे केलेलं वाईट आहे.
1: आतला आवाज ऐकता येणं फार
0: तो महत्वाचा आहे. आतला आवाज तुम्हाला आला की तुम्ही प्रश्न विचारतात आणि कलावंताने प्रश्न विचारले पाहिजे. आणि ते जर विचारले नाही तर मला वाटतं की कला तितकी मोठी नाही होत तुमची.
1: आणि प्रश्न पडले नाहीत तर तुम्ही ग्रो होत नाही.
0: ग्रो होत नाही
1: माणूस म्हणून ग्रो होणं
0: हो
1: हे फार महत्वाची गोष्ट आहे. त्या दृष्टीने बरोबर आहे ते.
0: आणि अलमगिरीचं तुम्ही म्हटले की अलमगिरीची पांढरपुरी तुम्हाला आवडेल ऐकायला. आमच्या गावामध्ये एक अशी पांढरपुरी होती की आलमगीर नावाचा तो व्यक्ती होता आणि सुंदर पांढरपुरी होती. तेव्हा त्याच्याकडे ते टेप रेकॉर्ड आडवी असे असायची, मागच्या बाजूला कॅसेटी वगैरे ठेवल्या असायच्या आणि असे ते पितळी भांडे त्याच्या चकचकीत आणि मागे असा ग्लास की आलेले माणसं आपली टोपी नीट करणार, त्या ग्लासमध्ये भांग पाडणार आणि मग कोणी गाणे ऐकायला येणार. अशी सुंदर पांढरपुरी होती ती. पण तो आलमगीर पण चोखंदळ होता, भयंकर
1: रसिक.
0: म्हणजे तो गाणे पण भारी लावायचा, कॅसेटी नवीन आणायचा, मग कोणी गाणे ऐकायला यायचं, कोणी ते पांढरपुरीवरती पान खायला यायचं. पण त्याच्या हाताला खूप चांगली चव होती पानाची. कारण की आमच्या गावात जर कोणी असा जात असेल ना गावातून तर त्याला जात असेल तर त्याला पैसे देऊन सांगायचे, आलमगीरना पांढरपुरीवरून एक पान लाई असे ना गावमधून, म्हणजे आलमगीरच्या पांढरपुरीवरून आणावा पान,
1: दुसरीकडनं
0: दुसरीकडनं आणू नको. दोन तीन पांढरपुरी असायचे अर्थात. तर या पांढरपुरीवरती आमचे मित्रांची चित्र लागायची. अर्थात आमचे मित्र म्हणजे काय की जे विजय लुल्ले म्हणून आणि राजू महाजन म्हणून ते आमच्या गावाला होते. अर्थात ते नोकरीच्या कुटुंबातली मुलं होती, त्यांचे आई वडील नोकरीला होते आणि त्याच्यातून ते आलेली आमच्या गावात त्या निमित्ताने आलेली. पण हे उच्च शिक्षित मुलं आणि चित्रकलेमध्ये खूप छान मस्त काम करायचे, छान काम करायचे. तर यांचे चित्र ते तिथं लागलेलं असायचे आणि बरं ते हे माझे मित्र होते चांगले. नंतर मित्र झालेत. पण मला वाटायचं की आणि त्यामुळे काय व्हायचं की आमच्या गावामध्ये बुधवारचा बाजार पण भरायचा. मग बुधवारचा बाजार म्हणजे काय की आजूबाजूचे सगळे खेडेपाड्यातले लोक तिथे यायचे,
1: गोळा व्हायचे,
0: बाजार करायला वगैरे, सामान घ्यायला, जे काही असेल ते बुधवार 8 दिवसाचं. तर तेव्हा जेव्हा ते बघायचे ना तो सगळं गाव पण बघायचं आणि आजूबाजूचे खेडे पण बघायचे. अरे कुणी काढलं हे चित्र, मग त्यांचं नाव व्हायचं, अरे छान चित्र काढतो, अरे त्याने खरंच काढले का चित्र, मग कुणी काढले, म्हणजे त्यांचं खूप मस्त नाव कौतुक व्हायचं आमच्या गावामध्ये. पण मग मला वाटायचं की माझं चित्र इथे लागलं पाहिजे. मग मी त्या जून महिन्यामध्ये सुट्ट्यांच्या याच्यामध्ये मला जसं सुट्ट्या लागल्यात, मी 8वीच्या वर्गात असेल तेव्हा, 8वीच्या वर्गातच होतो आणि सुट्ट्या लागल्या आणि मी पूर्ण बँडचं सीजन वगैरे संपलेलं होतं आणि पूर्ण 1 महिना 2 महिने मी 1-1.5 महिने काम केलं आणि बरेच असे चित्र केलेत की ब्लॅक अँड व्हाईट, कलर नसायचं तर मग ब्लॅक अँड व्हाईट करायचो, काही रंगीत करायचो, काही पेन्सिलने करायचो. तर त्याच्यात मी त्यांना शेवटी दाखवलं होतं की जेव्हा आमची शाळा सुरू झाली जून महिन्यामध्ये, तर तेव्हा मी आलमगीरला दाखवलं की बघा मी चित्र काढलेले. त्याला माहिती होतं की मी पण चित्र काढतो, पण तो पण चोखंदळ एकदम. मग त्याने नंतर ते बघितलं 4-5 चित्रांमध्ये आणि स्मिता पाटीलांचं एक ब्लॅक अँड व्हाईट चित्र होतं, ते त्यांनी निवडलं आणि ते त्यांचं चित्र काढलं आणि माझं चित्र तिथे लावलं होतं. आणि मग मला वाटायचं की अरे हे आलमगीरचे आर्ट म्हणजे
1: भारी वाटणार.
0: मला तर तेच वाटतं ना कधी कधी की माझे जहांगीरला कितीतरी शो झाले असतील. पण
1: जो पहिलं चित्र लागणं आणि स्मिता पाटीलांचा पण चेहरा फार फोटोजेनिक आणि फार सुरेख चेहरा,
0: आणि म्हणून मला वाटतं की ते आलमगीरची आर्ट गॅलरी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गॅलरी होती, पहिली गॅलरी होती ती. जहांगीरला माझे नंतर शो झाला असतील, नंतर
1: मोठे आणि केवढी तरी प्रदर्शनच, तुमची एकल प्रदर्शनं खूप भरलेली आहे. तुमचा खूप प्रतिकूल असा प्रवास होता दादा, पण परिस्थितीत त्या परिस्थितीत सुद्धा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. आणि हे अवघड आहे, सोपं नाहीये, म्हणजे तुम्ही काहीतरी भोगल्यानंतर तो जो कडवटपणा असतो तो सगळी भर दिसतो खूप लोकांचा, तसा तुमच्यामध्ये तो दिसत नाही, तो ठेवला नाही तुम्ही, म्हणजे सब्लिमेशन झाल्यासारखं वाटलं तुमच्या सगळ्या भावनांचं. तर काय त्याच्याबद्दल सांगा?
0: त्याच्यात असं मला वाटतं की ते एक प्रकारे आपण खूप आपल्यातला सगळा तो निचोडा होतो का नाही असा.

0: परगेश्वर
1: तो हा ते झालेलं असेल कदाचित, म्हणजे ते झालं असेल. कारण की मी जर हे समजून घ्या आत्मकथन तिसीच्या आत लिहिलं असतं तर कदाचित ते इतकं चांगलं पण झालं नसतं, किंवा मी त्याच्यात खूप उग्र झालो असतो. काय असतं की तुमचं जसं जसं वय वाढतं तसं तसं तुम्हाला एक वेगळी समज येते, आणि ती समज अशी असते की तुम्हाला दुसऱ्यावरती दया करणे आणि सोडून देणे हा भाग तुमच्यामध्ये येतो,
0: आणि जगण्याचे दिसायला लागतात.
1: म्हणजे मी म्हणतो ना की आता बघा ना तुम्ही, आता साठीच्या आसपास माणूस जेव्हा येतो ना तर तेव्हा बघा, मला मी स्वतःच्या अनुभवाने सांगतो किंवा अनेकांचे असे अनुभव असतील की जेव्हा त्यांना मुलंबाळ होतात तेव्हा त्या मुलांना खूप स्ट्रिक्ट करतात. त्यांच्या वयामध्ये लग्न झालेलं असतं, नुकतंच मुलबाळ झालं असेल तर ते मुलांना रागवतात, मारतात, हे अभ्यास करे नाही का, हे करे नाही का, ते करे नाही का, आणि धाकात ठेवतात. बरोबर. आणि साठीच्या नंतर त्याच मुलांना, त्यांच्याच मुलांना मुलबाळा झालीत की ते नातू असतात, त्या नातूला जर आपल्या मुलांनी मारलं
0: की त्यांना राग येतो,
1: आजोबांना राग येतो आणि तो मारू नको असं म्हणतो. मी हे आलं कुठून? हे जे असतं ना तुमच्यातली करुणा असते ना, तर तेव्हा ती त्या वयाला बरोबर ती जागृत होते. आणि तसे मला वाटलं की ठीक आहे की आता
0: इट्स ओके,
1: सोडूया काय, ठीक आहे ना, माफ करूया, काय हरकत आहे.
0: की फार ताकद लागते, सोपं नाही आहे तेवढं.
1: की आणि त्याच्यात करुणा येते माणसामध्ये, आणि ती करुणा मग ती जी भावना असते ना की खूप चुका माणूस गिळून गेलेला असतो आणि आतून मग तो खूप नील होण्याचा प्रयत्न करतो, आणि नील होताना मग त्याला एकतर मग लिहिताना रडायला येतं किंवा तो भावनाशील होऊन जातो. खर तर जेव्हा जेव्हा माणूस आतून लिहिलो होतो तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्यात असुरू येतात, लिहिताना म्हणा, गाताना म्हणा, जे जे असेल ते जे वर्किंग करत असेल त्या वर्किंग मध्ये होत असत.
0: वा वा. आणि हा जो अप्रोच आहे, हा दृष्टिकोन आहे, तो सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा तुमचा दृष्टिकोन मला असा वाटतो. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक काळ्या निळ्या रेषा, हे शीर्षक का दिलं? कारण वेगळं शीर्षक आहे, त्याच्यामागे काही विचार आहे का?
1: त्या पुस्तकाचं शीर्षक अर्थात मी दिलं नाही ते खरं तर.
0: बर.
1: युगवाणीचे जे आमचे प्रफुल्ल श्रीधर होते, संपादक होते त्यावेळेस युगवाणी नियतकालिकेचे, विदर्भ साहित्य संघातले, त्यांचा त्या युगवाणीमधून हे येत होतं, असं सदर येत होतं आत्मकथन.
0: तुम्ही लिहित होता?
1: हा हा, लिहित होतो मी तिथं. आणि त्याच्यातून येताना मग त्यांनी पहिल्यांदा म्हटलं की, म्हणजे त्यांनी वाचलं आणि ते म्हटले की छान लिहितोय तू, आता हे आपल्याला आपण देऊया. आणि जेव्हा ते सुरुवात केली त्यांनी देण्याची, तर तेव्हा मग त्यांनी टायटल दिलं की राजू मी त्याच्यात शोधलं की काळ्या निळ्या रेषा हे नाव मला वाटतं की चांगलं आहे. मग मला वाटलं की अरे हे काळ्या निळ्या रेषा म्हणजे उलट माझं जे नाव मला जे पाहिजे होतं तेच ह्या माणसाने परफेक्ट का, तर ह्या व्यवस्थेने दिलेले वळ आहेत ते, ज्या व्यवस्थेने काहीतरी दुःखाचे असतील, दारिद्र्याचे असतील, त्या व्यवस्थेने दिलेले मार असेल, मारल्यानंतर जो वळ उमटतात ते काळ्या निळे होतात,
0: फटकारे
1: तर ते फटकारे आहेत ते सगळे उमटलेले, आणि म्हणून ते काळ्या निळ्या रेषा असं शीर्षक त्या पुस्तकाला आहे. किंवा अजून काही लोक म्हणतात की काळं आणि निळं, काळं म्हणजे अंधार आणि आकाश, निळं आकाश, तर असं अंधारातून आकाशाकडे जाणे किंवा प्रकाशाकडे येणे, असं काही लोक अर्थ पण लावतात.
0: वा वा. तर असं हे शीर्षक आहे, मागची स्टोरी आहे. चित्रकला हा तुमचा छंद, तुमचा व्यवसाय बनला, म्हणजे पोटापाण्याचा उद्योग जे आपल्याकडे विचारला जातो, तर व्यवसायामध्ये तुमचा छंदाचं रुपांतर झालं, शिष्यवृत्ती तुम्हाला मिळाली, अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले, प्रदर्शनं झाली, पुरस्कार मिळाले, पण ही लेखनाची प्रेरणा कुठून आली?
1: आपण कधी कधी कसं होतं की तुम्ही चित्रकलेमध्ये जेव्हा काम करतात, बऱ्याच चित्रकारांच्या वाट्याला फक्त चित्रकार मंडळी येतात, म्हणजे माझी पण चित्रकार मंडळी मित्र आहेत. माझ्या वाट्याला काय झालं की मी नियतकालिकांमधून चित्र काढायचो.
0: बर.
1: आधीपासून 31 वर्षापूर्वीपासून 30-35 वर्ष झाले असतील आता, तर नियतकालिक असतील, दिवाळी अंक असतील, तर याच्यातून मी चित्र रेखाटणं माझी यायची आणि ते प्रकाशित व्हायची, आणि अनेक साहित्यिक मोठमोठे बघायचे, चित्रकार पण काही मंडळी होती त्यांच्याकडे अंक जायचे ते पण बघायचे. पण याच्यात काय झालं की याच्यात मी अनेक ठिकाणी त्या नियतकालिकच्या आणि दिवाळी अंकाच्या माध्यमाने पोहोचलेलो होतो आधी लेखकांपर्यंत.

0: चित्रांच्या माध्यम
1: चित्रांच्या माध्यमातून. आणि मग बरेच लेखक जर भेटले तर मग ते म्हणायचे अरे तुझे ते छान आहे, तुझी रेखाटणं छान येत आहेत, दिवाळी अंकाला मस्त आहे. मग अशी बरीचशी लेखक मंडळी मित्र होत गेली आणि त्या निमित्ताने झालं असं की लेखक काय वाचतात ते कळायला लागलं की हे काय वाचतायत. आणि दुसऱ्या अजून कोणी भेटलं तो काय वाचतोय, तो काय बोलतोय, म्हणजे ऐकणं खूप महत्वाची गोष्ट होती.
0: टिपकागत असलं पाहिजे तुमचं मन. खरं.
1: आणि मग नंतर मग बरेच जवळची मित्र झाली, अनेक महाराष्ट्रातले साहित्यिक, चांगली मोठी साहित्यिक मित्र झाली. आमच्याकडे निळकंठ महाजन होते आमच्या शाळेला, कवी मोठे ते. त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे पण खूप लेखक मंडळी यायची. त्यांनी पण बरेच नियतकालिक, दिवाळ्यांक, पुस्तकं हातात दिली. आणि मग याच्याने झालं असं की वाचनाची सुरुवात झाली. पण वाचनाची सुरुवात झाली पण त्याच्यात चांगली पुस्तकं माझ्या हाती लागली, रद्दी नाही लागली. आणि थोडं का वाचन असे ना, पण बऱ्यापैकी चांगलं वाचन झालं. आणि सकस वाचन, आणि त्या सकस वाचनामुळे काय चांगलं असतं हे कळलं. आणि म्हणून थोडस कविता लिहिणं, माझ्या कविता पण काही ठिकाणी यायच्या,
0: व्यक्त होणं,
1: व्यक्त होणं असतं. काही मी थोडंफार लेख पण लिहायचो लोकमतला, महाराष्ट्रला, चित्रकलेचे असायचे ते. पण असं लिखाण काम मग सुरू झालं थोडं हळूहळू, म्हणजे वाचलं,
0: रेषांमधून शब्द निर्माण झाले. विषय निघालाय हा, तर चित्र आणि शब्द काय जास्त आवडतं?
1: असं आपण तर म्हटलं की दोघांची तुलना केली ना तर माझा मूळ पाया जो आहे तो चित्रकलेवरचा आहे ठेवलेला. ते जे घर बांधलेले त्या पायावरती आहे. आणि मग नंतर त्यालाच रंगरंगोटी झालेलीत ना, रंगरंगोटी जे त्याला सगळं फिनिशिंग केलं ना, तर ते लेखनाने केलं.
0: लेखनाने खरंय खरंय.
1: असे दोघं म्हणजे काही असं म्हणता येणार त्याला की चांगलं की ते वाईट, दोघंही माझ्यासाठी आता. पण चित्र आधीच महत्वाचे खरं माझ्यासाठी.
0: पहिलं प्रेम आहे ते.
1: पहिलं प्रेम आहे.
0: श्रोते हो, हा आपला संवाद असाच चालू राहणार आहे, पण आजच्यापुरता विराम घेऊया. पुढच्या भागात पुन्हा राजू बाविस्कर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आजच्यापुरता निरोप घेते. नमस्कार.

0: उत्कृष्ट साहित्य जसं मानवी मनाच्या भावनांना अचूक समजून घेतं, मनाला समृद्ध करतं, तसंच शर्विल होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाऊन मन आणि शरीराला नैसर्गिकरित्या निरोगी बनवतं. शर्विल होमिओपॅथी डेक्कन आणि पिंपरी चिंचवड इथे. संपर्क 7506862929, 7506862929. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मुलाखती. शब्दांच्या या सुवर्ण प्रवासाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी. समृद्ध आरोग्यासाठी निसर्गाचा विश्वास उहार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3 वाजत आहेत. काही क्षणातच प्रसारित करत आहोत हॅलो सहेली हा कार्यक्रम आणि त्यानंतर 4 वाजता पिटारा अंतर्गत सेल्युलॉइड के सितारे. हे दोन्ही कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे।

0: योजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.

सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 5 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोत्याहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन सध्या आपण ऐकतोत, त्याच कादंबरीचा पुढचा भाग. अभिवाचन गौरी लागू.

कालच्या भागात आपण ऐकलं, आत्यावर या लग्नाचा कुठलाच बोजा पडणार नाही आणि तसंही या मुलाशी लग्न हा मुंबईपासून दूर होण्याचा एक मार्ग. हे शहर, ही महानगरी, आत्याचं नसलेलं हे घर, यापासून दूर जाण्याचा. एका अनोळखी शहरातून दुसरा, त्याहीपेक्षा अनोळखी शहराचा हा रस्ता. रात्री मैथिली जवळजवळ 2:30 पर्यंत गॅलरीत उभी होती. एखाद्या गोष्टीकडे कोणी खेचत ओढत न्यावं तसं या लग्नाच्या विचारांशी सगळं येऊन थांबत होतं. पण या निर्णयाला लागणारं एक

आंतरिक बळ मात्र तिच्याजवळ यावेळी नव्हतं. मिलिंदपासून दूर जाताना ते तिच्याजवळ होतं. भर पावसात त्याला भेटायला जायचं नाही हे ठरवतानाही होतं. सगळी मोडतोड झाल्यावर त्याला पुन्हा भेटतानाही होतच. शंतनूबद्दल कुठलाही मोह, साधा भ्रमही तिच्या मनात नव्हता. आणि तरीही इच्छेचा उगमच तिला कळत नव्हता. अखेर थकून ती अंथरुणावर पडली, डोळे मिटून घेतले. असंख्य कपटे तिच्या भोवती इतस्तत उडत होते. ते कपटे होते की प्रोफेसर देवस्थळींच्या पुस्तकातली जीर्ण शीर्ण पिवळी पडलेली पानं, ते पुन्हा पुन्हा त्या घरात येऊन गोळा करणारी मैथिली, कधीतरी प्रोफेसर देवस्थळींसारखा दिसणारा शंतनूही. आता पुढे दीड महिन्यानं शंतनू आला तसं दांडेकरांनी मैथिलीला कळवलं. दोघांची भेट ठरवली. शंतनूच्या दारावरची बेल वाजवताना मैथिलीच्या मनात देवस्थळीबाईंच्या दाराची बेल हाच विचार होता. किती वाजले? 5. तीच नेहमीची वेळ मैथिलीची बाईंकडे येण्याची. आज हाताला घड्याळ आहे, एमए झाल्याचं. बिनानं घेऊन दिलं आणि सुभाषनं बांधून दिलं गौरवानं. पण बांधून देताना हात जरा जास्तच वेळ हातात धरला, बस इतकंच. सुभाष इथपर्यंतच थांबतो, पण त्याच्या नजरेतली आसक्ती कळते. एकटी आत्याकडे आश्रितासारखीच दिसायला बरी आणि लग्न न झालेली. आता हे सारं संपेल. दार उघडायला वेळ का लागतोय? दार उघडलं. या, शंतनू म्हणाला. तो अगदी तयार होता, अप टू डेट म्हणावा तसा, म्हणूनच त्यांनी दार उघडायला वेळ लावला असेल. ती मात्र अगदी साधीच आली होती. मैथिली शंतनूच्या एकूण अप टू डेट तयार होण्याकडे पाहतीये हे जाणून शंतनू म्हणाला, मला रात्री एका डिनरला जायचंय. आमच्या ऑफिसची एक ब्रँच आहे इथे, आमचे डायरेक्टरही येत आहेत. म्हणजे तो तिच्याबरोबर जाण्याकरता इतका तयार झालेला नव्हता. तर ती आत आली, थोडा वेळ उभीच राहिली तो बस म्हणण्याची वाट बघत. पण तो तसं काही म्हणाला नाही. आली म्हणजे बसणारच होती. सामान बरंचसं पॅक झालं होतं, काही तसंच होतं. ती तिकडे बघत होती. मैथिली बसली, तोही न बोलता चुळबुळत राहिला. शंतनू बराच अस्वस्थ होता, उठत होता, बसत होता. मध्येच पाणी हवं का विचारलं. त्याची चुळबुळ पाहून ती म्हणाली, मी घेते पाणी. तसं हे माझ्या सरावाचंच घर आहे. तिने पाणी घेतलं. तुम्हाला? तिने प्रथम विचारलं. नाही, नको. मग त्याला थोडं मोकळं करावं म्हणून ती म्हणाली, मी येत होते देवस्थळीबाईंकडे. त्यांचा आणि माझा एक ऋणादुबंधच होता, तुम्हाला नसेल माहिती. तो बोललाच नाही. काही माणसं आपल्या नकळतच आपल्याकरता असतात नेहमी. तशा देवस्थळीबाई होत्या. मी 6-6 महिने येतही नव्हते तरीही, पण आले की त्या आणि हे घर असायचंच माझ्याकरता. तिनं स्वतःकडून बोलायचा प्रयत्न केला, मी आईशी, आय वॉज नेव्हर अटॅच टू हर. तुम्हाला दांडेकरांनी सांगितलं नाही? तो एकदम म्हणाला तेव्हा ती जरा गोंधळली. बोलण्याची सुरुवात होता होता थांबली. त्या दोघांच्या बोलण्यात अजूनही दांडेकर होतेच. ती सामानाकडे पाहायला लागली. काही पॅक झालेलं, काही व्हायचं असलेलं, काही टाकून दिलेलं. हे बरंचसं विकायचंय, काहीसा शांत होत. विकायचं? ती म्हणाली. तुम्हाला हवं असेल तर बघा, म्हणजे मद्रासला न्यायला. तो सहज बोलला आणि मग थांबलाच. सॉरी, पण तुम्हाला काही बोलायचंय ना आधी? तो सरळ म्हणाला. तिचं काय ते बोलणं व्हायच्या आधी त्याने तिचं नातं गृहित धरलं हे समजून ती हसली. ती बोलत होती, सांगू पाहत होती. ते सगळं काय होतं मग? याला ते कळत नव्हतं आणि आपल्यालाही हे सगळं त्याला सांगायचं

असं नाही, ते कदाचित स्वतःलाच सांगायचं असेल. कदाचित या शंतनूपर्यंत येण्याची वाटही आपण पुन्हा पुन्हा चाचपडून पाहत आहोत, पण याला ते कळत नाहीये. तसा हा साधा सरळ दिसतो. नाही, मला कशाला लागणार, ती म्हणाली. थोडा वेळ दोघही बोलली नाहीत. मग तो अस्वस्थ होत म्हणाला, तुम्हाला काही विचारायचं होतं ना? विचारायचं? नाहीतर? मग ती एकदम म्हणाली, पुस्तकं नेता येतील सगळीच? तिच्या काही विचारण्याशीच अडकून राहिलेला तो थोडा सैल झाला. सगळी लागणार नाहीत, आज नाही लागणार, पण उद्या लागू शकतात. देवस्थळी बाईंनी मला सगळीच घेऊन जा म्हणून सांगितलं, पण तेव्हा घरी जागा नव्हती. आता तुमच्या घरात असेल या पुस्तकांना जागा, तिला म्हणावंसं वाटलं. कपाट सुद्धा? कपाट कशाला, तिथे नवं घेता येईल. पण हेच नाही नेता येणार? त्यानं तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. कपाटासारखं कपाट, एवढं काय? मग तो म्हणाला, नेता येईल. सामान सगळं पॅक करून ठेवलंय, तर एवढा मोठा फ्लॅट कसं रिकामं वाटतं, ती म्हणाली. रिअली स्पीकिंग, आय एम एन्जॉईंग सम सॉर्ट ऑफ फ्रीडम. मला खूप सामान, खूप माणसं असं काही जमत नाही, तो म्हणाला. पण माझं इथल्या प्रत्येक सामानाशी नातं आहे. मी ते आवरलंय, चांगलं ठेवलंय पुन्हा पुन्हा. इथल्या किचनच्या तर कितीतरी लहान सहान गोष्टी मला अंधारातही सापडतील, तिला वाटलं. माझे या फ्लॅट संबंधी काही सेंटिमेंट्स नाहीत, मी विकणारच आहे. विकायचा? ते नुसतंच म्हणायचं म्हणून म्हणाली. हो काका, म्हणजे दांडेकर म्हणतात की मुंबईत फ्लॅट हवा, पण मला मुंबई नाही आवडत. पुन्हा दांडेकर, मैथिलीला खटकलं. मलाही मुंबई नाही आवडत, ती स्वतःशीच म्हणाली. मग पुन्हा शांतता. कुणीही बोललं नाही, जसा नाटकातला दीर्घ पॉज. आणि त्यानंतर कोणी आपला संवादच विसरून गेल्यामुळे विस्कळीतपणा यावा तसं काही मिनिटं नुसतीच गेली. भिंतीवरल्या घड्याळाचा सेकंद काटा किती वेळा फिरतोय ते ती पाहत बसली. चला, शंतनू एकदम उठला. इथेच बसू, तुमची जायची वेळ होईतो. इथेच? पण तुम्हाला काही बोलायचं होतं. अजून याच्या डोक्यातनं ते जातच नाही का? मैथिलीला गंमत वाटली. माझं बोलून झालंय असं सांगून टाकावं वाटलं. बोलायचं काय? ती म्हणायला गेली तेव्हा शंतनू म्हणाला, आपण बाहेरच जाऊ, मला इथे कम्फर्टेबल नाही वाटत या घरात. तो जरा अस्वस्थ झाला. त्याच्यावर काहीतरी दडपण असावं असंच तिला वाटलं. चला, ती म्हणाली. दोघं बाहेर पडली, तो पुढे ती मागे, थोडं अंतर राखून. या तशा अनोळखीच माणसाबरोबर आपण काही एका नात्याच्या अपेक्षेने जातोत, तिला जाणवलं. मिलिंदबरोबर भटकणं हा विलक्षणच अनुभव. जरा मागे राहिली की हात धरूनच आपल्याबरोबर घेऊन जाणार, आणि सतत नॉनस्टॉप बोलणं. तिने जराही गप्प राहिलेलं चालायचं नाही. शंतनू एका दुकानात शिरला. तिला वाटूनच गेलं की तो कदाचित तिच्याकरता काही घेईल. नको म्हणा असं वाटण्याच्या आतच तो म्हणाला, टाय आणला नाही, रात्री डिनरला जायचंय, फॉर्मल ड्रेस असतो. त्याने टाय घेतला, सेंटही घेतलं. कुठे जायचं? आता त्यांनी विचारलं. कुठेही? मला गर्दी नको वाटते, म्हणत तो एका हॉटेलमध्ये शिरला. मागोमाग ती फॅमिली रूममध्ये दोघं बसली. थोडं खाऊ, रात्री जेवायला उशीर होईल. ते जेवणही फॉर्मलच असतं, नीट काही खाता येत नाही, तो म्हणाला. हे खाणंही त्याच्याकरताच होतं. त्यांनी मेनूकार्ड तिच्याकडे सरकवलं. तुम्हीच सांगा, ती म्हणाली. उत्तप्पम? तो म्हणाला. ती हो म्हणाली. एकदा मिलिंदबरोबर एका साध्याशा हॉटेलमध्ये दीड तास नुसता डोसा खाऊन घालवला होता. मैथिलीनं दीर्घ श्वास घेतला. उत्तप्पा आला. त्यानं तिची वाट न पाहता खायलाही सुरुवात केली. मग थांबून तो म्हणाला, तुम्ही घ्या, मला एकदम गरम हवं. आय कांट वेट. उत्तप्पा संपल्यावर त्याने विचारलं, अजून काही? नाही, नको. काही थंड? नकोच, हेच खूप झालं. पाऊस येईलसही वाटतंय, ती म्हणाली. तुम्हाला काही बोलायचं होतं, पाऊस आला तर अडकून जाऊ, तो घाईत असल्यासारखं म्हणाला. अडकून? पावसा

0: असं आता हेही रूप असं अडकवून ठेवणार. आता काय बोलायचं उरतं. त्यावेळी जिथे पोचलो तिथून परत फिरतानाही काही होतं बोलण्यासारखं. या माणसात आणि तिच्यात एक विचित्र साम्य वाटतंय. कसलं? निर्वासितासारखे दोघंही कुठल्या अनोळखी बेटावर येऊन थडकली आहेत का? आता एकमेकांचीही अनोळख ओळखीत बदलत न्यायची. ते नंतर सावकाश होईल. ते नंतर सावकाश होईल किंवा होणार सुद्धा नाही. पण आता आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे? आत्याला म्हणालो तेव्हा तरी काय होतं बोलायचं? तसं फारसं काही नाही, ती म्हणाली. मी माझ्या आत्याजवळच मोठी झाले. आई वडील नाहीत मला. वडील डॉक्टर होते, ते माझ्या लहानपणीच गेले. आई नर्स होती, तमिळियन आणि ख्रिश्चनही. वडिलांचा धर्म तिनं स्वीकारला नव्हता हे तुम्हाला माहिती आहे की नाही ते मला माहीत नाही. ती सांगत होती ते त्याला खूप काही महत्वाचं वाटलं नाही आणि हे तिलाही कळलं. माझी आत्या एकदम सामान्य परिस्थितीतली आहे. माझ्या लग्नाचा कुठलाच खर्च तिच्यावर लादणं मला नको वाटतं. आधीच तिने माझ्याकरता केलं ते खूप आहे. लग्न आपण साधेपणानेच करू, वैदिक पद्धतीने किंवा रजिस्टर्ड, कसंही. माझी म्हणून काही थोडीच माणसं असतील, 5-7, 10-च्या वरती नाहीच. तुमची तुम्ही बोलवा, एक जेवण ठेवू दुपारचं, कुठेही, घरी, कार्यालयात, हॉटेलात, कुठेही, जिथे तुम्ही ठरवाल. खूप काही कपडे, दागिने अशा अपेक्षा असल्या तर कठीण जाईल. आम्हाला तुमच्याकडूनही काही नको आहे. मी माझे कपडे, नवे जुने जे आहेत ते घेऊन येईन. मला एका अत्याखेरीच कुणीही जवळचं आपलं असं नाही. तरीही मी मुंबईला पुन्हा कधी परत येणार नाही. ती बोलता बोलता थांबली. तिनं स्वतःला थांबवलं. एका दमात बोलल्यासारखी थांबली आणि डोळ्यात येऊ पाहणारं पाणी तिनं निकरानं थोपवलं. या अनोळखी माणसासमोर ते कशाला? तिने खालीच पाहिलं. टेबलावरून उगीच निरर्थक बोट फिरवत शंतनूही तिच्याकडे पाहत होता. ही मुलगी त्याला थोडी कठीणच वाटली. तिच्या अपेक्षा फारच मामूली होत्या. ते काहीही कठीण नव्हतं. त्यालाही लग्नाचा सोहळा नको होता. मुळात लग्नही नकोच होतं. लग्नाची भीतीच होती मनात. पण ही समोरची मुलगी जे साधंच सोपं आहे ते ज्या तऱ्हेने सांगत होती ती तऱ्हा त्याला अवघड वाटली. ती मुलगीच अवघड वाटली. दांडेकरांना सरळ नाही म्हणून सांगावं असं वाटलं क्षणभर. दांडेकर तेही त्याला नकोच होते आणि मुंबईही. मुंबई मलाही नकोय आणि दांडेकर मला मुळीच आवडत नाहीत, शंतनू एकदम म्हणाला. दांडेकरांनीच सुचवलेल्या या मुलीशी आपल्याला लग्न करावं लागतंय हे जाणवलं. पण ही समोर बसलेली मुलगी साधी, त्याची त्याच्याकरताच असलेली अशी. त्या दिवशी सुद्धा तिने कॉफी देऊ का विचारलं. तिच्या मानेचा गोरा भाग, तिचा निकटचा तरुण गंध. बाहेर अकस्मात पाऊस सुरू झाला. आधीच सुरू झाला असेल पण आता म्हणजे लक्षातच आला. शंतनूनं घड्याळाकडे पाहिलं, 7:30. तासाभरात पाऊस थांबायला हवा. तो अस्वस्थ झाला तीही. हॉटेलच्या त्या फॅमिली रूममध्ये जणू दार बंद करून त्या दोघांना कुणी कोंडून ठेवावं तशी ती दोघं बसून राहिली, पाऊस थांबण्याची वाट पाहत. समोर एखादा ऑटो सुद्धा थांबत नव्हता. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या जाहिरातीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 41.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: त्या तिची वाट बघत होती. उशीर झाला तुला, ती म्हणाली. पाऊस ग, मला वाटलं तेही येतील. त्यांना जेवायला जायचं होतं, ऑफिसतर्फे डिनर होतं आणि मलाही भूक नाही आत्या, खाणं झालंय. गोपाळराव झोपल्यावर आत्या म्हणाली, मैथिली झोपलीस का? छे ग, झोप येत नाही ना. हा निर्णय धाडस असा वाटतो ना, आत्या म्हणाली. मैथिली चमकली. याहून चांगला मुलगा मिळू शकतो मैथिली तुला, अजून वेळ गेलेली नाही. ती बोलली नाही. याहून चांगला म्हणजे कसा, कशावरून ठरवायचं? तुलना कुणाशी करायची? मी गेले होते भेटायला, तेव्हाही म्हटलं होतं वयात अंतरही आहेत, दिसतो मोठा, आत्या म्हणाली. आत्या तुमच्यातही अंतर आहे ना? हो, 11 वर्षाचं. पण आमचा काळ वेगळा होता ग, मुलगी मुलापेक्षा लहान असं ठरलेलंच होतं. पण हे कोण ठरवत होतं ग? ठरवणारं कोण होतं? मुलगी लहान असली की शेवटपर्यंत यांच्या सेवेला बरी असे शिक्षक असतील, बायोलॉजिकल असं काही नाही. आत्या एक विचारू का? तू तरी गोपाळरावांना म्हणजे कुठल्याच दृष्टीने तुम्ही दोघं? मैथिलीला एकदम सांगता येईना. पूर्वी हाच प्रश्न मैथिलीने सडेतोडपणे विचारला होता, आता संदर्भ बदलले होते. थोडा वेळ तसाच गेला, मग आत्याच म्हणाली, आम्हाला नव्हतीच निवड. स्वतः करता स्वतःच्या बाजूनी आम्ही नाहीच पाहिलं कधी. तुमचं तसं नाही, तुमच्या वेळेपासून आमच्या वेळेपर्यंत पाहिलं ना आत्या, तर काही खूप फरक नसेल. थोड्याफार फरकानी तू, मी आणि मधल्या इतर सगळ्या जणी सारख्याच असू. आपल्या मनात काही उर्मीच उसळू नयेत असाच पुरा बंदोबस्त, कारण कुठलीही आंतरिक उर्मी प्रथम फक्त मुक्तीचीच असू शकते. तू काळजी करू नकोस, स्वतःचा सन्मान मी जपीन. मी आता खूप शहाणी झाली आहे. मैथिलीनं आत्याच्या हातावर हात ठेवला. फक्त तिच्यातच इंटरेस्ट होता आत्याचा. त्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तिनं तिच्या परीनं विरोधच केला. देवस्थळी बाई शेवटी तिच्याकरता बदलल्या, तिच्यापुरत्या रुजवू झाल्या, तिला पुस्तकं दिली, दोघीत एक वेगळंच नातं रुजलं. त्यांना त्यांच्या मुलाची काळजी तर असेलच, पण तरी कधीही त्यांनी तिला साधं सुचवलंही नाही की तिनं शंतनुशी. त्यांना त्यांचा मुलगा माहीत होता म्हणून. दांडेकरांसारख्या माणसावर कधी विश्वास ठेवू नये, त्या म्हणाल्या होत्या. क्षणभर मैथिलीला भीतीच वाटली समोरच्या अंधाराची, अज्ञाताची. ती एकदम उठूनच बसली. का ग, आत्या म्हणाली. काही नाही, शंतनू आणि आपण आपले तीव्र टोकदार नकार घेऊनच का लग्न करतोत? ती स्वतःशीच दचकली. एकदा सार ठरून शंतनुशी लग्नाचं सगळं पक्क झालं, तेव्हा मात्र मैथिलीला एकदम निस्त्राण वाटलं. तिच्या वाटेवरचे तिचे सगळे सोबती समोर निघून गेले होते. तो तुफान पाऊस, रोखलेल्या वाटा, ती नाटकं, तालमी आणि पडदा पडून गेल्यावरही सगळं संपत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगणारा चेतन. तिला चेतनची एकदम आठवणच आली, अनावर अशी. तो काही फक्त मिलिंदचाच मित्र थोडाच होता, तो तिचाही मित्र होता. तेच मित्र घेऊन तो राजसन्यासबद्दल विचारायला आला होता. शंतनुशी लग्न होऊन या शहरापासून दूर जाण्यापूर्वी एकदाच चेतन भेटायला हवा. भेटला तर काय बोलेल तो? आपल्या या लग्नाची थट्टा करील? शेवटी तूही मैथिली म्हणून हसेल की कदाचित तो या लग्नाबद्दल वाईट काहीच बोलणार नाही. तो आपला सदाचा नेहमीचा शुभचिंतक असाच असेल, जसा आपल्याकरता आत्या आहे. देवस्थळी बाई होत्या, कधी न भेटलेले प्रोफेसर देवस्थळी होते, तसाच हाही असेल. चेतन म्हणून इथून जाण्यापूर्वी तो भेटायला हवा एकदाच. तो त्याच्या मार्गावर एकटा एकच आहे.

त्याला तशी सोबतीची गरजही नाही. त्याला जिथे पोचायचं आहे तिथे त्याच्या सोबतीला कुणी उभंही राहू शकत नाही. चेतनच्या आठवणींनी मैथिलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती चेतनच्या मित्राच्या खोलीवर गेली. तिथे दुसरा कोणी राहत होता. चेतनच्या ग्रुपचे काही जण मैथिलीला माहीत होते. तिथं कळलं की चेतनचे वडील गेले, त्यांना मुंबई सोडली. अखेर सगळेजण पांगलेच होते

वडील गेले, त्यांना मुंबई सोडली. अखेर सगळेजण पांगलेच होते आणि तीही जातच होती. स्टेशनवर सोडायला आत्या, दांडेकर, बीना, सुभाष. चारची गाडी अर्धा तास की 45 मिनिटं लेट. परवा लग्न झालं. लग्नानंतर हनीमूनचा वगैरे प्रश्नच नव्हता, सुट्टीच नव्हती शंतनूला. पॅकिंग आधीच झालेलं, प्रथम जातानाच हवं ते नेलेलं, नको ते टाकून विकून टाकलं. ती पुस्तकांची ट्रंक सुद्धा त्याच वेळेला पाठवून दिलेली. खरं म्हणजे ती आता तिच्या बरोबर जायला हवी होती, पाठराखणीसारखी. पण मोठेपणी कुठे असतात पाठराखणी? स्वतः स्वतःची रक्षा करायची, आत्मसन्मान सांभाळायचा. बिना काहीबाई बोलत होती इकडचं तिकडचं. सुभाष शंतनूशी बोलत होता. बोलणं चालू ठेवायचं होतं गाडी सुटेपर्यंत. आत्या मात्र काही बोलत नव्हती आणि मैथिलीही. बोलायचं ते सगळं बोलून झालेलं. आता फक्त गाडी सुटायची बाकी होती. अंगावर डॉक्टर मित्रांच्या बायकोनं लग्नात दिलेली बंगाली साडी, बिनानं दिलेलं कानातलं, आत्यानं दिलेला तिच्याच दोन बांगड्या, एक साखळी आणि शंतनूनं दिलेलं मंगळसूत्र. शंतनूनं मंगळसूत्रासाठी पैसे दिले होते आणि ती बिनाबरोबर जाऊन ते घेऊन आली होती. पूर्वी कधीतरी दांडेकरांच्या बायकोच्या गळ्यात पाहिलेलं बारीक मण्यांचं मंगळसूत्र डोळ्यांपुढे होतं, तरी काही घेतलं गेलं नाही. ते लांबसर मंगळसूत्र डोळ्यांपुढे आलं आणि पुसलं गेलं. गाडी अजून थोडी लेट झाली, मग पुन्हा काही बोलणं सुरू झालं, निरर्थकच. बोलून झालेलंच, पत्र पाठव नाही तर गेल्या गेल्या फोन कर, रोहिणीचं ठीक सुरू आहे, मद्रास तसं तुला नवं नाही, होतीस तू त्या बाजूला, थँक गॉड लग्नापासून पाऊस नाही. लग्न छानच झालं, छोटं, स्वीट, साधं, फार माणसं नाहीत, गर्दी नाही. यातले कोणते शब्द खरे, कोणते खोटे? आता गाडीची अनाउन्समेंट झाली, पुन्हा गर्दी उसळली, हमालांची, डब्यातून उतरणाऱ्यांची, चढणाऱ्यांची. शंतनू आधीच डब्यात बसून बोलत होता. मैथिली आत्याजवळ गेली. आत्या पुतळ्यासारखी उभी होती. मैथिली खाली वाकली नमस्काराला. हा पहिलाच नमस्कार का आत्याला की दुसरा? लग्नानंतरचा पहिला. डोळ्यात पाणी थोडस. आत्या मात्र तशीच रागावली होती मैथिलीने पूजेला नाही म्हटलं म्हणून. शंतनू बरोबर जोडीनं सत्यनारायणाची पूजा कशाला हवी होती? आत्या, तिचे ओठ हल्ले फक्त. चढ तू, आत्या म्हणाले. दांडेकरही म्हणाले गाडी सुट्टीये म्हणून. ती चढली, गाडी हल्ली. मग दांडेकर थोडा वेळ डब्याबरोबर चालले. फ्लॅटचं ठरवा, चांगली किंमत आली तर विकून टाकू, शंतनू म्हणाला. दांडेकर काय म्हणाले ते ऐकू आलं नाही. गाडीनं प्लॅटफॉर्म सोडला. ती थोडा वेळ दाराशीच उभी राहिली. लोकल धडधडत जात येत होत्या, यावेळी गच्च भरलेल्या. ही मुंबईची भर गर्दीची वेळ, अफाट गर्दी, माणसांचा लोंढा, घरी परतणारा. तीही परततच जात होती. कुठे? दार धरलेला उभा हात, उजवा. बोटातली अंगठी सैल झाली होती जराशी. ती दांडेकरांनी दिलेली लग्नात, एक तिला, एक शंतनूला, लग्नाचं प्रेझेंट. हात खाली घेतला तर अंगठी घरंगळत होती. या माणसानं दिलेल्या सोन्याचा स्पर्श हवा कशाला बोटांना? तिनं अंगठी काढली आणि सरळ भिरकावून दिली दारातनं. ती मग तिच्या सीटवर आली. शंतनू पेपरमध्ये डोकं खुपसून होता. पेपर बाजूला करून त्यानं तिच्याकडे पाहिलं, मग पेपर घडी करून ठेवून दिला. समोरासमोरच्या सीट दोघे आपापल्या खिडकीतनं बाहेर बघत राहिली निशब्द. मुंबईची हद्द संपली. गाडीनं मग आपला वेग घेतला. मुंबईच्या बाहेर आलो आपण, ती हलकच शंतनूला म्हणाली.

आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटू. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांजधारा हा मिश्र मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, आज 7 जून महाराष्ट्राची मर्लिन मनरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्यावर चित्रित आराम हराम आहे या चित्रपटातील ग दी माडगुळकर यांचं हे गीत, जे गायलं आहे रवींद्र साठे आणि आशा भोसले यांनी. गीताला संगीत सुधीर फडके यांचं.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पूना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पूना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: ना मिळे।
1: श्रोते हो, उदय कुरतडकर यांच्या स्वरात हे होतं आचार्य अत्रे यांचं गीत। आपण ऐकत आहात पुणे आय केअर सांज धारा हा मिश्र गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमातील यानंतरची गीतं या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा।
3: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
4: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
3: हो,
4: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
3: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
4: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: HNP registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोडला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटरसाठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा देखील जन्मदिवस. कार्यक्रमात आता त्यानिमित्त ऐकूया पद्मजा फेणाणी यांच्या स्वरात नाद हो महानोर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे संजय हंडे यांनी.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
4: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
4: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: श्रोते हो नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI संचालिका माननीय माधवी शिंदे मॅडम आलेल्या आहेत. आज त्या आपल्याला MNVTI मधल्या फॅशन ह्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार. फॅशन हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, पण फक्त आपल्याला फॅशन करायला आवडते इथपर्यंतच थांबायचं का? तर खूप मोठं करिअर याच्यामध्ये होऊ शकतं, त्याची थोडक्यात मी माहिती देते. MNVTI मध्ये 2 वर्षाचा फुल टाइम आणि 3 वर्षाचा पार्ट टाइम असा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कोर्स आपल्याकडे आहे. हा MSBT कोर्स असल्यामुळे पुढे ते डिग्री करता येते. फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी फॅशन डिझायनर्सची, तशीच मास्टर्सची पण खूप मोठी मागणी आहे. तर आपण प्रोडक्शन युनिटही चालवतो, ते इन्क्युबेशन कम प्रोडक्शन युनिट असं आहे. आपण बरेच आपण आयटम्स असे बनवतो की ज्याच्यामुळे हाताला तुमच्या सफाई येते. म्हणजे फक्त आपण वर्गामध्ये आपण हा काही प्रॅक्टिकल्स घेतले इथपर्यंत याला मर्यादित न ठेवता जे सेलेबल प्रोडक्ट

0: आहेत असे प्रॉडक्ट आपण या प्रोडक्शन युनिट मध्ये बनवतो आणि मग इथे आपण आपल्या मुलींच्या हाताला काम देतो. आपल्याकडे फ्रायडे बाजार नावाचं एक कन्सेप्ट आहे, तिथे मुली ज्या स्वतः हे प्रॉडक्ट बनवतात ते विक्रीसाठी घेऊन थांबतात. आपण वर्षातून 2 वेळा आपल्या इथे मोठी एक्झिबिशन सुद्धा करतो. दिवाळीच्या वेळेला लकाकी आणि विमेन्स डेच्या वेळेला आपण एक एक्झिबिशन करतो. त्यात आपण छोट्या छोट्या ज्या उद्योजिका आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. त्यानंतर या कोर्सचं खास अट्रॅक्शन जे आहे तो म्हणजे आपला वर्षातून एकदा जो फॅशन शो होतो तो फॅशन शो. बाहेरून प्रोफेशनल ज्युरीज येतात आणि ते ज्युरी मग प्रत्येक सिक्वेन्स बघून हा फॅशन शो आपण खूप सुंदरपणे सादर करतो. आपल्याकडे हॉस्टेलची सोय असल्यामुळे पालकांना ही चिंता पण करावी लागणार नाही की जर आपण मुलीला घरापासून लांब ठेवतो तर ती कशी सुरक्षित राहील याची नक्की सोय आपल्या प्रांगणात आहे. तर तुम्ही नक्की या कोर्सला ऍडमिशन घ्या आणि या क्षेत्रातलं एक उत्तम करिअर आपलं बनवा. धन्यवाद.
1: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आज 7 जुलै भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्र सिंग अर्थात MS धोनी यांचा देखील आज जन्मदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात आता ऐकूया सुनील गावस्कर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं क्रिकेट या खेळावरील हे लोकप्रिय गीत.

हिरवळीवर खेळताना सबोवार पाहावे, तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच पुना आय केअर सांज धारा हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच आपण आमच्या सोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ऍपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता जाणून घेऊया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके आणि महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. यंदा संत तुकाराम महाराजांचा 341 पालखी सोहळा आहे. पालखी उद्या सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी सज्ज झाली आहे. महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निगडी येथील भक्तिशक्ती चौकात उद्या दुपारी 4 संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार असून पालखी उद्या शहरात मुक्काम करेल. नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा साक्षरतेची वारी शिक्षणाचा संदेश हा जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पिंपरी चिंचवड शहरातून मार्गक्रमण करणार असून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं व्यापक नियोजन केलं आहे. वारकऱ्यांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी 7 वैद्यकीय पथकं, रुग्णवाहिका, प्रथमोपचार किट, कार्डियाक रुग्णवाहिका तसंच स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे प्रथम सेवावारी 2026 या उपक्रमाअंतर्गत शहरभर व्यापक नियोजन करण्यात आलं असून पालखी मार्ग, मुक्कामस्थळ आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावं, प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून रहाटणी, केशवनगर, ताथवडे अशा सुमारे 20-25 भागांमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 1500 नागरिकांची अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्यानं सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. याशिवाय चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या 300 विद्यार्थ्यांचं यशस्वी बचाव कार्य करून

0: त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्यात आलं. 5,000 नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं असून तिथं त्यांच्यासाठी भोजन, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा तसंच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकानं गेल्या 24 तासात लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव, लोणी काळभोर आदी भागात बचाव पथकांनी शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून अनेक ठिकाणी शोध आणि बचाव मोहिमा अद्याप सुरू आहेत. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर इथं दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून मंदिराला पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगानं वाढ होत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत धरण 81% भरल्यानं नवीन मुठा उजव्या कालव्यातून 500 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खडकवासला धरण 85 ते 90% भरल्यानंतर सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आणि प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलं आहे. निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा आनंद बडवे यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेल्या 30 वर्षात त्यांनी 4,000 अधिक दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. पुणे शहरात आज दिवसभर पावसाची संततधार होती. कमाल 27 तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतसह. उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 6:05:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

काही गाणी आपल्या मनात कायम घर करून राहतात. त्यातलंच हे एक गाणं. अनेक वेळा आपण गुणगुणतो नाही का, पण हे गाणं कुठल्या चित्रपटातलंय हे मात्र बऱ्याचदा त्यावेळी आपल्याला आठवत नाही. हे असंच एक गाणं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं.

0: लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत दोस्ती या चित्रपटातलं 1964 मध्ये सत्यम बोस दिग्दर्शित राजश्री प्रोडक्शन द्वारे निर्मित दोन मुलांच्या मैत्रीवर केंद्रित असलेला दोस्ती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट म्हणून घोषित झाला आणि चौथ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल देखील झाला. दोस्ती या चित्रपटाने 6 फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले. त्यापैकी संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने मिळवून दिला आणि चित्रपट सृष्टीत त्यांना लोकप्रिय देखील केलं. या फिल्मफेअर पुरस्कारांच्या मध्ये दोस्ती या चित्रपटाच्या विरुद्ध राज कपूर यांच्या संगम या चित्रपटाचा समावेश होता. तसंच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. तुम्हाला माहितीये मंडळी, ताराचंद बडजात्या यांना नेहमीच नवोदित कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच दोस्ती या चित्रपटात सुद्धा त्यांनी सुशील कुमार आणि सुधीर कुमार या दोन नवोदित कलाकारांची निवड केली. चित्रपटामुळे हे दोघं रातोरात स्टार झाले, पण पुढे मात्र त्यांच्या कारकिर्दीला कधीच गती मिळाली नाही. संगीत दिग्दर्शक रोशन येऊ न शकल्याने लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आणि या चित्रपटाच्या यशानंतर हे दोघे सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले. मंडळी तुम्हाला आठवतंय का, राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके हे कोण या चित्रपटात टफी नावाच्या एका पॉमेरियन कुत्र्याला घेतलं होतं. अहो, पण याची सुरुवात सुद्धा दोस्ती या चित्रपटातनं झाली. टोपी नावाच्या पॉमेरियन कुत्र्याला या चित्रपटात एका गोंडस भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ती या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. तुम्हाला माहितीये मंडळी, अत्यंत कमी बजेटमध्ये बनवलेल्या दोस्ती या चित्रपटाने प्रचंड नफा कमवला. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आणि असं म्हणतात की बॉक्स ऑफिसवर 2 कोटी रुपये त्या काळात जमा झाले. अहो, या चित्रपटातली गीतं मजरू सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि संगीत लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी दिलेलं होतं. संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनी राही मनवा दुःखी चिंता क्यू सताती हे या गाण्यात हार्मोनिका वाजवली होती. मंडळी, असं म्हणतात की या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी आर डी बर्मन यांच्या स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, पण दिलेला शब्द पाळण्यासाठी लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी जोपर्यंत टेक ओके दिला नाही तोपर्यंत ते स्टुडिओमधून बाहेर निघाले नाहीत. इतकी शब्दाची किंमत, कामावरची श्रद्धा, एकमेकांबद्दलचा आदर, निष्ठा या लोकांमध्ये होता, म्हणूनच कदाचित ते त्यांच्या क्षेत्रात इतके यशस्वी झाले. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं दोस्ती या चित्रपटातलं अजून एक गीत.
4: दुख हो या सुख,

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 6:15 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांच्या युगलस्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनीच.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: टेक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात शंकर रमणी यांचं हे गीत.

मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली कार्यक्रमात. यानंतरचं गीत शांता शेळके यांचं, स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा आणि गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोते हो, हे होतं बिल्वा द्रविड आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, ज्याला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. कार्यक्रमातील यानंतरची गीतं एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत सुधीर फडके यांचं, चित्रपट ज्योतिबाचा नवस.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20.
2: 7823-84-1120.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर कुंदा बोकील यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची गीतरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत.

0: श्रोतेहो, अरुण दाते यांच्या स्वरातील शांता शेळके यांच्या या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत
2: श्रोते हो आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 97 67 2.

श्रोतेहो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील तिसरा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा तिसरा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, भगवंत म्हणतात, तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस,

म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. गीताईमध्ये पूज्य विनोबांनी लिहिलंय, तोची हा बोलिलो आज तुझ योग पुरातन, जीवांचे गुज हे थोर तू ही भक्त सखा तसा. आपल्या विभूतींचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, वृष्णी नाम वासुदेवोस्मी, वृष्णी वंशीयांमधला मी वासुदेव आणि पांडवांमधला धनंजय मीच आहे. मानवी दृष्टिकोनातून दोन्हीही उच्च मानवच, परंतु दिव्यत्वाच्या पातळीवर एक आहे तो स्वतः नारायण आणि दुसरा आहे नरांमधला सर्वोत्तम नर. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदिरयेत. महाभारताचा हा आदिम श्लोक देवी सरस्वती आणि व्यासमुनी यासह नरोत्तम नर आणि नारायण यांना नमस्कार करून महाभारत म्हणण्यास सुरुवात करावी. कोण होते हे नरनारायण? दक्ष प्रजापतीची मूर्ती नावाची कन्या जी धर्माची पत्नी होती. आदिपुरुषांनी तिच्यापासून ऋषीश्रेष्ठ शांतचित्त अशा नर आणि नारायण या रूपाने अवतार धारण केला. याच नरनारायणांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला असं भागवत पुराणात सांगितलेलं आहे. धर्मरक्षणासाठी बद्रिकाश्रमात हजारो वर्ष तप करणारे नर आणि नारायण हे दोन ऋषी म्हणजे द्विधा झालेला साक्षात परमात्माच. नर म्हणजे शवल ब्रह्म तर नारायण म्हणजे सगुण ब्रह्म असंही म्हणता येईल. जिथे जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य सूचित आहे, मानव आणि ईश्वर यांच्या ऐक्याचं प्रतीक असलेली अशी ही नर आणि नारायण यांची जोडी आहे. मग ही जोडी विभक्त कशी असेल? नर आणि नारायण म्हणजेच कृष्ण आणि अर्जुन होत. कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं मोठं विलक्षण होतं. या नात्याचं वर्णन करावं तर माऊली ज्ञानेश्वरांनीच. माऊली लिहितात, या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवकी याची स्थिती आवड तू असे. पार्थाने असं कोणतं महापुण्य केलं की ज्या योगाने त्याच्या ठिकाणी जगदीश्वराचं अनुपमेय प्रेम दृष्टीला पडतं? पहा, ज्याच्या प्रीती करता निराकार साकार झाला त्या दोघांची एकरूपता मला चांगलीच पटते. महाभारत काळी कृष्ण अर्जुनाच्या रूपाने जन्माला आलेल्या या दोन महापुरुषांमधल्या सख्यत्वाचा मैत्रीचा दाखला युगानुयुग दिला जातोय आणि यापुढेही दिला जाईल. दोघांमध्ये लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरही नातेसंबंध होते, म्हणजे अर्जुन कृष्णाचा आतेभाऊ तर कृष्ण अर्जुनाचा मामेभाऊ होता. शूरसेन नावाचा यादव राजा होता. वसुदेव आणि पृथा अशी त्याची दोन अपत्य होती. पैकी पृथेला त्यांनी आपला आतेभाऊ कुंतीभोज याला दत्तक दिलं. ही पृथा म्हणजे पांडव माता कुंती होय. नात्यानी ती कृष्णाची सख्खी आत्या. तिचा आपल्या या भाच्यावर खूप विश्वास होता, प्रेम होत. वेळोवेळी ती कृष्णाचा सल्ला घेत असे. कृष्ण अर्जुन सख्खे आत्ते मामे भावंड होते. त्याही पेक्षा ते एकमेकांचे जीवलग मित्र होते. आणखीही एक नातेसंबंध दोघांमध्ये होता, तो म्हणजे कृष्ण हा अर्जुनाचा मेहुणाही होता, कारण कृष्ण बहीण सुभद्रा हिच्याशी अर्जुनाचा विवाह झाला होता. कृष्णाचं पांडवांवर प्रेम होतं, परंतु त्याला विशेष लोभ होता तो अर्जुनाचा, आणि काही प्रसंगी तो विशेषत्वाने व्यक्तही झाला होता. मग ते खांडववन दहन असो, सुभद्रा हरण असो वा आताच्या या भारतीय युद्धात अर्जुनाचं सारथ्य पत्करणं असो. जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन द्वारकेला कृष्णाला भेटायला गेले तेव्हा प्रथम दृष्टीला पडलेल्या अर्जुनाला कृष्णाने आपण स्वतः आणि आपलं सैन्य यापैकी एकाची निवड करण्याची संधी दिली. पार्थानी एका क्षणाचाही विचार न करता आपल्या सर्वात प्रिय अशा मित्रालाच म्हणजे श्रीकृष्णाला निवडलं. शिवाय त्याला युद्धात आपलं सारथ्य पत्करण्याची विनंती केली. तेवढं विलक्षण प्रेम. मनरूपी अर्जुनाचा लगाम बुद्धिरूपी श्रीकृष्णाकडे असा अलगद दिला गेला. ज्या रथाचा सारथी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि ज्या रथाचा रथीही परमात्मा परमेश्वर, त्याची कथा काय वर्णावी. आणि आता तर हे नातं गुरु आणि शिष्य अशा उच्चतम पातळीवर येऊन पोहोचलं होतं. ज्या धर्मस्थापनेच्या कार्यासाठी भगवंतांनी मानव अवतार धारण केला होता त्या कार्याचं माध्यम म्हणून त्यांनी अर्जुनाची निवड केली होती, ती काही केवळ अर्जुन श्रीकृष्णांचा मित्र सखा होता म्हणून नव्हे, तर त्यामागे अजूनही काही कारण होती. भगवंतांनीच पुढे सांगितलेलं आहे, इदं ते नातपस्काय ना भक्ताय कदाचन. हे गुह्य ज्ञान तप न करणाऱ्याला तसंच भक्त

तीही माणसाला सांगू नये. परंतु अर्जुन या दोन्ही कसोट्यांवर पूर्णपणे उतर लावतात. पूज्य विनोबा म्हणतात, तपात तीन गोष्टी आहेत, चित्तशुद्धी, निर्माण शक्ती आणि ज्ञान. अंतःकरणाने शुद्ध तर अर्जुन होताच, कर्तव्य मूढता त्याच्या अंगी कधीच नव्हती. आताही केवळ गुरुजनांच्या वधाचं दुःख त्याला त्याच्या कर्तव्यापासून च्युत करत होतं. नाहीतर वनवासाची संपूर्ण वर्ष त्यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पार पाडली होती. जे लक्ष होतं त्याच्या पूर्ततेचे सर्वतोपरी प्रयत्न आणि तयारी झाली होती. अनासक्ती आणि वैराग्याचा योग त्याला या वनवासाने कधीच जगायला शिकवलेला होता. ज्ञानी तर तो होताच, कमतरता होती ती आत्मज्ञानाची. त्यामुळे तो असा शोकाकुल झाला होता. ज्या क्षत्रिय राजांवर समाजाचं संरक्षण करण्याची, प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी होती, त्यापैकी अर्जुन होता, जो त्याचं क्षात्र तेज असं गमावून बसला होता. म्हणूनच भगवंत वारंवार त्याला महाबाहो, परमतप, भारत, कौंतेय अशा नामावलीने संबोधत होते. श्रीकृष्णांचा भक्त तर अर्जुन होताच. इथे भगवंतांचं अंतःकरण माऊली ज्ञानदेवाने उघड केलंय. माऊली म्हणतात, हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढी येसी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा. म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती कशी चोरून ठेवू, कारण तू अगदी माझा लाडका आहेस. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि सख्याची जीवनकळा आहेस. भगवंतांनी कर्मयोगाचं विवेचन चालू केलंय आणि त्याची परंपराही अर्जुनाला सांगितलेली आहे. हा कर्मयोग किती पुरातन आणि सनातन आहे हेच त्यांना अर्जुनाला सूचित करायचं होतं. विश्वशक्ती या वैश्विक नियमांनुसार आचरण करत असतात, परंतु मनुष्यांनी मात्र नीतीनियमांची पायमल्ली करून आपली उपभोग तृष्णा समवण्यासाठी विवेकाला तिलांजली दिली आणि जो योग अविनाशी आहे त्याचं पतन घडवून आणलं. म्हणूनच हा निष्काम कर्मयोग गुह्य आणि एक रहस्य अशा पदाला पोहोचला होता, ज्याची संस्थापना करण्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केला होता. याच योगाचं त्याच्या सर्व बारकाव्यांनिशीचं कथन ते अर्जुनाला करतायत. हे असं गुह्य ज्ञान भगवंत अर्जुनाला प्रदान करणार आहेत की जे कुठल्याही यज्ञ, तप, दान इतकंच काय तर वेद पठणानेही आकलन होण्यासारखं नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक नातं, पात्रता, विश्वास आणि त्यातून होणारा संवाद याचं महत्व अधोरेखित करणार आहे. उदाहरणार्थ मित्रत्वाचं नातं. हे नातं मित्र होण्यासाठी आपण पात्र आहोत का, या नात्यात विश्वास आहे का, या दोन कसोट्यांवर गाढ होत जातं. त्यातूनच पुढे संवाद वाढत जातो. नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीला आपण फक्त माहिती, ज्ञान एवढं देऊ शकतो, कारण त्यात एक प्रकारचा कोरडेपणा असतो. पण गाढ मैत्री असलेल्या मित्राला आपली अनुभवांची शिदोरीही उघडून विचारांचं आदान प्रदान होतं. समजून घेणं, समजावून सांगणं हेही आपोआप घडतं. कोणत्याही नात्यात आदर, आपुलकी, काळजी या भावना असतील तर संवाद उत्तम होतो, कारण दोन्ही व्यक्तींच्या मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडे असतात. आताच्या काळात बोलायचं झालं तर सोशल मीडियावरचे फ्रेंड्स आणि जवळचा मित्र यात हा फरक आपल्याला सहज लक्षात येतो. आपल्या अवतीभोवती जी नाती आहेत त्यात आदर, विश्वास, मोकळेपणा आहे का ते तपासून पाहायला हवं. ही फक्त आणि फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

0: तो
1: श्रोते हो आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला तिसरा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो

हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. द्वारा केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, 7:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत, माफ करा, जयमाला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
6: ये है विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. जयमाला कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

0: Chris.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोतेहो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 आणि 8 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आज जागतिक क्षमा दिवस. आपापसातील मतभेद विसरून समोरच्याला मोठ्या मनाने क्षमा करावी ही शिकवण संत परंपरेतील जवळपास सर्वच संतांनी आपल्याला दिली. साऱ्या विश्वावर राग धरून आपल्या झोपडीचे दार लावून क्रोधित होऊन बसलेल्या ज्ञानदेवांना छोट्या मुक्ताईने जेव्हा चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी साथ घातली, ती केवळ त्यांच्या भावासाठी थोडीच होती, मनामध्ये क्रोध धरून बसलेल्या आपल्या प्रत्येकासाठीच होती, नाही का?

प्रसाद सावकार यांच्या स्वरात ही होती संत मुक्ताबाईंची रचना. संगीतबद्ध केली होती वसंत देसाई यांनी. यानंतरची रचना संत चोखामेळा यांची, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात ही होती संत चोखामेळा यांची रचना, ज्याला संगीतबद्ध केलं होतं राम फाटक यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातील या नंतरच्या रचना, त्याचा आस्वाद आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो, ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
2: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रीमन महागणाधिपती नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे।
4: श्रोते हो, आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूवरून प्रस्थान झालेलं आहे। हा तुकाराम महाराजांच्या पालखीचा 341वा पालखी सोहळा। कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना, जिला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं।

श्रोते हो, आणि या रचनेसोबतच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या

यांच्या काही भक्तिरचनांचा आस्वाद घेतलात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंगद्वारे देखील जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजतायत. यानंतर हवा महल हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
0: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: का एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 यावेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: रात। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र। रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
0: श्रोते हो, आज 7 जुलै, हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज स्मृतिदिन। कार्यक्रमात त्यानिमित्त ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गाणी। सुरुवातीचं गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात, शकील बदायुनी यांच्या गीताला संगीत नौशाद यांचं, आणि चित्रपट आहे लीडर।

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुम

0: च्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो ऐकलत का, तथा तुझा मान्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
0: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मान्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
0: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मान्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात, शकील बदायुनी यांच्या गीताला संगीत नौशाद यांचं, चित्रपट आन.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी आणि चित्रपट होता आन. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत.

0: संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत मुकेश यांच्या स्वरात, शैलेंद्र यांच्या गीताला संगीत सलील चौधरी यांचं आणि चित्रपट मधुमती.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धी विना

0: क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच पाश्चात्य वृंदसंगीताचा वापर करणाऱ्या गायक संगीतकार अनिल बिस्वास यांचा आज जन्मदिवस. कार्यक्रमात त्यानिमित्त ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी.

0: आशा भोसले यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संस्कार या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं होतं संगीतकार अनिल बिस्वास यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25.

0: 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया मीना कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात परदेसी चित्रपटातील गीत, जे संगीतबद्ध केलंय संगीतकार अनिल बिस्वास यांनी.

Ay, qué.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये।
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24

0: 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया दिलीप कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि अनिल संगीतकार अनिल बिस्वास यांच्या जन्मदिनानिमित्त तराना चित्रपटातील अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेलं कैफ इरफानी यांचं गीत जे चित्रित झालं आहे दिलीप कुमार यांच्यावर आणि गीताला स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरातील कैफ इरफानी यांच्या या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित हेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही हा जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण लीडर, आन, मधुमती, संस्कार, परदेसी आणि तराना या चित्रपटातील काही सुमधुर गीतांचा आस्वाद घेतलात.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी पूजा बवले आता आपला निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून जय हिंद.